श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आरजे शुभांगी सोबत शुभदिन आयोरे मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज 9 ऑक्टोबर हा दिवस संवाद आणि आरोग्याच्या दृष्टीने जगभर आदराने पाहिला जातो. जागतिक टपाल दिन 9 ऑक्टोबर 1874 रोजी स्वित्झर्लंड मधील बर्न इथं युनिव्हर्सल पोस्टल युनियनची स्थापना झाली होती. त्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ जागतिक टपाल दिन 9 ऑक्टोबर 1874 रोजी स्वित्झर्लंडमध्ये बर्न इथं युनिव्हर्सल पोस्टल युनियनची स्थापना झाली. त्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी संपूर्ण जगात जागतिक टपाल दिन म्हणून साजरा केला जातो. ईमेलचा वेगवान जमाना कितीही गेला तरी खाली कपड्यातील पोस्टमन काकी दारात दिलेल्या पोस्टकार्ड आणि आंतरदेश पत्रातील भावना सर कशालाही नाही. पत्रिती प्रचार आणि अक्षर तो जीवा आठवण्याचा हा दिवस जागतिक दिन दरवर्षी ऑक्टोबरच्या दुसऱ्या शुक्रवारी हा दिवस पाळला जातो. कुपोषणासाठी शरीराला आवश्यक असणाऱ्या प्रथिनांविषयी जनजागृती करण्यासाठी निरोगी आरोग्यासाठी हा दिवस महत्वाचा मानला जातो. आज भारतीय शास्त्रीय संगीत एका मंत अभियाचा दिवस आणि पूर्ण भारतीय श्रद्धास्थान असणाऱ्या उद्योग महर्षींचा भावस्मरण आहे. सद उस्ताद अमजद खान.

भारतीय शास्त्रीय संगीतातील द्विध वाद्य रोद लावणी सरोद विश्विक मिळवून देणारे पद्मविभूषण उस्ताद अमजद अली खान आज वयाचे 80 वर्ष पूर्ण करत आहेत. त्यांच्या बोटांतून सरोदच्या तारावरून पाहणारे सूर ते आत्म्यात संगीत कोणती जात धर्म किंवा सीमा नसते हे त्यांनी आपल्या अखंड साधनेतून सिद्ध केलं. भाषे अंशिक सम रतन टाटा भारतीय उद्योग जगाला नैतिकतेचे सर्वोच्च ठरणारे परोपकारी मंत्र पद्मविभूषण रतन टाटा याचा स्मृती जावदीन साम्राज्य उभारूनही एका सामान्य माणसारखे साध जगणे गरिबांना बाळ आणि संकट काळात देशा पाठी खंबीर भरण खऱ्या अर्थाने शिकवलं की योग हा केवळ नफ्यासाठी नसून समाज घडवण्यासाठी असतो. आत्मनभाव सुविचार यश आणि स्पतीच्या सर्वोच्च शिखरावर नफ कठीण नसतं तिथे पिल्यानंदी माणूस की नम्रता आणि पाची माती अशी घटना जोडलेलं राहणं हेच खर मोठे असतं. घाई पाठलेल्या हजार शब्दांच्या अंतकणातून लिहिलेला फुलकीचा एक शब्द माणसांची मन कशी जिंकून दो. आणि आजची बोधकथा पुण्यात टाटा मोटर्स कारखान्यातील एक प्रसंग आहे. तिथल्या एका सैन्य कर्मचाऱ्याची तब्येत अचानक खूप बिघडली आणि तो कर्कुगासारख्या गंभीर अंतराळात खेळला. अनेक महिने तो काम करू शकला नाही. हे दिवशी दुपार त्या कर्मचाऱ्याच्या साध्याचा घराबाहेर साधी गाडी थांबली. असलाही गजावाज नाही, कुठलंही शहरक्षण नाही, कॅमेरे तर अजूक नाहीत. गाऊन एक वृद्ध सुटाभोवतील गृह उतर आणि त्यांनी त्या साखोलीचे ठोठावले. दारात खुद रटाटा रिपीट दारात खुद तन टाट उभे होते. त्या आज कर्मचाऱ्याच्या कुटुंबांना स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच असला नाही. भारतात सर्वात मोठा उद्योग समूहात स्वतः आपल्या एका सामान्य कामगाराची विचारपूस करायला त्यांचे आले होते. तंत्रांनी त्या कर्मचाऱ्याच्या खांद्यावर हात ठेवला, त्याच्या उच्चारांची आस्थेने चौकशी केली आणि म्हणाले, मी कंपनी फक्त कर्मचारी नाही तर माझ्याचा भाग उपचाराचा खर्च कंपनी करेल. तू कसलीही करू नका आणि ठणठणीत बरे व्हा. त्या कर्मचाऱ्याच्या डोळ्यातून वरे आनंद सांगत होते की मसाला पैशाने विकता येत नाही पण निस्वार्थ मनाने संपूर्ण जिंकत. तुम्ही पणे कितीही म्हटलात तर स्वतःच्या नाहकार्यांना त्या काळात दिलेला याचा आधार आज तुम्हाला अमर होतो. श्रोते हो, आज ऑक्टोबरचा शुक्रवार आपल्याला डिजिटल जगातून थोडा वेळ बाहेर पडून माणसांशी जुळले जायला लागतो. आपण रोज शेकडो मेसेज फॉलो करतो पण त्या मनाचा लावा नसतो. आजच्या दर दिवशी आपण काही संकल्प करूया. पहिला जे आजच्या टपाल निमित्त आपल्या आई वडिलांसाठी जोडीदारासाठी किंवा एकन्या मिठी त्यावर स्वतःच्या हाताने दिनच छोट पत्र प्रेमपत्र थँक यू नोट लिहा. बघा त्या चेहरे उमटलं हास्य पूर्ण उजव टाकेल आणि म्हणजे रणप्रमाणे स्वतःच्या बोलण्यात अहंकार काढून काच्या ठिकाणी प्रत्येकाशी आज्ञे आणि प्रेमाने व खरी शुभ कुठलेही नक्षत्र असते ती आपल्या अमर स्वभावात शब्दांतील प्रामाण देत असते. जोपर्यंत तुमचे विचार शुद्ध आहेत पर्यंत ईश्वरने दिलेला प्रत्येक असतो तेव्हा शुभ आयुर्वेद इथंच होऊया. हा भेटूया पुढच्या भागात. एकत्र रेडिओ भवन 90.8 FM ऑलवेज चार्जिंग.

0: नमस्कार, मी शर्मिला जयराम शिंदे आणि आपण आहात रेडिओ मनपा 90.8 वेव्स टचिंग
1: श्री रामस्तुत. गुवंत स्मरण भक्तस्य, मी नाही तू आहेस हे जाणणे ही ती भक्ती होय. तिचा विषय एकवंत की बाकीचा विसरतो. ती केल चित्त विषय नाही, स्वतः स्मरण भगवंत स्मरण भक्त रहस्य. भक्ती प्राप्ती पाहिजे भक्ती करा. भगवंता चरित्र भक्तांच्या अवतारात, त्यामध्ये आपण कुठेतरी खसच बसू. भगवाने त्या सर्वांना समाधान दिले मग ते आपल्याला मिळणार नाही. जे प्रगतीपर आहे पण पै मुले अन्य वगैरे सुखांची वाढ आहे त्यालाच आपण समज. भगवंताची भक्ती ही खरी प्रगत होय. ही गती बाहेर दिसण्यास नाही. भगवंता वाचून यश हे अपय समजावे. कित्येक वेळ अपय हेच यश दे म्हणून अपयश जरी

0: तरी ते भगवंताचे छेनात असे समजत राहावे. भगवंत आहे असे म्हणणे किंवा मानणे याचा अर्थ असा की ही सर्व सृष्टी भगवंताने उत्पन्न केली आहे. त्या सृष्टीचे तो रक्षण पालन सृष्टीमध्ये अनेक समूह आहेत, ते सुद्धा रक्षण आणि पालन तो करतो. त्या समूहांपैकी आपण एक आहोत आणि आपलेही रक्षण आणि पालन तो सदात आहे. खरे पाहिजेता प्रत्येक मनुष्य द्वैताचा अभ्यास करतो. अद्वैतमध्ये नेणार द्वैत पाहिजे. भगवंत म्हणजे गुण परम असं आहे की तो वेगळा दिसणार परंतु भक्ताला तो आपल्या करून दो. ती आणि मुलगी यांच्यामध्ये साम्य असतो. मुला आवाज आईला नेहमी गोड होतो, त्याप्रमाणे भगवंत लागतो. शेची राखण करण्याकरता काठीवर कांबळे त्याचे सुंग करतात ते सगुण वासनेचे. राखणार हजरताना ते सोग ज्याप्रमाणे हिताचे रक्षण करायला उपयोगी पडते, त्याचप्रमाणे निर्गुणाच्या भावे परमाची आठवण करून घेण्यासाठी सगुण हे उपयोगी पडते. घराच्या माथ्यावर चढल्याशिवाय आपले पलीकडे असले गाव जसलं दिसत नाही असे स्वरूप झाल्याशिवाय निरुक्त आहेत. जो भगवंतावर अवलंबून आहे तो खरा स्वतः भगवंताचा ध्यास आहे म्हणजे तद्रुस होणे होय. भगवंताची प्रीत या नाव भक्ती. माझा तत्ता माझी काळजी घेणारा माझा क्षणता आणि पालन करणारा तो भगवंत आहे असे मानणे आणि असे वागणे भगवंताबद्दलचे अस्तित्व होय. आपले स्वतःवरचे प्रेम आहे याच्यापेक्षा जास्त भगवंतावर गणे हीच काही उपास हेच जीवाचे सर्व आहे. सटांचे डोंगर अंगावर पडले तरीची वृत्ती भगवंतापास चळत नाही तोच खरा भगवंताचा झाला. जानकी जीवन स्मरण. जय जय.
1: नमस्कार, मी आहे पुष्कर शिरूर आणि तुम्ही रेडिओ भावन 9.1 FM ऑलवेज ऐकत.
2: कृषी विभाग महाराष्ट्र शासन महा आणि रेडिओ गुण द्वारा प्रसारित कृषी कार्यक्रम ला ऐकत रहा रेड वत्सगुण 90.1 वर. आज वाशिमचा
3: शरीबंधन नमस्कार.

0: किसानों की किसानों की वन के साथ
1: मेरे देश की धरती
2: माझं वावर शिवाय कार्यक्रमामध्ये आपल्या परत आम्ही स्वागत करत आज आपल्या स्टुडिओ या कार्यक्रमासाठी भारताच्या संदर्भात काही माहिती घेणार आहोत. त्याच्यावर येणार रोग कोणते आहे याचं व्यवस्थापन कसं झालं पाहिजे या संदर्भात आपण एक आखात घेणार त्याच्याशी आणि आपल्याला माहिती नक्कीच उघड ठरणार आहे. सर्वात प्रथम प्रश्न असा असेल की भागामध्ये कोणकोणत्या महत्वाच्या भाजीपालाची लागवड केली जाऊ शकते सांगा आमच्या शेतकरी
3: बांधवांना. पहिल्याचा जर विचार केला तर आपल्या भागामध्ये टोमॅटो वांगी मिरची कोबी ते अशी काही महत्वाची पाला पीक जी मोठ्या शेत घेतात
2: म्हणजे टोमॅटो वांगी भाजीपाला आपण घेऊ शकतो या भागामध्ये. आता दुसरा प्रश्न सगळंच माझा असेल की भाजीपाला पिकामध्ये कमी उत्पादकतेची प्रमुख कोणती आहे सांगता येतील आपल्याला.
3: निश्चित भाजीपाल्याच्या उत्पादनाचा जर आपण विचार केला तर अनेक अशा बाबी आहेत त्यामुळे उत्पादकता त्यामध्ये जी शिपित वाहन आहे किंवा उत्तम जीव आहे त्या न करणे त्यानंतर खताचं व्यवस्थापन व्यवस्थित नसणे आणि रोगांचा प्रादुर्भाव विशेषतः रोगाच्या प्रादुर्भाव भाजीपाल्यावर होतो त्यामुळे प्रमाणामध्ये भाजीपाल्याचं उत्पादन जे आहे ते
2: हे कारण आहे म्हणजे उत्पादन घट होण्याची. अच्छा भाजीपाला पिकावर काही येतात त्याचे वर्गीकरण कसं करणार.
3: तर म्हटलं की भाज्याचं जे उत्पादन आहे एखादी घेतील तर भाजीपाल्यावर विविध रोग आहेत त्याचं व्यवस्थापन योग्य रीतीने गरजेचं आहे आणि भाजीपाला रोगाचा वर्गाचा जेव्हा विचार करतो आपण तर काही रोग आहेत बुरशीपासून होत त्यांना अक्षजन्य रोग म्हणतो काही विषयापासून होतात त्यांना विषाणूजन्य रोग असं म्हणतो काही रोग हे जीवाणूपासून त्यांना जीवाणूजन्य रोग म्हणतो आणि काही रोगाचा प्रादुर्भाव भाल्यामध्ये सूत्रकृमी होतो त्या सूत्रकृमी रोग असतो. तर असं आपण साधारण भाजीपाल्यावर त्याचं वर्णन करत असतो.
2: अच्छा आता एक असा एक प्रश्न आहे की भाजीपाल्याच्या रोप येथील रोग कोण आहेत आणि त्याचं नियंत्रण कसं करायला पाहिजे.
3: तर आपण पहा

0: की भाजीपाल्यामध्ये रोपवाटा ही फार महत्वाची बाब आहे. जिथे यानं आपण त्याच्या रोपाची निर्मिती करतो त्याला रोपवाटिक असं म्हणतो. तर रोपवाटिकेमध्ये भाजीपाल्यावर मोठ्या प्रमाणात रोग येतात. विशेषतः टोमॅटो आहे, वांगी आहे, मिरी आहे, कोबी आहे, ही जी भाजी पीक आहेत याच्यामध्ये वाटिकेमध्ये सगळ्यात महत्वाचा रोग कोणता असेल तर तो मर रोग आहे. आणि तो मोठ्या प्रमाणामध्ये रोपवाटितो. आणि या रोगे काय आहे की उगवण्यापूर्वी बियाणं उगवण्यापूर्वी किंवा उगवण झाल्यानंतर रोपवाटिकेत रोपे जे आहेत कोलमडून पण त्याचा जमीन लगतच भाग असतो तो नंतर तिथे वेळा बुरशी चाळते. म्हणून ही जी मर्ग आहे जो रोपवाटितो पाल्याच्या तर रोपवाट्या ती शक्यतो उघड्या जागी पाण्याचा कचरा गाणी होणारी जागा आहे त्या जागी आपण आखली पाहिजे. रोपवाटिके आपण एका बोडोमिरणाची 0.1% मेटॅक्झिल या बुरशाची 8 ते 10 दिवसाच्या अंतर 2 ते 3 फणी केली पाहिजे. बुरशीनाशकाची संरक्षणात्मक भिजवण एकदा पेरणी आहे रोपमध्ये त्याच्या 8 दिवस आधी करणं गरज असतं.
1: रोगांविषयी आपण थोडस भुरी सेल भाजीपाला करपा रोग आहे, चुरमुडा रोग आहे, शिंडेमर फळकुस रोग आहे. तर मी एक एक विचारतो तुम्हाला. सर्वप्रथम तुम्ही भुरी रोग थोडस.
0: तर हा भाजीमधला अत्यंत महत्वाचा भुरी जो आहे हा तुळशीमध्ये, भेंडीमध्ये, गवार, काकडीवर भाजीपाला, सर्व वाटाणा या भाजीपाल्यात आणि रोग आहे ती सिफिलिस, ओईडी यासारख्या बुरशी आहेत त्यांच्या हा रोग होतो. या रोगामध्ये काय असतं की पाच्या दोन्ही पृष्ठभागात ध्यानवर आणि काही वेळा खुडांवर सुद्धा पांढऱ्या शीची वाढ होते. आम्ही झाडा पांढऱ्या रंगात चुकी पसरकी दिसते आणि पानाची खाली गळ किंवा पाण्याचा सुद्धा आम्ही पिकाचा जोम करतो. साधारणतः ते 45 दिवसांनी विषामुळे येण्याच्या आधी मुळे मुळे येण्याच्या किंवा मुळे वाढल्या अवस्थेत याची लागून आणि भुरी रोग आहे अशा भुरी रोगाची जर आपल्याला आढळली तर याच्या पाण्यात येणारा गंध 0.2% किंवा कार्बन डायऑक्साइड 0.1% किंवा डायकॅप 0.0% किंवा ट्राय 0.3% किंवा हृदय कोण्या 0.2% यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची फवारणी करणं गरजेचं आहे. आणि फवारणी झाली तर 15 दिवसानंतर आणि आवतीच्या नुसार 2 ते 3 फवारण्या गरजेचं आहे. एक काळजी आपण घेणं आवश्यक आहे ती म्हणजे अशी काकडी वर्गीय पिकात जर रोग दिसला तर ते आपण गंध वापर टाळला आपण हे शेतकरी बंधूंचं लक्षण गरजेचं आहे.
1: अच्छा, दुसरा आणखी एक महत्व आहे या रोगाचं आपल्याला माहिती शेतकऱ्यांना माहिती करपा रोग आहे तर नियंत्रण कसं करायला पाहिजे.
0: चला प्रश्न करपा हा सुद्धा महत्वाचा भाजीपाल्यामध्ये विशिष्ट मिरचीमध्ये, वांग्यात, टोमॅटोमध्ये, कडामध्ये, बटाटे आणि कांद्यामध्ये हा दिसतो. हा जो रोग करपा हा अरनेरिया नावाच्या बुरशीमुळे होत असतो. तर याच जर वैशिष्ट्य आपण पाहत किंवा लक्षण पाहिली तर तपकिरीची एंद्री गोलाक ठिपके नेतात आणि ठिपकेकार वाढतो आणि संपूर्ण पण करप टोमॅटोचार वाढतो संपूर्ण पण करप टोमॅटोच्या शिवाय इतर पिकमध्ये जो रोग आहे रोगा प्रादुर्भाव झाला कळ्या आणि फळावरही याची लक्षणं दिली आणि या बुरशी त्याच्या पेशी जीवने तयार करते. जीव रसाने झाडांची आणि फुलांची मर मोठ्या प्रमाणामध्ये होते. म्हणून ही जी फळे वाढी असते याचा प्रादुर्भाव प्रमाणात पाल्यावर होत असतो. परंतु क्वचित रंगी रोपटिकेतही हा असतो. जर या रोगात आपल्याला प्रादुर्भाव आढळला तर रोपटिकेमध्ये बुरशीनाशक संरक्षणात फवारणी करणं गरजेचं असतं आणि फळधारणे तर झाल्यानंतर आणखी संरक्षणात फवारणी आवश्यक आहे. साधारणतः या रोग व्यवस्थापनासाठी मॅनको 0.5% किंवा कार्बन डायऑक्साइड 0.1% किंवा कॅप्टन 0.2% किंवा झायरम 0.3% यापैकी एका बुरशीनाशकाचं आपण फवारणी करणं गरजेचं आहे आणि त्याचे दुर्भाव पाहून आवश्यकतेनुसार 2 ते 3 फवारण्या गरजेनुसार कराव्या या रोगाचा चांगल्या प्रकारे व्यवस्थापन आपल्याला होऊ
1: शकतं. गतीदार असं आहे आपण सुद्धा म्हणतो की चुरडा झाला एकाच शब्द आहे तर म्हणजे नेमका शब्द आहे भाजीपाल्यावर एक रोग आहे तर गमतीदार शब्द पण चुरडा मुडा आणि व्यवस्था करायला पण
0: अतिशय चांगली छान चुरडा हा शेतकऱ्याचा आवडता शब्द आणि अतिशयत्वाचा रोग हा मिरचीमध्ये, टोमॅटोमध्ये आणि बटा या पिकात दिसून येतो. विशेषतः मिरचीमध्ये मोठ्या प्रमाणात दिसतो. आता याला आपण चुरडा म्हणतो. याचं असं हा तसं आलं तर विषाणू जो आहे विषाणू याला कारणीभूत आहेत आणि त्याच्यापासून होणार रोग आहे. पण चुरडा का तर पाणी जात आणि चुरड सारखे दिसतो आकार आणि त्याची वाढ खुले आणि पाणी फांद्याचे गुच्छ झुपके तयार होतात आणि हे जे झुपके तयार जेव्हा दिसते त्याला खरी आपल्या भाषेमध्ये आपण स्थानिक भाषेमध्ये चुरडामुरडा असं म्हणतात. प्रामुख्याने फलपूर्वी हे लक्षणं दिसतात. त्याच्यामध्ये जे व्यवस्था योजनेचा विचार केला तर चुरडामुरडाचे जर आपल्याला आढळ रसोष्टी आहेत त्याच्याशी आपण या हा प्राप्त होऊ नये म्हणून अंतर

0: प्रयोग नाश का मध्य एक इथिल डेमेट 25 तक के प्रवाही 8 मिल क्यों मोनोफोर 36 के प्रवाही 0.3 तक के या किसकाची फॉर 15 अंतर 3 वेळा गरजेचा आहे म्हणजे असा प्रभाव आहे जो दोन प्रादुर्भाव बोलतो रोग झाडच जर आपला पहिलं झाडलं तर सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की जर पहिलं झाड झाडलं तर याचा फाव वाढू नये रोगग्रस्त झाड आपण नष्ट करायला पाहिजे
1: जे जी पार समजा रोग आला म्हणजे त्या झाडाचा चुरडा मोडा होऊन जातो काहीतरी नाव असं
0: नक्कीच म्हणजे पूर्ण झाड चुरडा मोडा होऊन शेतकऱ्यांना प्रमाणामध्ये पोहोचते म्हणून शेतकरी स्थानिक भाषेत चुरडा मोडा
1: आणखीन असा एक प्रकार आपण शेंडमर आपण एक रोग या भाजीपाल्यामध्ये म्हणजे शेंडा म्हणजे सर्वात वरचा भाग असतो झाडाचा तो मरून जातो अशा प्रकारचा हा काही रोग आहे त्या संदर्भात तुम्ही थोडं विस्तार आणि फुजव्या हा एक आहे या थोडीशी माहिती सांगा तुम्ही
0: तर शेमर हा जो रोग आहे आणि फुजव्या हे जे रोग आहे मिरची आता हा आढळतो तर ही जी शेमर आहे हे कोलीट्रायकम कॅप्सिकी हा बुरशी हा मिळतो होतो तर या नावात लक्षात येईल की झाडं म्हणजे सुक आणि फांद्या सोडून गळतात गळतात आणि झाड नेणं होते आणि फांद्यून जातात फळांना विटकरी रंगाचे चट्टे देतात आणि अशाने सुरकुत्या पडतात पिकली मिरच्या वरकरी चट्टे निर्माण होतात आणि तेथंगाची बुरशी तयार होतात मग अशा ही जी रोगाच्या नाही पुन्हा लागवडीनंतर वाढीच्या आणि फलधारणीच्या असते त्या रोगाचा प्रादुर्भाव पावसाळी हंगामात जास्त त्रास होतो या रोगाच्या व्यवस्थापनासाठी पेनीपूर्वी जे या बुरशीनाशकाच्या बीज क्रिया करणं गरजेचं आहे आणि रोगग्रस्ताची शेळ्याकडून बुरशीची फवारणी गरजेचं आहे जसं मी म्हटलं की भांड्याकडून दिसतो अशी लक्षणं जर दिसली तर ताबडतोब आपण त्याची कॅटायझिन हे बुरशी नका आहे 1% किंवा कॉपर झिक्लोराईड 0.5% किंवा मॅकोझेब 0.3% या कोणत्या शिनाशका आवश्यकतेनुसार आपण जर फवारणी केली तर मग रोगाला व्यापन देऊ शकतो
1: मला वाटतं भाजीला पिकावर जे रोग आहे आपण चर्चा केली भूक आहे का रोग आहे चोरडा मोड आहे शेंडे एक झाला आपल्या लोकांचा पण दुसरा प्रकार आहे जीवाणू असतील विषाणू जे आहे आणि कृत्रिमजन्य हे जे रोग आहे तर या रोगांविषयी आपण थोडं सविस्तर घेऊयात सर्वप्रथम भाजीपाल्यावर जे जीवाणू रोग आहे त्याविषयी ती सांगा आमच्या शेतकऱ्यांना
0: तिथे छान प्रश्न आपला बऱ्याच काय होतं की ज्या रोगी आपण अत्याचार केली ते बुरशीचे रोग आहेत
1: बरोबर
0: परंतु पाल्यांवर जीवाणूंवर सुद्धा बऱ्याच प्रमाणे रोग त्यामध्ये वांगी मिरची आणि टोमॅटो आणि बटा हे जे पीक आहे यामध्ये जीवाजन्य मरणाचा जो रोग आहे तो सुडोमोनस अनेशियम नावाच्या जीवाणूचा प्रादुर्भाव होतो तर या रोगाचे काय असतं पुनर्लागू तर 15-20 दिवसांनी आणि तर झाडाची शेंडी होतात आणि ते 2 दिवस झाड सुकतं झाडाची मत हा जो आहे फुलोरे असल्या रोगामुळे मर होत तर याच्यामध्ये उपायोजना बाब विचार केला तर प्रतिकारक जेव्हा आहेत याच्यासाठी वापरायचं आहे कारण टोमॅटोचा जर विचार सोनाली आहे पीडब्ल्यू नावाची आहे वांग्यामध्ये फर किंवा कटर आहे किंवा अर्कन आहे किंवा अर्का विखंड आहेत ह्या रोगाच्या ह्या ज्या जाती आहेत ह्या प्रतिकम आहेत तर ह्या जाती त्यांना एक धरण आवडते की रोगाचा प्रभाव जिथे जातो तिथे या जाती पण वापरणं गरजेचं आहे परंतु आपल्याला हा दिसत नाही तिथे मग आपल्या जातीचा विचार शकतो पण प्रत्येकपणाचा विचार या आवश्यक आहे कारण या रोगासाठी रासायनिक औषधं आपल्या व्यवस्थापनासाठी नाही
1: याचा अर्थ की शेतकऱ्यांनी या वाणांची निवड केली पाहिजे की ज्या वाणामध्ये हा जो रोग आपण सांगितलेला या वाणामध्ये रोग प्रकार त्या वाणामधला पाहिजे आणि त्या वाणांची केल्याप्रमाणे वाणांची निवड करून तरी हा आपला भाजीपाल्याचा व्यवसाय करू शकतो दुसरा एक याच्यामध्ये आणखीन एक विषाणूजन्य रोग आहे त्याविषयी थोडं सांगा ना
0: तर आपण जीवाणूजन्यविषयी पाहत तर भेंडी आहे घेवडा आहे चवळी आहे वाल आहे किंवा वर्गीय भाजीपाले जे आहेत त्याच्यामध्ये हा विषाणूजन्य हा विष्णूमुळे होणार आहे तो आपल्या भागामध्ये मोठा दिसतो हा रोग जो आहे त्याच्या लक्षात जर आपण केला तर पाना शिरा पिवळे होतात पानावर विळे आणि हिरव्याची नक्षी तयार होते पानाचा लहान होतो झाडाची खुंटते आणि फळाची शेंगाची सुद्धा वाढ खुंटते आणि खुच्या दोन पिढीत अंतर करते नवीन आणि पाणी लहान आणि पिवळी दिसतात तर मग ही अवस्था आहे या रोगाची विशेषतः वाढीच्या कोणत्या अवस्थेत हा रोग शकतो तर असतं की विजन्य रोग बाबतीमध्ये आपण विचार की याच्यामध्ये मान आहेत की जे प्रतिक्षम आहेत का अनामिका अर्का भय किंवा परभणी म्हणती हेंगी संदर्भात जसं मी म्हटलं की हे वाढीचे प्रतीक या वाहनाचे करणं गरजेचं आहे रोगग्रस्त दिसलं एखादं दुखाड जर आपल्या विषाणूजन्य विषाणू जोड्याचं दिसलं ताबडतोब उपचार नाश केला पाहिजे आणि या रोगाचा सार असतो तो पांढरी माशी किंवा अन्य रोगशोषण करणारी किडी आहे दुय्यम प्रादुर्भाव त्याच्यामुळे प्रसार होतो तर यासाठी आपण इतर प्रयोग कीटक जे आहे किंवा एंडॉन सारखं कीटकनाशक पसिस्ट प्रवाही फवारून या ज्या पांढरी माशीसारख्या किडी आहेत याचा जर आपण केलं तर त्यामुळे होणारा प्रसार आहे तो आपण दुय्यम प्रादुर्भाव आपण त्याच्या रोखू
1: शकतो हे पण टाळू शकतो आता जीवाणूजन्य विषाणूजन्य तुम्ही सांगितलं या रोगाविषयी भाजीपाल्यावर हे जे रोग आहेत आता तिसरा एक रोग आहे सुकृमी अन्य रोग या कराबद्दल

0: माहिती तर विशेष टोमॅटो मध्ये वांग्या भेंडी मध्ये सूत्रकृमीजन्य मावाचा जो सूत्रकृमी मिळतो मेलगाय आणि सूत्रकृमी हे याच्यासाठी काय आहेत तर याच्यामध्ये कीकाच्या मुळांवर सूत्रकृमीमुळे जे तयार होतं आणि त्यामुळे काय होतं की झाडाची वाढ खुंटते कालांतराने वाढतात पुनर्लागवडीनंतर हा रोग केव्हाही होतो तर अशा स्थितीमध्ये असतं की या रोगाचं व्यवस्थापन करायचं असेल तर जरी खोल ना करून पूर्वकाची जी मुळ ती आपण ना करून गेली पाहिजे
1: बरोबर
0: पिकांची फेरपालट करणं गरजेचं आहे पुनर्वडीच्या वेळी निरोगी भावावर गाठीवरील रोपं आपण निवडली पाहिजेत आणि रोपवाटिकेमध्ये पेरणी बीज आहे फोर भाजी 3 चौरस मीटर याप्रमाणे त्याचा रोपवाटिकेमध्ये आपण वापर केली आणि पुनर्लागवडीनंतर फोरेट जी किलो प्रति एकर या प्रत्येक पद्धतीनं दिलं तर त्यामुळे काय की हे जे सूत्रकृमीजन्य नावाचा रोग आहे आपल्याला व्यवस्था चांगल्या पद्धतीने
1: नक्कीच म्हणजे भाजीपाला जो विषय आजचा आपला रोज लागणारा भाजीपाला आहे सर्वांना लागणार आणि या भाजीला पासून शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन मिळू शकतो त्या आपण एकचा केली की येणारे रोग कोणकोणते आणि त्याची काय आपण करू शकतो त्या संदर्भात ही मुलाखाली शेतकऱ्यांना नक्कीच दिली असेल आज आप ठिकाणी आलात आणि बोलली त्याबद्दल धन्यवाद नमस्कार
0: नमस्कार
2: किसू की बात रेडिओ वसगुल्मा शुक्रवार कार्यक्रम किसू की बात रेडिओ वसगुल्मा के साथ

कृषी विभाग महाराष्ट्र शासन आत्मा आणि वत्सगुण द्वारा कृषी कार्यक्रम ऐकत रहा रेड वत्सगुण 94.8 FM वर आवाज वाशी भाषा कृषी विभाग महाराष्ट्र आत्मा आणि रेडिओ वत्सगुण कार्यक्रम ऐकत रहा रेडिओ वर 90.8 FM वर आवाज वाशा।

0: नमस्ते इतके बनू आजच्या मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे फुल अनुभवाचे या कार्यक्रमामध्ये. आज आपल्या या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलं आहे आपण आणि त्या शेती अनुभव आहे व त्यांचे जोड द्याय ते आपण माहिती होऊया. नमस्कार साहेब.
1: नमस्कार.
0: तर देशमुख साहेब, शेती हा जो व्यवसाय आहे हा निसर्गावर अवलंबून आहे आणि भारत हा कृषी प्रधान देश आहे. तरी किती त्याचा धंदे असतात तरी ती आपल्याला करावंच लागत. तुम्ही जेव्हा शेती करता तुमचे अनुभव आमच्या शेतीसाठी खूप महत्वाचे ठरतात. तर आमच्या शेतीसाठी शेती पुढची शेती आणि आज शेती या ती करण्याची पद्धती तेव्हा करत होता आता करता याचा काय फरक नव्हतो का नफ्या त्यामध्ये काय फरक नव्हतो हे आमचं करणं असं.
1: त्याच्या पहिले आम्ही जुनी शेती करत होतो 25 वर्षाच्या अगोदर पण आम्ही रासायनिक खत बिल पडत नव्हतो तर आम्ही 25 एकर राहायचे जनावर तर शेणखतच वापरत होतो ते रासायनिक बिलकुल वाढत नव्हतो तर त्यावेळेस आम्हाला आणि खर्च करता उत्पन्न जास्त होतो. आता पण काय झालं की जुनी करायची बाकी सारखी त्याने असे राहायची हायब्रिड जेवण राहायची काही काळानं निसर्ग साधं ते बरोबरीनंतर मग आम्ही दोन पिके घेतली ब्रीड घेतलं ते काही लोक माझ्या हे खत दिल्याशिवायच त्रास आहे मला थोडं थोडं खत देऊ देणं सुरू केलं परंतु नंतर पुन्हा सरकीच फोर आणखी एक प्रकारच्या सायल्या हे जे आम्ही खत सुरू केलं आमचा पुन्हा तोटा झाला खर्च जास्त झाला आणि उत्पन्न कमी आलं. सध्याची शेतकरी जी आली जी फ्रीची होती खर्च तेच होता आणि उत्पन्न जास्त होतो.
0: सुरुवात रासायन खताचा वापर करावं असं कुठं आलं बरं शेतकरी
1: जे आम्हाला आमची कंपनीवाले आमचं गाव दिसलं होतं कंपनीवाले त्यांनी आम्हाला सांगितलं तेव्हापासून खत सुरू केली खताची पहिले पेरत होतो.
0: नवीनांचा वापर करण्यासाठी त्या काळात शेतकरी आपले पुढे सरसा मनामध्ये भीती
1: पहिले सगळं भीती वाटायचे ते का नाही होत विषारी त्यामुळे आपलं काही बाधा होता असं लोकांना यायचं पण थोडं सुरुवात केली सुरुवात पहिले भीती वाटायचं आपलं उत्पन्न कळे

0: माणसाला जे काही तकलीफ होत, विषय खत विषारी असं वाटत.
1: पण एक साधारण अनुभवावरून तुम्ही काय सांगाल, रासायनिकांचा वापर किंवा कीटकनाशकाचा वापर हे त्याचा आहे तोट्याचा?
0: नाही, हे कीटकनाशकाचा वापर आहे आणि त्याचे वाटाच आहे, त्याचा खर्च होती आणि उत्पन्न कमी होते. सेंद्रिय खतीच जिथे तीच पाहिजे.
1: अच्छा, त्याच्यावर उपाय सेंद्रियाचा वापरला पाहिजे आणि सेंद्रिय औषध आहे त्याचा वापर पाहिजे. मग या सगळ्यात आपले प्रयत्न
0: शेणखत गोड करायचे आणि खत करायचं, गांडूळ खत करायचं, याचे ट्रिपाले कृषी केंद्र दिलेले आहे. हे सर्व म्हणजे तांत्रिक आमची स्थिती होती की एका पाणी सुद्धा मिळवतं, तर आधी 2 किलो पाणी आलं होतं शेतीला, ते आमचा तलावून दिला, त्याच्यामुळं एवढा झाला की आमचं म्हणजे छोटं मध्ये सारखंच चालते. का तशाच काय माने तर भरपूर पीक होती. अशा परिस्थिती आम्ही एकदम चांगली, ही फक्त केवळ तळ भाऊ मिळतो.
1: म्हणजे पाण्याची व्यवस्था तुमचं, तुम्हाला तुमच्या गावात तलावला आणि तलावामुळे पिण्याचा पाण्याचा जो प्रश्न सुटला, शेतीसाठी सुद्धा तुमचा पाण्याचा प्रश्न सुटल्यासारखा झालेला. आणि हे सर किमया म्हणजे आपले जे आदरणीय आनंदभाऊ देशमुख जे आहेत, त्यामुळे हे सगळं झालेलं आहे. अच्छा, आता आपण शेतकरी आहात आणि हा शेतकऱ्यांसाठी आपले बहुतेक हा जो कार्यक्रम ऐकणे श्रोते आहेत हे शेतकांधव आहेत. तर जेव्हा आपण शेत करतो तर वेगळे जिक असतात, तर शेतकरी असं करतो का बाबा याची समजा एका प्रकार बियाणं लाव जशी त्या जमीमध्ये प्रकारचे लावतात तर याच्यामुळे काय नुकसान वगैरे होत?
0: हो, साल जर बदलून पीक तर पीक चांगले लावतो, जर एकच पीक जर घेतलं तर पण कमी घेते. हा फायदा आहे. बरीचशी गोष्ट शेती माझ्याकडे धंदा एक हा शेतकरी काहीतरी धंदा असले परवडत नाही. आपल्याकडे अशी आहे त्याचा आम्ही दूध घेतो नेऊ आणि छोटा दुकान घातला तर थोडा नफा मिळवतो. त्याच्यामुळे माझी शेती मला परवडते, खर्च करायची आपल्या जरा जोडधमळ पैसे राहत.
1: तर दुधाचं कसं तुम्ही आताच तुम्ही घेतला तर केव्हापासून करता, किती मिळते आता, किती आहे फायदा आहे की तोट्यात आहे?
0: हा फायदा येणारी एकदा शेतीला खत मिळते. दुसरी गोष्ट हे जे 4-5 पैसे आपल्याकडं तर शेतात जो चारा गहू वगैरे तो त्याला कमी आपल्या विकतची गरज नाही, ते शिकायला म्हणजे फायदेशीर.
1: सोबत किरा व्यवसाय सुद्धा हे सगळं दुधाचं आहे किंवा व्यवसाय आणि शेती हे तिथं संपर्क काय करत?
0: ते माझा मुलं आहे, ती काही मुलं करतात आणि मी करतो. तर दूध काढतात म्हशीला दूध नेऊन देत, शिवाय मी एक दुकान चालतो.
1: शेती आपण करत असतो पण म्हणतात की शेती करण्यासाठी आपण जिथं वापर सर्वसाधारण काय करतात आपल्या मान खात वगैरे वापर आणि त्याच्या एक शक बाब म्हणजे माती परीक्षण असते, तर ते आपण केले आहात का?
0: ते आम्ही परीक्षण केले, खेळे साहेब पुन्हा देशमुख साहेब हे वेगळे मार्गदर्शन करतात आणि तो खत द्यायचं पात्र कसे भरायची हे नेहमी एवढं मार्गदर्शन दिल्यामुळे आम्ही शिक्षण देतो. त्याच्यामध्ये बरं आहे,
1: शेतामध्ये जे साल असतात मग त्यांना पगार सुद्धा द्यावी लागेल आणि इतर औषधांचा आहे की बियाणांचा आहे मग मागचं मागीन अंडरलिंग ज्याला म्हणून त्याचा खर्च आहे, हे सर्व करताना तुम्ही नियोजन करता की यासाठी?
0: नियोजन आमच्याकडे सर्व लिहिले आमच्याकडे की उत्पत्ती व्हायला किती वेळा हे अजून असते. तर त्यासाठी आम्ही या की आपण शेतामध्ये खत किती टाकलं, फवारणी किती किती औषध लागलं, सर्व नियोजन असते, गड्या खर्च किती लागला सर्व लिहून नियोजन कुठे आम्ही पाडव्या त्याचा. तर शेवटी आता 5% नफा जोडधंदी म्हणून
1: आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून काय होणार बोल अशा प्रकार तुमच्या अनुभवाच्या आधार कशा प्रकारे आपण शेत केल्यानंतर आपल्याला काच फायदा सांगता येईल का?
0: मी या शेती असं सांगतो की ते कष्टकऱ्याने जो मशी ठेवल्या पाहिजे ठेवल्या पाहिजे, त्याच्यानंतर जे शेण मिळते ते आपलं शेत टाकायला पाहिजे, ते रासायनिक आणि बंद करायला पाहिजे, पाण्या बंद करायचे, ते निंबुळी जे आहे औषध आणि दुसरे काही जे खाजगी औषध आहेत ते टाकायचे आणि हे सरकार जे रासायनिक रासायनिक बंद करायचे, त्यामुळे शेतकरी भरपूर पाहू शकतो.
1: आता मी शेतकऱ्यांना सांगितलं की बिलकुल जोडधा केल्यानंतर तुमचा हा शी व्यवसाय आहे तो फायदा ठरू शकतो, सोबत ठेवायला पाहिजे. पण त्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे की जरांची नळ कुठल्या अतिचे जर पाहिजे या संदर्भात काय माहिती का?
0: संदर्भात मी आमची गावराणी ज्याकडे तर गावराणी शीची संगोपन सोपं त्यांच्यावर बिमारी जास्त येते आणि त्या कुठेही जातात त्यांना भरपूर मिळते. जे नवीन असतं जर्सी गाई वगैरे त्याचं उत्पन्न

0: ते बरोबरच्या मागं किती जास्त त्याच्या मला ब्रँड ठेवतात मग आपल्या भरपूर मिळते खर्च कधी उत्पन्न जास्त मिळते.
1: सुरुवातीला किती होती
0: साहेब? माझ्याकडे दोन शेती होती. दोन शेती होती त्याच्यानंतर मी साठी दोषी घेतल्या किराणा चुकवली असे तीन झाले माझ्याकडे. तर त्या मी शिविंग खाते मग शिविंग कार थोडे शिल्लक शिल्लक टाकून नंतर शेती वाढवत गेलो. त्याच्या पहिल्या दिवसानं मग लग्न आले तर आपलं शिविंग असल्या ते लग्न करते मला कोण प्रकारची कोण बँकेची घ्यायची गरज पडली आणि कोणाला नाही माझ्यासारखे जर वागले कित्येक माणसाने काय करायला पाहिजे की आपल्या उत्पन्नातून 5 उत्पन्न 2000 रुपये टाकायला पाहिजे आपल्याला जेव्हा सॅम्पल काढायला पाहिजे तर याच्यानंतर कोणी ती लग्नासाठी किचर ती विकू नये माझ्यासाठी वागले तरी काही काही पडत नाही.
1: या संदर्भात शेतकऱ्यांना आणखीन सांगा.
0: शेतकऱ्यांनी शेतकरी काय पाहिजे शेतीवर उत्पन्न काढायचं त्याला जोड द्यायचा आणि आपलं जे उत्पन्न त्या उत्पन्न शिवमध्ये पैसे जमा करायचे त्यातून आपला काय जे काही काम लग्नाचं पाहिजे होते करायचं ते विकायचे शेतीतून काही उपयोग ना शेती मोलची पुन्हा ती आम्ही म्हणू शकत नाही. मला त्याचा पुरेपूर अनुभव माझ्याकडे 2 एकर शेती होती त्याच्यावर मी अशा माझ्या पत्नी मी बत्तर शेती केली.
1: आता आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असतो की शेतकऱ्यांसाठी शासन खूप काही योजना असतात योजना येतो.

0: सांगणार?
1: तर प्रत्येक मी असं शेतकऱ्याला सांगायला इच्छितो की प्रत्येक कष्टकऱ्याने कमीत कमी 4 म्हशी ठेवा पाहिजे, गाय म्हशी ठेवा पाहिजे, गाई ठेवा पाहिजे, बकऱ्या ठेवा पाहिजे. त्याच्यापासून आपल्या उत्पन्न शेतीपेक्षा जास्त मिळते. जोडधंदा होते, शेतीचं होते आणि हे होते. त्यामुळं शेतकऱ्याला शेतीला पैसे लावण्यासाठी अडचण येत नाही, त्याच्यामुळे उत्पन्न वाढते. तो प्रत्येकाने ठेवाच पाहिजे शेळ्या म्हशी आणि दूध व्यवसाय करायच पाहिजे. पुन्हा कोणत्या वर्षी कमी जास्त पावसाळा होऊ शकते, नसे निसर्ग साथ देऊ शकत नाही, किंवा तर हिंमत सोडा नाही पाहिजे, हिमतीने काम करायला पाहिजे.
0: तर एकदम तुम्ही मुद्द्याचा बोललात की जीवन आहे, तर त्या ठिकाणी सुख दुःख नफा तोटा हे लागलेलंच आहे. तर शेतकरी बांधवांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंमत सोडता कामा नये, हिंमतीने बिलकुल प्रत्येक येणाऱ्या संकटाला, ते नैसर्गिक संकट असो कुठल्याही प्रकारचं संकट असो, तर ह्या सर्व संकटांना तोंड देण्याची हिंमत त्या शेतकऱ्यामध्ये असते. शेतकरी हा सर्वात ताकदवान असतो आणि तो सगळ्या प्रकारच्या संकटांना तोंड देऊ शकतो. आणि शेतकऱ्यांनी बिलकुल हिंमत सोडायला नको आणि हिमतीने काम केल्यानंतर निश्चितच शेती ही फायद्याची ठरेल, जेणेकरून शेतकरी हा म्हणजे प्रगती करेल तर आपला देशसुद्धा प्रगती करेल. आपण या ठिकाणी मुलाखत दिली, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.
1: नमस्कार.

0: कृषि विभाग महाराष्ट्र शासन आत्मा आणि रेडिओ वत्सगुण द्वारा प्रसारित कृषि कार्यक्रम श्रृंखला ऐकत रहा रेडिओ वत्सगुण 90.8 FM वर आवाज वाशिमचा वाशिमचा
1: श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ वत्सगुल्मचं प्रसारण. आता वेळ झाली आहे कृषी कार्यक्रमाची. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत किसानों की बात रेडिओ वत्सगुल्म के साथ.
0: कृषी विभाग महाराष्ट्र शासन आत्मा आणि रेडिओ वत्सगुल्म द्वारा प्रसारित कृषी कार्यक्रम श्रृंखला ऐकत रहा रेडिओ वत्सगुल्म 90.8 FM वर आवाज वाशिमचा.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूयात जिजाऊ स्वयंसहायता महिला बचत गट सोनखासच्या अध्यक्षा आणि सचिवा यांच्यासोबत, आणि त्यांना हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची हा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. तर ह्या बचत गटाची कामगिरी नेमकी झाली कशी आणि त्यांना पुरस्कार मिळाला कसा याविषयीची सविस्तर चर्चा आज आपण या कार्यक्रमात करणार आहोत. तर आपल्यासोबत आहेत जिजाऊ स्वयंसहायता महिला बचत गट सोनखासच्या अध्यक्षा विमलताई गोरे. विमलताई, आपल्या या कार्यक्रमामध्ये आहे स्वागत, नमस्कार.
1: धन्यवाद.
0: सोबतच जिजाऊ स्वयंसहायता महिला बचत गटाच्या सचिवा शोभा गोरे ह्या सुद्धा आपल्या सोबत आहेत, त्यांचं सुद्धा या कार्यक्रमात स्वागत आहे.
2: धन्यवाद.
0: श्रोते, तुम्हाला माहितच आहे की महिला बचत गटाची चळवळ म्हणजे खूप मोठी चळवळ झालेली आहे आणि या महिला बचत गटाने एवढं मोठं आपलं आर्थिक सहाय्य आपल्या सरकारला दिलेलं आहे की अनेक व्यवहार आपल्या महिला बचत गटाच्या या व्यवहारातून होतात आहे. तर नक्कीच हे महिला बचत गट म्हणजे आमच्या महिलांचं सक्षमीकरण, जेणेकरून त्यांची स्वतःची बचत आणि त्या बचतीच्या आधारावर त्यांनी तयार केलेले उद्योग, आणि हे उद्योग इतके मोठे झालेले आहेत की आता आमच्या महिला मागे राहिलेल्या नाही. तर अशाच आमच्या सोनखासच्या महिला आहेत जिजाऊ स्वयंसहायता महिला बचत गटाच्या हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची हा पुरस्कार जिजाऊ महिला बचत गट सोनखास या सर्व महिलांना मिळालेला आहे. आणि चला हा पुरस्कार त्यांना कसा मिळाला याविषयी सविस्तर चर्चा करूया. तर सर्वात पहिला माझा प्रश्न आहे,

0: अध्यक्षा विमलताई गोरे यांना. विमलताई, तुम्ही ह्या जिजाऊ महिला बचत गटाची सर्वप्रथम स्थापना कशी काय केली?
1: नमस्कार, माझं नाव विमल संतोष गोरे, सोनकास वरून आलेली आहे मी, आणि आमच्या गटाचं नाव आहे जिजाऊ स्वयंसहायता महिला बचत गट सोनकास. मॅडम, आमच्या गटाला किमान 2018 आमचा गट स्थापन झाला, म्हणजे 1 जानेवारी 2018. तर आता की 1 वर्ष आमच्या महिला गटाला पूर्ण झालेलं आहे. आणि आमच्या महिलांचं म्हणजे आम्ही काय उद्योग करायचा, कसं काय करायचं, हे आमच्या महिलांचं म्हणजे 6 महिन्यापासून ही त्यांच्या मनात चळवळ चालू होती. जे तुम्हाला माहितीच आहे मॅडम, ग्रामीण भाग म्हटल्यानंतर की महिलांना म्हणजे शेती विषयीच थोडं काम करावं लागते, आणि शेतीत काही एवढं उत्पादनही समजा होत नाही, आणि आमच्या महिला होतकरू पण होत्या. त्याच्यामुळे मग आम्ही असं ठरवलं की आपल्या ग्रामीण भागात की आपण महिला जे आहे त्या आपण काहीतरी करू शकलो पाहिजे, आणि आमच्या महिलांची तळमळ पण होती. त्या माध्यमातून मी आमच्या 10 महिला जमा केल्या, आणि त्यांच्या कुणी आर्थिक बचत जास्त न होता आपल्या कुण झालीच पाहिजे, तर आम्ही 100 रुपये बचतीप्रमाणे बचत केली आणि 2018 आमचा गट ओपनिंग केला.
0: म्हणजे एकंदरीत महिला बचत गटाच्या माध्यमातून एकतर आपल्या हाताला कामही मिळेल आणि सोबतच आपली जी बचत आहे, जमा पूंजी आहे, ती एकत्र येऊन 10 जणींचा जो संच तयार होतो त्या 10 जणींच्या माध्यमातून फार मोठी रक्कम तयार होते, आणि या रकमेचा आपल्या उद्योगासाठी वापर करणं हा या गटाचा उद्देश होता. नक्कीच. मग आता हा तुम्ही गट स्थापन केला, परंतु या गटामार्फत तुम्ही कोणते कोणते काम केले?
1: तर या गटामार्फत पहिल्यांदा आम्ही असं ठरवलं, तर आपण जे 10 महिला आहे आपल्या 10 महिलांना रोजगार सुद्धा मिळाला पाहिजे, आणि त्याचे आपण काय करणार, त्याच्यामुळे आपण जर एखाद्याच उद्योग टाकला तर आपल्या 10 महिलाचं त्याच्यावर भागणार नाही. तर आम्ही आता समजा 12 महिने झाले आमच्या गटाला चालू होऊन, तर आमची आर्थिक बचत फक्त 12 महिन्याची 12,000, तर आपण 12,000 काय वस्तू घेणार, तर त्याच्या माध्यमातून मग आम्ही अंतर्गत व्यवहार केला आणि आमचा वैयक्तिक पण व्यवहार केला, आणि अंतर्गत आणि वैयक्तिक व्यवहारामध्ये आम्ही 27,000 शेवाळ्याची मशीन घेतली. आणि शेवाळ्याची मशीन घेतल्यानंतर पहिल्या वर्षी आम्ही असं केलं की जेवढ्या आमच्या 10 महिला होता, तर आमचं गाव तर ग्रामीणच आहे, पण आमचं प्रोडक्ट, आमची क्वालिटी हे असं सर्वांना माहीतच होतं. म्हणजे आधी मी वाशिमला पण काम करायची, त्याच्यामुळं माझं वाशिमला पण माहीतच होतं की गोरेताई करतात म्हणून. तर आम्ही पहिल्याच वर्षी किमान 18 क्विंटलच्या शेवाळ्या बनवल्या, आणि 18 क्विंटलच्या शेवाळ्या बनवून दिल्यानंतर काहीची म्हणजे जी वाशिमची महिला येत होत्या त्यांना हाताचे पापड पाहिजे होते, तर मग आम्ही त्यांना म्हटलं बा आमच्याजवळ तर अवेलेबल मशीन तर नव्हतीच. तर मग आम्ही आमच्या महिला ज्या 10 महिला येतात तर आमच्या महिलांना पण कामगार मिळाला, आणि आम्हाला आमची बचत पण झाली, तर आम्ही पापड लाटून देण्याचा पण व्यवसाय चालू केला.
0: म्हणजे तुम्ही एका वर्षातच एवढी मोठी ग्रीप घेतली की महिलांनीही सगळ्या शेवळ्याचा व्यवसाय केला, आणि मशीन नसताना तुम्ही
1: हाताने पापड लाटले,
0: पापड सुद्धा पुरवले, म्हणजे हा चांगला व्यवसाय तुम्ही सुरू केला.
1: योग्यच आहे की सरकारने जे आपल्या पुढे जे उद्दिष्ट मांडलं होतं, कारण बचत गट तर हे भरपूरच आहेत, आणि सरकारचं एकच उद्दिष्ट होतं की ते तर एका बचत गटाला काही म्हणजे बक्षीस वगैरे देऊ शकत नव्हते, म्हणून त्यांनी ही स्पर्धा निवडली आणि नाविन्यता पण निर्माण केली. पण आमचा समूह जो असा आहे मॅडम, आमच्या महिला जेवढ्या म्हणजे मन मिळावू आहे की आपण काहीतरी नाविन्यता दाखवायचीच त्यांना, आणि काहीतरीच बनवायचं, पण बनवायचंच म्हणजे बनवायचं नाही, आपलं प्रोडक्ट जे आहे ते समाजाला आवडलं पाहिजे, त्याच्यातून म्हणजे त्यांना त्यांच्या शरीरासाठी पण फायदे झाले पाहिजे, याच्या माध्यमातून मग आम्ही आमचा महिलांचा समूह जमवला आणि त्यांचे म्हणजे विचारणा केली की आपण काय बनवायचं बा. तर आम्ही बीट शेवाळी, पालक शेवाळी, टोमॅटो शेवाळी, कैरी शेवाळी, परत ह्या शेवाळ्याचे प्रकार तर झाले, पण पापड पण, तर आम्ही बीट पापड, पालक पापड, टोमॅटो पापड, मसाला पापड हे पापडाचे पण प्रोडक्ट बनवले, आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही म्हणजे पोहाचा पापड, परत तांदळाचा पापड, मुगवडी, कोरुडा हे सर्वच प्रोडक्ट बनवतो, पण हे तर नेहमीचेच झाले, तर म्हणून आम्ही त्या माध्यमातून कारण एक गहू आणि प्रकार बहू अशी आम्ही त्यांना नाविन्यता दाखवली.
0: नक्कीच. म्हणजे श्रोतेहो, आपण ऐकलंच असेल की आपल्या आहारामध्ये जो भाज्यांचा समावेश होत नाही तो या मॅडमनी शेवाळ्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे भाज्यांचा त्यामध्ये वापर करून ह्या शेवाळ्या बनवल्या आहे, म्हणजे नाविन्यता त्याच शेवाळ्यामध्ये नाविन्यता निर्माण केली आहे. नक्कीच म्हणून ह्या पुरस्काराच्या खऱ्या मानकरी सुद्धा ठरलेल्या आहेत. तर हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची महिला सक्षमीकरणाच्या अंतर्गतातून हा कार्यक्रम होत असतो आणि या कार्यक्रमात महिला बचत गटाची स्पर्धा सुद्धा होत असते. आणि 13 ऑगस्ट जिल्हास्तरीय स्पर्धा झाली आणि त्यामध्ये या जिजाऊ स्वयंसहायता महिला बचत सोनखास यांचा 3रा क्रमांक आलेला आहे आणि या क्रमांकाच्या त्यांना नक्कीच मानकरी आहे, कारण त्यांनी प्रत्येक याच्यात नाविन्यता दाखवलेली आहे. तर सोबतच त्यांना तालुकास्तरीय 29 जुलै रोजी जी स्पर्धा झाली होती त्यांना 1रा क्रमांक आलेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा त्यांनी नाविन्यता दाखवली म्हणून हा सगळा प्रकार झाला. आणि सोबतच जिजाऊ महिला बचत यांनी 1 वर्षातच ह्या सगळा ग्रीप घेतला आणि 1 वर्षातच आपल्या गटाची प्रगती केलेली आहे. आता माझ्यासोबत आहेत जिजाऊ स्वयंसहायता महिला बचत गटाच्या सचिवा शोभा गोरे. तर गोरेताई, एक प्रश्न माझा तुमच्यासाठी आहे की आपल्या बचत गटामध्ये तुमच्या इतर महिलांशी किंवा तुम्ही कशा पद्धतीचा व्यवहार करता? मासिक बचत कशा पद्धतीची घेता? दर महिन्याला सभा घेता का? त्याचं लिखाण हे ते कसं करता?
2: नमस्कार, माझं नाव शोभा गोरे. जिजाऊ स्वयंसहायता बचत गट यांची मी
1: सचिव.
2: आमच्या महिला
0: दर 10 महिलांचा
2: आमचा 10 महिलांचा गट आहे आणि महिन्यातून आम्ही एक दिवस ठरवतो मीटिंग घ्यायची. आम्ही महिन्यातून 8 तारखेला आम्ही मीटिंग घेतो आणि काही महिलांची अडचण असली तर ती सर्व महिला मिळून म्हणजे भागवतो आणि अडचणी काय आपल्याला बनवायचं काय करायचं याची बी आम्ही चर्चा करतो. सोबतच आमच्या दर महिन्याला महिला बचत करतात, वेळेवर आणून देतात. प्रत्येक वेळेस एक एक महिला भरायला जाते बचत, म्हणजे त्याला बी समजलं पाहिजे बँकिंगचं कसं असते ते.
0: बँकेचं बचत गटाचे तुम्ही व्यवहार करत असताना एखाद्या वेळेस समजा तुमच्या गटातील एका महिलेने म्हटलं की मला लग्नासाठी पैशाची आवश्यकता आहे आणि एका महिलेने म्हटलं की मला माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी पैशाची आवश्यकता आहे. लग्नासाठी म्हणजे लग्न सराईत आहे, अंधन हे ते घेण्यासाठी मला पैशाची आवश्यकता आहे. मग पैसे तुमच्याकडे फार कमी आहेत तर कोणत्याही एकाची तुम्ही गरज भागवू शकता, तर मग तुम्ही कोणाला प्राधान्य द्याल?
2: आम्ही शिक्षणासाठी प्राधान्य देऊ, कारण ते शिक्षण जास्त आवश्यक आहे. ज्या महिलेने लग्नासाठी आवश्यकता आहे म्हणजे पैशाची, त्याला आम्ही आर्थिक रित्या मदत करू शिक्षणासाठी गटातून.
0: नक्कीच, म्हणजे बचत गटाचं काम काय आहे तर आपल्या गटामध्ये असणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना आर्थिक सहकार्य करणं. एकमेकींना जी 10 जणींची जी मदत जे पैसा एकत्र येतो त्या पैशातून जिची आवश्यकता आहे ती आपण तिची मदत करणं. तर पुन्हा एकदा माझा एक प्रश्न आहे गोरेताईंना. गोरेताई, आता तुम्ही हे जे प्रोडक्ट बनवता, तुम्ही सांगितलं की पालक शेवाळी, बीट शेवाळी, गाजर शेवाळी, वेगवेगळ्या पालेभाज्यांपासून तुम्ही शेवाळ्या बनवता, तर याचा समाजावर कसा प्रभाव पडतो?
1: हा प्रश्न तर योग्यच आहे मॅडम, कारण जे आम्ही हे प्रोडक्ट बनवतो तर हा या प्रोडक्टचे प्रभाव म्हणजे समाजावर काहीतरी म्हणजे खूप प्रमाणात, काहीतरी म्हणण्यापेक्षा की खूपच प्रमाणात प्रभावशाली आहेत. कारण बीट जी ही वस्तू आहे म्हणजे आमचं जे प्रोडक्ट आहे की ते प्रौढापासून तर 6 महिन्याच्या मुलापर्यंत चालते. कारण बीट लहान मूल खाऊ शकत नाही, प्रौढ व्यक्ती खाऊ शकत नाही, पालकसुद्धा लहान मूल खाऊ शकत नाही, प्रौढ व्यक्तीसुद्धा खाऊ शकत नाही. तर त्या माध्यमातून, कारण बीट, पालक, परत टोमॅटो, कैरी या माध्यमातून म्हणजे आपल्या शरीराला कॅल्शियम, आयरन, प्रोटीन, ए जीवनसत्व, परत पांढऱ्या पेशी, लाल पेशी आपल्या शरीरात ज्या कार्यरत असतात त्या नेहमी कार्यरत राहतात व आपल्या आरोग्याची काळजी घेतात. आणि परत तुम्ही म्हणजे हा एक प्रश्न आहे की पालकही त्याच प्रकारचे म्हणजे पापडही त्याच प्रकारचे आहेत आणि शेवाळही त्याच प्रकारचे आहेत. तर पापड तर हा माणसाच्या जीवनातला आवश्यक घटकच आहे, कारण पापड आपण डेलीसाठी यूज करतो आणि हिवाळी तर आपण नियमित खाऊ शकत नाही. तर आमचं असं प्रोडक्ट आहे की आम्हाला असं वाटतं की सर्वच समाजाने आपल्या प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे. आणि आपलं आमचं हे प्रोडक्ट की त्याच्या आरोग्य म्हणजे त्यांच्या आरोग्यासाठी खूपच चांगलं आहे. म्हणून आम्ही या माध्यमातून, कारण शेवाळी जर आपण हप्त्यातून 3 वेळेस जरी खाल्ली तर आमचे प्रोडक्ट त्यांच्या शरीरात म्हणजे जे आम्ही प्रोडक्ट बनवतो ते कॅल्शियम त्यांच्या शरीरात जाणार. आणि जो पापड बनवतो तर पापड तर हा यूज आपण डेली करतो. आणि मसाला पापड जो बनवला तर हा आपल्या जीभेचे चोचले पुरवण्यासाठी का म्हणा ना, तर हा आम्ही एक मसाला पापड सुद्धा हे केला की तुम्ही बाहेरचे प्रोडक्ट न खाता हे प्रोडक्ट जर वापरले तर मसाला पापड आम्ही म्हणजे उडीद मूग आणि चण्याची डाळ टाकून बनवला आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर सांबार ते कोथिंबीर ओवा जिरं हे सर्व प्रोडक्ट टाकून आम्ही बनवलं आहे. म्हणजे बाहेरचे आम्ही केमिकल पदार्थ कोणतेच न वापरता तर आम्ही हे प्रोडक्टमध्ये भाजीपाल्याचे टाकलेले आहे. आणि हा समाजावर खूपच प्रभावशाली आहे. आणि आमचं आम्हाला तर असं वाटते की आपल्या वाशिम जिल्ह्यापर्यंतच नाही तर आपल्या समाजाच्या कानाकोपऱ्यापर्यंत आमचं असं प्रोडक्ट गेलं पाहिजे. आणि त्यांच्या सर्वांची आरोग्याची काळजी त्यांनी सर्वांनी घेतली पाहिजे आणि आम्हाला सुद्धा त्यांच्या आरोग्याची काळजी आहे. म्हणूनच आम्ही हे प्रोडक्ट निर्माण केलेले आहे.
0: वाशिम जिल्ह्यापुरतच नाही तर जगामध्ये आता तुमचा इंटरव्ह्यू प्रसारित होणार आहे रेडिओ वत्सगुल्मवरून, कारण रेडिओ वत्सगुल्मचं एक ऍप आलेलं आहे आणि ते ऍप सगळ्या जगामध्ये ऐकायला जाते आहे. तुमचा जो प्रोडक्ट बद्दल माहिती आहे सगळ्या जगामध्ये जाणार आहे. तर आता तुम्ही बोलल्या की बीटचा पापड, पालकची शेवाळी वगैरे, तर मला एक रेसिपी सांगा त्यातली की पालकची शेवाळी तुम्ही कशी बनवता?
1: तर मॅडम ही पालकची शेवाळी आहे तर आम्ही ते गहू पहिल्यांदा ओलून घेतो. कारण तुम्हाला तर माहितीच आहे की ओलवल्या गव्हामध्ये सुद्धा खूप कॅल्शियम आहे. आपण जर जे रव्याची शेवाळी बनवतो त्याच्यामध्ये न हे रव्याची शेवाळी न यूज करता आपण ओलवल्या गव्हाची जर शेवाळी खाल्ली तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप कॅल्शियम आहे. तर आम्ही पहिल्यांदा गहू ओलवतो आणि गहू ओलवल्यानंतर ते दळून वगैरे आणायचं, चाळून वगैरे घ्यायची. पालक आणल्यानंतर पालक धुवून स्वच्छ करून घ्यायचा आणि त्याचं ज्यूस बनवायचं. त्याच्यामध्ये जिरा, ओवा, लसूण पेस्ट हे सर्व बारीक वगैरे करून घ्यायचं आणि त्याची कणिक मळायची. म्हणजे ती कणिक आपण पिठामध्ये मिक्स करून ती कणिक व्यवस्थित तयार करायची आणि ती मशीनमध्ये टाकल्यानंतर त्याची शेवाळी होऊ शकते. आणि आमच्या महिला एवढ्या हुतकूर आहेत मॅडम की त्या हाताने सुद्धा शेवाळ्या करू शकतात. म्हणजे अशा मशीनची गरज नसली तरी हाताने सुद्धा करू शकतात. आणि ज्यांना कोणाला हव्या असतील त्या आम्ही हाताने सुद्धा बनवून देतो अशा आमच्या महिला आहेत. आणि जे एवढं आम्ही प्रोडक्ट बनवलं मॅडम तर यांचं आम्हाला सहकार्य म्हणजे आमच्या जे सीसी आहेत भाग्यश्री मॅडम, आमचे जे सर आहेत जिल्हा तालुका स्तरावरचे आवगन सर, मेकरकर सर, यांनी मला म्हणजे आमचा जो गट आहे तो दस सूत्रीप्रमाणे आम्ही चालवतो. त्यांच्या नियमित बैठका त्यांनी नेहमी म्हणजे नियमित वेळेवर आम्हाला येऊन म्हणजे मार्गदर्शन करणे खूप असं त्यांचं म्हणजे अनमोल असा सहभाग आहे. आणि त्यांनी वेळोवेळी आम्हाला असं मार्गदर्शन करून या कार्यक्रमामध्ये पण त्यांचा खूप असा म्हणजे अनमोल म्हणल्यापेक्षा सिंहाचाच वाटा त्यांचा आहे. आणि त्यांच्यापासूनच आम्हाला जो हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची जी महिला पुरस्कार आहे तर त्यांच्या माध्यमातून त्यांचा आम्हाला खूप सपोर्ट होता आणि राहील सुद्धा.
0: तर गोरेताई आणखी एक प्रश्न तुम्हाला की तुम्ही तुमच्या गटामार्फत या जिजाऊ स्वयंसहायता महिला बचत गट सोनखास मार्फत तुम्ही शेवाळी पापड तर बनवताच, शेवाळीची मशीन आहे तुमच्याकडे, परंतु पापड तुम्ही स्वतः हाताने लाटून ग्राहकांपर्यंत ते
1: पोहोचतो. हो,
0: मग याचं सेलिंग कशा पद्धतीचं करता?
1: तर सेलिंग तर हे एक म्हणजे सांगण्यासारखीच गोष्ट आहे मॅडम. कारण आतापर्यंत जी एवढी आमची सेलिंग झालेली आहे, कारण आम्ही 2018 18 क्विंटलच्या शेवाळ्या बनवल्या आणि 2019 आम्ही किमान 25 क्विंटलच्या शेवाळ्या बनवलेल्या आहेत. कारण आम्हाला वाशिमचा एवढा प्रतिसाद आहे की भरपूर वाशिमच्या लाखाळा, आयडूपी कॉलनी, परत सिव्हिल लाईन इथून आमच्याकडे कस्टमर येतात. तर आमची जी ही शेवाळी बनवली आहे आम्ही आणि पालक बीट ज्या आमच्या सगळे व्यतिरिक्त प्रोडक्ट आहे ते आमच्या इकडे बनवायला आल्या तर आम्ही आधी असं केलं, आमच्या महिलांचं असं म्हणणं होतं की आम्ही स्वतः ते प्रोडक्ट तयार करून त्यांना सॅम्पलसाठी दिलं की हे तुम्ही खाऊन बघा, तुम्हाला आवडलं तर तुम्ही न्या, असं आम्ही म्हणजे अशी योजना केल्यासारखं केलं. आणि त्यांना तो खूपच आवडला आणि त्यांचा आम्हाला एवढा रिप्लाय आला की परत त्यांनी कोणी 5 किलो कोणी 1 किलो असं गेलं. आणि 1-2 स्टॉल वगैरे लावला होता आम्ही वाशिमला, परत एक अकोला लावला होता. या माध्यमातून आमचं सेलिंग झालं. आणि आता इथून पुढे आम्हाला आम्ही त्या दिवशी सरांना निवेदन केलेलंच आहे की आम्ही एक ग्रामीण भागातल्या महिला आहो, आमचं जे हे प्रोडक्ट बनते आम्ही जास्त दूर तर काही जाऊ शकत नाही कारण ग्रामीण असल्यामुळं, तर आम्हाला एखादं मार्केट म्हणजे उपलब्ध व्हावं आणि सर्वच आम्हालाच नाही तर सर्व ज्या वाशिम जिल्ह्याच्या आसपासच्या सर्व महिला ज्या खेड्याच्या आहेत महिला बचत गटाच्या त्यांनी सुद्धा त्यांचं प्रोडक्ट आणून तिथं सेलिंग करण्यासाठी त्यांना सुद्धा सोयीस्कर होईल असं मी सरांना निवेदन केलं होतं.
0: जी नक्कीच. आणि सोबतच दरवर्षी आपल्या वाशिम शहरामध्ये महिला बचत सुद्धा लागतात आणि त्यामध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात लोकांपर्यंत माहिती जाते की या बचत गटाच्या मार्फत शेवाळ्या विक्री आहे.
1: हो हो, पापड विक्री आहे.
0: शेवाळ्या पापड विक्री व्यतिरिक्त तुम्ही आणखी कोणते कोणते प्रोडक्ट?
1: तर कसं आहे आता आमच्या जे 10 महिला आहेत मॅडम, कारण आपण जो उद्योग उभारणी केलेली आहे तर 10 महिलांना 10 म्हणजे किमान 100 रुपये तरी रोजगार पडला पाहिजे. या माध्यमातून शेवाळी आणि पापड याच्यावरच थांबता आपण याच्या माध्यमातून अजून काय करू तर आम्ही खारोडी कुरोडी मुगवडी परत पोह्याचे पापड बनवले आता आणि नागिलीचे पापड बनवायची आमची आता तयारी आहे. तर या माध्यमातून आम्ही आमच्या बचत गटाच्या माध्यमातून हे सुद्धा प्रोडक्ट तयार करतो.
0: तर जिजाऊ स्वयंसहायता महिला बचत गटाच्या सचिवा सुद्धा आपल्या सोबत आहेत. तर शोभा गोरेताई, माझा तुम्हाला पुन्हा एक प्रश्न असा आहे की ज्यावेळेस तुम्ही गटाचे व्यवहार करता, गटामध्ये ज्या काही महिला आहेत 10 महिला आहेत त्यांची मासिक बचत जमा करता, तर त्या सर्व महिलांची बचत तुम्ही आळीपाळीने नेऊन टाकता की असं एकेकीला सोबत घेऊन जातात?
2: आम्ही महिला बचत गटातून बचत तयार जमा झाली की 10 महिला आमच्या गटातनी आहे. एका वेळेस एकीने जायचं जर नाही समजलं तर ज्या महिलाला नाही माहिती तर ज्या महिलाला माहिती आहे ती महिला तिच्या संघ जाऊन तिला म्हणजे प्रोत्साहन करून तिच्या हातून बचत भरून घेते. दरवेळेस आमच्या महिना परत आम्ही असेच नियोजन करत असतो.
0: सोबतच तुम्ही महिलांसाठी अंतर्गत व्यवहार सुद्धा करता, मग अंतर्गत व्यवहारांतर्गत तुम्ही जे पैसे महिलांना देतात तर ते त्याची वसुली कशा पद्धतीची घेतात, त्यावर व्याज काय टक्के दराने घेतात?
2: आमच्या बचत गटातून रक्कम काढलेली असते ना, रक्कम काढलेली असते ज्या महिलेला जास्त गरज असली ना त्या महिलेला आम्ही बचत देतो आणि 2 रुपये टक्क्याने तिच्याकडून बँकेतून व्याज सर्व महिन्या परत भरून घेतो.
0: श्रोतो, तुम्हाला माहितच आहे की ग्रामीण भागामध्ये अनेक महिला बचत गट आहे परंतु त्याचा योग्य पद्धतीने वापर होत नाही, म्हणजे दशसूत्री त्यामध्ये वापरल्या जात नाही, जेणेकरून जे अंतर्गत व्यवहार आहे ते व्यवस्थितरित्या महिलांनी केले आणि त्याचे व्यवस्थितरित्या भरणा केला तर तो बचत गट पुढे वाढतो आणि त्याच अंतर्गत व्यवहाराच्या भरोशावर बँक या गटाला लोन देत असते आणि लोन दिल्यानंतर मग परत त्या लोनचा उपयोग आपण कसा करतो तर त्याचा उपयोग आपण उद्योगासाठी करायला हवा, जसं या जिजाऊ स्वयंसहायता महिला बचत गटाने केलेला आहे. बऱ्याच महिला बचत गट आपण पाहतो की ते लोन घेतल्यानंतर आपल्या स्वतःच्या कामासाठी त्याचा खर्च करतात, मग आपल्याला भरताना मात्र फार त्रास होतो आणि त्यामुळे ते बचत गट बंद स्थितीत होऊन जातात. म्हणून पुन्हा एकदा सर्वांना आवाहन आहे की आपण बँकेकडून जे काही लोन घेतो त्याचा वापर आपण जास्तीत जास्त छोटा मोठा का होईना पण आपल्या गृहउद्योगाकरिता करावा, जेणेकरून त्याच्यातून आपला उद्योगही वाढेल आणि आपल्याला 4 पैशाची कमाई होईल आपली आणि आपले जे लोन आपण बँकेकडून घेतलेलं आहे त्याचा भरणा सुद्धा आपण आपल्या स्वतःच्या कमाईतून करू शकू. तर जिजाऊ स्वयंसहायता महिला बचत गटाच्या अध्यक्षा विमलताई गोरे आणि सचिवा शोभा गोरे हे आपल्या रेडिओच्या स्टुडिओमध्ये आल्या होत्या आणि त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल आणि त्या बनवत असलेल्या प्रोडक्टबद्दल त्यांनी आपल्याला माहिती दिली. तर जाता जाता विमलताई गोरे, तुम्ही आपल्या सर्व महिला श्रोत्यांना आणि इतर श्रोत्यांना काय संदेश देऊ इच्छिता?
1: तर मॅडम, मी असा संदेश देऊ इच्छिते की आपण ज्या ग्रामीण भागातल्या ज्या महिला आहेत आणि जे आपण म्हणजे बचत गट तयार केलेले आहेत त्या बचत गटा माध्यमातून तुम्ही म्हणजे चुपचाप न राहता काहीतरी बनवा आणि पुढे जा, कारण ग्रामीण भागातली जी महिला आहे ती तर फक्त चूल आणि मूल याच्याकरताच बनलेली आहे. तर माझं त्या महिलांना असं आव्हान आहे की तुम्ही चूल आणि मूल हे न करता की तुम्ही आपल्या संसाराला आर्थिक सहाय्य करा आणि आपल्या म्हणजे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काहीतरी त्यांना आम्ही काहीतरी करतो यांची त्यांना जाणीव द्या आणि त्यांना असं सांगा की आम्ही चूल मूल सांभाळून पुढं कसं जाऊ असं आम्ही त्यांना म्हणजे उद्देश देऊ इच्छिते आणि त्यांना सांगू इच्छिते की तुम्ही प्रगती करा आणि आपल्यासाठी जे महाराष्ट्र म्हणजे शासनाने जे योजना आखलेल्या आहेत त्या योजनेची तुम्ही फायदे घ्या. जे आपल्याला ते आर्थिक सहाय्य करत आहेत ते आर्थिक सहाय्य आपण घरातच न खर्च करता आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी ते आर्थिक सहाय्य वापरा आणि उद्योगाला चालना द्या. आणि तुमच्या जे शरीरामध्ये तुमच्या अंगामध्ये जी कला आहे ती दडपून न ठेवता ती कला आपण समाजापर्यंत पोहोचवली पाहिजे. आणि ते समाजापर्यंत पोहोचून आपल्या शरीरामध्ये ज्या कला आहेत त्या कला त्यांना दाखवून द्या की आम्ही सुद्धा काही कमी नाही, आम्ही सुद्धा काही करू शकतो आणि संसाराला हातभार लावू शकतो. आणि आपण असाच आपल्या संसाराला हातभार लावा आणि तुम्ही सक्षम व्हा, अशा आपल्या कलागुणांना दडपून ठेवू नका.
0: नक्कीच अतिशय छान असा संदेश गोरेताईंनी आपल्या सर्व महिला भगिनींपर्यंत पोहोचवलेला आहे. तर प्रत्येक महिलांमध्ये काही ना काही गुण असतो. कुणाला चांगला स्वयंपाक बनवता येतो, कुणाला चांगलं शिवणकाम येते, कुणाला चांगलं विणकाम येते, कुणी घरातले छान लोणची पापड बनवतात. तर अनेक असे गुण आहेत जे आमच्या महिलांमध्ये आहे, परंतु काही काही ठिकाणी असे गुण त्या महिला आपल्या दाखवू इच्छित नाही. तर ह्या बचत गटाची अशी चळवळ आहे की या चळवळीच्या माध्यमातून 10 महिला एकत्र येऊन आपली बचत जमा करून त्या माध्यमातून आपला उद्योग सुरू करू इच्छितात आणि त्यातूनच आपल्या स्वतःतील कलागुणांना वाव देऊन त्या आपला बिझनेस वाढवू शकतात. तर हा सुंदर संदेश आपल्या सर्व श्रोत्यांपर्यंत जातो आहे. तर खूप खूप धन्यवाद विमलताई गोरे आणि शोभाताई गोरे आणि सोबतच त्यांचा पूर्ण महिला बचत गटांच्या सर्व सदस्यांचे मी आभार मानते की त्या या कार्यक्रमात सहभागी झाल्या आणि आपल्या श्रोत्यांपर्यंत महत्वाची माहिती त्यांनी पोहोचवली आहे. तर
1: मी सुद्धा आभार मानते रेडिओ वत्सगुल्मचे की त्यांनी सुद्धा आम्हाला ही संधी दिली की आमचे जे कार्यक्रम जे झालेले आहेत ती श्रोत्यापर्यंत पोहोचविले आणि त्यांचे मनापासून खूप खूप अभिनंदन सुद्धा करते.
0: शेतकरी बंधूंनो आताच आपण जिजाऊ स्वयंसहायता महिला बचत गट सोनखास येथील महिलांची आरजे ज्योती यांनी घेतलेली मुलाखत हा कार्यक्रम इथेच संपतो आहे. यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: नमस्कार नमस्कार नमस्कार श्रोते हो, तुम्ही ट्यून केलंय आपल्या आवडत्या रेडिओ स्टेशन मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आरजे गौरी
1: आणि मी आरजे प्रज्ञा ठाकूर तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये युवा शक्ती.
0: मित्रांनो, आजचा विषय असा आहे ज्याच्यापासून आपण सगळेच कधी ना कधी पळण्याचा प्रयत्न करतो, पण कधी परीक्षेत कमी मार्क्स आलेत म्हणून, कधी एखादी स्पर्धा हरलो म्हणून, कधी आपल्याला हवी असलेली संधी मिळाली नाही म्हणून, तर कधी आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीची अपेक्षा आपण पूर्ण करू शकलो नाही म्हणून. तो विषय म्हणजे अपयश. पण आज आपण अपयशावर रडणार नाही, अपयशाला दोष देणार नाही आणि मी अपयशी झालो आहे असेही म्हणणार नाही. आपण आज अपयशाला आपल्या समोर बसवणार आहोत आणि त्याच्याशी खूप गप्पा मारणार आहोत.
1: अगदी बरोबर गौरी, कारण आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं, पहिला नंबर मिळव, जिंक, यशस्वी हो, सगळ्यांपेक्षा पुढे जा. पण कुणी आपल्याला हे सांगत नाही की पडलास तर उठायचं कसं.
0: आणि कदाचित आजच्या तरुण पिढीला सगळ्यात जास्त गरज आहे ती याच शिकवणीची. कारण यश आपल्याला जगासमोर उभं करतं, पण अपयश आपल्याला स्वतः समोर उभं करतं.
1: गौरी, मला एक प्रश्न आहे, आपण अपयशाला खरंच घाबरतो की लोक आपल्याला अपयशी म्हणतील याला घाबरतो?
0: वा, हा प्रश्न आपल्या आजच्या चर्चेची सुरुवात आहे. कधी कधी आपल्याला अपयशापेक्षा लोकांचं मत जास्त त्रास देतं. तुझे मार्क्स किती आहेत? तुझं सिलेक्शन झालं का? नोकरी मिळाली? स्पर्धा जिंकलीस का? आणि जर उत्तर नाही असेल तर आपण स्वतःला प्रश्न विचारायला लागतो, माझ्यातच काही कमी आहे का?
1: पण एका परीक्षेचा निकाल म्हणजे व्यक्तीची किंमत नसते. एका इंटरव्ह्यू मध्ये रिजेक्शन मिळालं म्हणजे करिअर संपतं असं नाही. एका कॉम्पिटिशन मध्ये हरलो म्हणजे टॅलेंट संपतं असंही नाही. आणि एखादं स्वप्न उशिरा पूर्ण झालं म्हणजे ते चुकीचं स्वप्न ठरत नाही.
0: एक्झॅक्टली. आपण अपयशाला आयडेंटिटी बनवतो. माझं काम फेल झालं याऐवजी मी फेल झालो, हा फरक खूप मोठा आहे बरं का. प्रज्ञा, एक छोटासा एक्सपेरिमेंट करूया. मी म्हणते माझा प्रोजेक्ट फेल झाला, याचा अर्थ
1: प्रोजेक्ट मध्ये काहीतरी अपेक्षाप्रमाणे झालं नाही.
0: आता मी म्हणते मी फेल्युअर आहे, याचा अर्थ
1: आपण एका घटनेला संपूर्ण व्यक्तिमत्वाची ओळख बनवून टाकली.
0: आणि हीच मोठी चूक आहे. फेल्युअर इज अन इव्हेंट, नॉट अन आयडेंटिटी. अपयश ही घटना आहे, तुमची ओळख नाही.
1: गौरी, कल्पना कर, जर अपयशाला आवाज असता तर ते आपल्याला काय म्हणालं असतं?
0: प्रज्ञा, कदाचित ते म्हणालं असतं मी तुझं आयुष्य खराब करायला आलेलो नाही, मी तुला थांबवायलाही आलेलो नाही, तुला स्वतःला नव्याने ओळखायला आलो आहे.
1: आणि कदाचित ते म्हणालं असतं तू माझ्यामुळे हरलेला नाहीस, तू माझ्याकडून काहीतरी शिकत नसशील, तरच तू खरंच हरतोयस.
0: वा, म्हणजे अपयश हा शत्रू नसून शिक्षक असू शकतो.
1: आज आपण अपयशाचा एक नवीन अर्थ घेऊया. फेल, FAIL, म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग. हा फ्रेज आपण ऐकला आहे, पण मला वाटतं यापेक्षा महत्वाचा आहे फेलियर गिव्ज फीडबॅक.
0: हो, अपयश आपल्याला तीन प्रश्न विचारतं मित्रांनो. काय चुकलं, का चुकलं, पुढच्या वेळी काय बदलणार. जर आपण हे तीन प्रश्न विचारले तर अपयशाचा अर्थ बदलतो. आजचा युवा रिझल्ट ओरिएंटेड आहे. आपण विचारतो किती मार्क्स, किती फॉलोअर्स, किती सॅलरी, किती पुरस्कार, पण एक प्रश्न आपण कमी विचारतो, मी यातून काय शिकलो.
1: आणि म्हणूनच आज एक नवीन हॅबिट सुरू करूया. जेव्हा काही चुकतं स्वतःला मी का हरलो असं विचारण्याऐवजी मला यातून काय शिकायला मिळालं असं विचारा. सोशल मीडिया आणि परफेक्ट लाईफचा भ्रम. गौरी, आज अपयशाची भीती वाढण्याचं आणखी एक कारण आहे सोशल मीडिया. आपण इंस्टाग्राम उघडतो, कुणीतरी अवॉर्ड घेतलेला, कुणीतरी फॉरेन ट्रिपवर, कुणीतरी नवीन बिझनेस सुरू केलेला, कुणीतरी IAS झालेला, कुणीतरी लाखो फॉलोअर्स मिळवलेले, आणि आपण आपलं बिहाइंड द सीन घेऊन दुसऱ्याच्या हायलाइट रील्सशी तुलना करतो.
0: एक्झॅक्टली. आपल्याला त्यांचा सक्सेस दिसतो, पण त्यांचे रात्रीचे डाऊट्स दिसत नाहीत, त्यांचे रिजेक्शन ईमेल दिसत नाही, आणि त्यांचे फेल अटेम्प्टही दिसत नाही. त्यांचे कित्येक महिने केलेले प्रयत्न आपल्याला दिसत नाही.
1: म्हणून लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्याचा रफ ड्राफ्ट दुसऱ्याच्या फायनल कॉपीशी कंपेअर करू नका.
0: आता एक थोडा संवेदनशील विषय, पॅरेंट्सच्या अपेक्षा. कधी कधी आपण अपयशापेक्षा आई बाबांना डिसअपॉइंट केल्याची भावना जास्त घेऊन बसतो.
1: हो, आई बाबांनी माझ्यासाठी एवढं केलं आणि मी त्यांना रिझल्ट देऊ शकलो नाही असं अनेक तरुणांना वाटतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, तुमचा प्रत्येक रिझल्ट तुमच्या प्रेमाची पावती नाही. तुमची किंमत फक्त तुमच्या मार्कशीटवर लिहिलेली नसते.
0: आणि पालकांशी संवाद करणंही महत्त्वाचं आहे. अपयश लपवण्याऐवजी सांगणं, हो माझ्याकडनं चूक झाली पण मी पुन्हा प्रयत्न करणार आहे, हे सांगण्याचं धैर्यही यशाचाच एक भाग आहे.
1: चला आता प्रॅक्टिकल होऊया. समजा एखाद्या तरुणाला आजचा अपयश आलं, तो काय करेल?
0: माझे 5 R रूल्स ऑफ फेल्युअर. रिकग्नाइज, हो माझ्याकडनं चूक झाली. सेकंड रूल, रेस्ट, थोडं थांबा, स्वतःला श्वास घेऊ द्या. थर्ड रूल, रिफ्लेक्ट, चूक कुठे झाली ते शोधा. फोर्थ, रीबिल्ड, नवीन स्ट्रॅटर्जी तयार करा. आणि फिफ्थ रूल, रिस्टार्ट, पुन्हा सुरुवात करा.
1: म्हणजे स्टॉप, थिंक, लर्न, चेंज अँड रिस्टार्ट.
0: समजा दोन तरुण आहेत, दोघेही एका परीक्षेत फेल झाले. पहिला म्हणतो, माझं काही होणार नाही. दुसरा म्हणतो, माझी तयारी पुरेशी नव्हती, पुढच्या अटेम्प्टसाठी स्ट्रॅटर्जी बदलतो. रिझल्ट दोघांचा एकच, पण रिस्पॉन्स वेगळा.
1: आणि आयुष्य अनेकदा आपल्याला काय मिळालं यापेक्षा आपल्याला जे मिळालं नाही त्यावर आपण कशी प्रतिक्रिया दिली यावर घडतं. एक मजेदार प्रश्न, यशाची किंमत काय?
0: मेहनत.
1: आणि अपयशाची किंमत?
0: अनुभव.
1: आणि अनुभवाची किंमत?
0: पुढच्या निर्णयात दिसणारी मॅच्युरिटी.
1: रिजेक्शन म्हणजे?
0: कधी कधी आपल्याला जी गोष्ट मिळत नाही तीच आपल्याला दुसऱ्या मार्गावर घेऊन जाते. एका कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं नाही, एका जॉबमध्ये सिलेक्शन झालं नाही, एका कॉम्पिटिशनमध्ये आपण हारलो, आपल्याला वाटतं सगळं संपलं. पण कधी कधी एक बंद झालेला दरवाजा दुसऱ्या दिशेला रस्ता दाखवत असतो.
1: पण एक गोष्ट स्पष्ट आहे, प्रत्येक रिजेक्शन म्हणजे डेस्टिनीने आपल्यासाठी दुसरा मार्ग ठरवला आहे असं आपण गृहीत धरू नये. कधी रिजेक्शन फक्त रिजेक्शन असतं, पण त्यानंतरचा आपला निर्णय आपल्या हातात असतो.
0: हा मुद्दा खूपच महत्त्वाचा. अपयशाला रोमॅन्टिसाइज करण्यापेक्षा त्यातून शिकायचं.
1: गौरी, मला एक आयडिया सुचली. प्रत्येक युवा व्यक्तीने एक छोटीशी फेलियर डायरी ठेवावी.
0: वा, आणि त्यात प्रत्येक अपयशासाठी 4 गोष्टी लिहायच्या. मी काय प्रयत्न केला, काय चुकलं, मी काय शिकलो आणि पुढच्या वेळी काय बदलणार.
1: काही महिन्यांनी मागे वळून पाहिलं तर कदाचित आपल्या लक्षात येईल आपली अपयशाची यादी आपल्या शिक्षणाची यादी बनली आहे.
0: चला श्रोत्यांसाठी एक चॅलेंज घेऊया. आज रात्री कागद घ्या, त्यावर लिहा माझं अपयश मला काय शिकवून गेलं, आणि खाली 3 गोष्टी लिहा, एक चूक, एक शिकवण आणि एक पुढचा प्रयत्न.
1: आणि शेवटची स्वतःला एक वाक्य लिहा, मी माझ्या अपयशापेक्षा मोठा आहे.
0: चला प्रज्ञा, आजच्या कार्यक्रमाचा शेवट एका छोट्या पत्राने करूया. प्रिय अपयश, तू माझ्या आयुष्यात आलास तेव्हा मला वाटलं होतं की तू माझं सगळं काही हिरावून घेतलंस. माझा कॉन्फिडन्स, माझा आनंद, माझी स्वप्न, पण आज समजतंय तू माझ्याकडून काही घेऊन गेला नाहीस, तू मला काही देऊन गेलेला आहेस. स्वतःला ओळखण्याची संधी, चुका स्वीकारण्याची ताकद, पुन्हा सुरुवात करण्याचं धैर्य आणि सर्वात महत्त्वाचं, पडल्यावर स्वतःचा हात स्वतःच पकडण्याची सवय.
1: आणि म्हणूनच प्रिय युवा मित्रांनो, तुमच्या आयुष्यात अपयश आलं तर त्याला म्हणू नका तू मला हरवलंस. त्याला म्हणा तू मला काय शिकवायला आलास. कारण अपयश तुमच्या प्रवासाचा शेवट नसतो, कधी कधी ते तुमच्या पुढच्या आवृत्तीची सुरुवात असतं.
0: युवा शक्ती म्हणजे फक्त जिंकण्याची ताकद नाही,
1: तर हरल्यानंतर पुन्हा उभं राहण्याची ताकद आहे.
0: युवा शक्ती म्हणजे चुका न करण्याची क्षमता नाही,
1: तर चुकांमधून शिकण्याची तयारी आहे.
0: युवा शक्ती म्हणजे प्रत्येक वेळी पहिलं येणं नाही
1: तर मागे पडल्यावरही स्वतःचा विश्वास न सोडणं आहे.
0: म्हणूनच
1: अपयशाला घाबरू नका,
0: त्याला समजून घ्या,
1: त्यातून शिका
0: आणि पुन्हा सुरुवात करा. मी होते तुमची आरजे गौरी
1: आणि मी तुमची लाडकी आरजे प्रज्ञा.
0: युवा शक्तीला सलाम. पुन्हा भेटूया एका नव्या विचारासह नव्या कार्यक्रमात. तोपर्यंत
1: ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट.

नमस्कार श्रोते हो, आजीबाईचा बटवा या सदरांतर्गत आज आपण जाणणार आहोत डोकेदुखी याबद्दल. डोके या अवयवाच्या स्थानी ज्या वेदना होतात त्यास आयुर्वेदानुसार शिरशूल किंवा व्यवहारात आपण डोकेदुखी असं म्हणतो. डोकेदुखीची कारणे जी आहेत ती सामान्यत अशी असतात की लघवी, शिंख, शौच हे नैसर्गिक वेग आले असता रोखून धरणे, रात्री जागरण करणे, सकाळी बराच वेळ झोपणे, धूळ किंवा धूर नाकातोंडात जाणे, वारंवार सर्दी होणे, फार मोठ्याने बोलणे किंवा रेडिओ, टी व्ही, अन्य दुसऱ्या वाद्यांचा मोठा आवाज आपल्या कानावर सतत पडणे, सतत प्रवास करणे, नेहमी आंबट, तिखट, खारट पदार्थ खाणे किंवा व्यसन करणे, डोक्यावर मार लागणे, डोक्यावर ताण पडणे किंवा चिंता करणे, तसेच मेंदू किंवा अन्य एखाद्या शारीरिक व्याधीचा परिणाम म्हणूनही डोके दुखते. आता डोकेदुखीचे प्रकार कोणते आहेत आणि त्याचे उपाय कोणते आहेत त्याबद्दल आपण जाणून घेऊया. यामध्ये वाताची डोकेदुखी जी आहे ती कोणत्याही कारणाशिवाय, विशेषतः रात्री डोके गळून गेल्यासारखे वाटते, कपाळ, भुवया या तीव्र वेदना झाल्यासारख्या वाटतात आणि डोळे बांधून घ्यावेसे वाटते, डोळे बाहेर आल्यासारखे वाटते आणि डोके दाबल्यावर किंवा शेकल्यावर आपल्याला बरे वाटते, अशी लक्षणे या प्रकारच्या डोके दुखीमध्ये आपल्याला दिसून येते. तर यावरील उपाय कोणते आहेत ते आपण जाणून घेऊया. प्रथम आपलं पोट साफ ठेवण्यासाठी 1-2 चमचे एरंड तेल गरम पाण्याबरोबर आपण घ्यावे. झोपताना डोक्याला किंवा तळपायाला तेल सोडावे. उडदापासून बनविलेले जे पदार्थ आहेत ते आपल्या आहारामध्ये त्यांचा समावेश करून घ्यावा. तसंच 1-2 चमचे तूप एकटे किंवा जेवणामध्ये खावे आणि गरम पाणी प्यावे. तसेच डोके, कपाळ हे शेकून घ्यावे. पित्ताची डोकेदुखी जी आहे, या प्रकारच्या डोकेदुखीमध्ये ही डोकेदुखी सामान्यत रात्री कमी होते आणि दिवसा वाढते. डोळ्याची आग होते, डोळ्यातून पाणी येते, कपाळाला घाम येतो आणि बरेच वेळा असं होते की अंग गरम झाल्यासारखं वाटते आणि ताप येतो. यावरील उपाय आपण पाहूया. कोठा साफ ठेवण्यासाठी आपल्याला रात्री अविपित्तकर चूर्ण जे आहे ते 1-1 ग्रॅम या प्रमाणात गरम पाणी किंवा गरम दुधाबरोबर घ्यावे आणि रात्री झोपताना 15-20 मनुकाही खाव्यात. डोक्याला चंदन किंवा कापूर यांचा लेप करावा. तसंच अनुशापोटी जिलेबी खावी. चिंचेची पाने किंवा तरवडाचे जे बी आहे ते एकत्र कुटून त्याचा लेप आपण डोक्यावर लावावा. आहारात दुधाचा, तुपाचा वापर अधिक करावा. कफाची डोकेदुखी, या प्रकारच्या डोकेदुखीमध्ये डोके जड आणि गच्च वाटते. प्रत्यक्षात डोके दुखण्यापेक्षा ते सुन्न अधिक वाटते. रात्री डोके जास्त दुखते, अधिक आळस येतो, उत्साह वाटत नाही. त्याचबरोबर बरेच वेळा सर्वांग दुखते, सर्दी खोकला आल्यासारखंही आपल्याला जाणवतो. त्यामध्ये आपण उपाय असे करू शकतो की उपवास करून आपण वारंवार गरम पाणी प्यावे. तसंच शौचास साफ होण्यासाठी रात्री झोपताना 1-2 ग्रॅम त्रिफळा चूर्ण गरम पाण्याबरोबर घ्यावे. तसंच सुंठ किंवा वेखण जे आहे त्याचा लेप आपण उगाळून कपाळावर लावावा. गरम पाण्यात फडके गरम करून किंवा वाळूची पुरचुंडी वीट गरम करून त्याने डोके शेकावे. सर्व प्रकारच्या डोकेदुखीवर सामान्यत गोंधती भस्म जे आहे ते 1-1 ग्रॅम या प्रमाणात दिवसातून 2-3 वेळा आपण मधातून गरम पाण्याबरोबर घेऊ शकतो. तसेच तुळशीच्या पाण्याचा जो रस आहे, तसंच 2 चमचे तुळशीच्या रसात 1 चमचा मध मिसळून आपण दिवसातून 2-3 वेळा घेऊ शकतो. असे केल्याने आपल्याला डोके

नमस्कार शेतकरी बंधन. शेतकरी बंधनो, पीक म्हटल्यानंतर त्याच्यावर विविध व्याधी विशेषतः रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो आणि रोगाच्या व्यवस्थापनाकरता रोगनाशकाचा वापर आपल्याला अपरिहार्य ठरतो. तर याकरता जे जुने काही बुरशीनाशक आहेत किंवा रोगनाशक आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जो उल्लेख केला जातो तो आहे बोर्डो मिश्रणाचा आणि दुसरा एक संकल्पना आहे बोर्डो पेस्ट. तर याच्याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. बोर्डो मिश्रण हे मिलार्डेट या शास्त्रज्ञानं आपल्याला समोर सर्वप्रथम दिलं आणि आजही हे घरी तयार करता येणारं बुरशीनाशक किंवा ज्याला आपण रोगनाशक म्हणतो असं हे बोर्डो मिश्रण आपण पिकावरील रोगांच्या व्यवस्थापनासाठी शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वापरू शकतो. बोर्डो मिश्रण आपल्याला तयार करायचं असेल तर त्यासाठी प्रामुख्यानं कळीचा चुना, मोरचूत आणि पाणी या तीन घटकाची गरज असते. आपल्याला 1% तीव्रतेचं जर बोर्डो मिश्रण तयार करायचं असेल तर साधारणतः 1 किलो मोरचूत 10 लिटर पाण्यामध्ये आपण स्वतंत्र जागी घ्यायचं आणि द्रावण तयार करत असताना लोखंडी भांडी आपण न वापरता माठ किंवा रांजण यामध्ये जर तयार केलं तर ते केव्हाही चांगलं असतं. लोखंडी भांडी आपण टाळली पाहिजे. तर 1 किलो मोरचूत 10 लिटर पाण्यामध्ये स्वतंत्र जागी आपण विरघळवायचं. दुसऱ्या एका जागी 1 किलो कळीचा चुना आणि 10 लिटर पाणी त्याचं आपण मिश्रण चांगलं ढवळून घ्यायचं. नंतर हे दोन्ही द्रावणं आपण तिसऱ्या भांड्यामध्ये राजनामध्ये आपण ओतायची आणि त्यामध्ये उरलेलं 80 लिटर पाणी टाकायचं. म्हणजे 100 लिटर पाण्यामध्ये 1 किलो मोरचूत आणि 1 किलो कळीचा चुना याचं द्रावण एकत्ररित्या तयार होईल आणि 100 मध्ये 1 किलो मोरचूत आणि 1 किलो कळीचा चुना पडल्यामुळं आपण याला 1% बोर्डो मिश्रण म्हणतो. आणि विविध पिकांवरील रोगांकरता विशेषतः फळबागावरील जे बुरशीजन्य रोग आहेत याच्यामध्ये शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपण याचा वापर करू शकतो. पण आपल्याला याच्यामध्ये एक दक्षता घ्यायची आहे की बोर्डो मिश्रण तयार करत असताना जर मोरचुदाचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त झालं तर कधीकधी आपल्याला झाडावर बऱ्याच प्रकारचे डाग पडलेले आढळतात. त्याला स्कॉर्चिंग असंही म्हणतो आपण. तर हे आपण तपासून पाहिलं पाहिजे लिटमस पेपरनं की जर ॲसिडिक द्रावण तयार झालं तर त्याच्यात आपण कळीच्या चुन्याचं जे द्रावण प्रमाण आहे ते आपण वाढवायचं आहे. त्याच्यामुळं आपण थोडंसं सावकाश आणि चौकस राहून हे द्रावण वापरलं पाहिजे. दुसरं जे आहे ते आहे बोर्डो पेस्ट. तर बोर्डो पेस्ट ही आपण साधारणतः संत्रावर्गीय पिकं किंवा आणखी आवळ्यासारखी पिकं याच्यामध्ये आपण खुडाला लावण्याकरता शिफारसित करत असतो. तर याच्यामध्ये 1 किलो मोरचूत आणि 5 लिटर पाणी याचं स्वतंत्र द्रावण तयार करायचं. 1 किलो कळीचा चुना आणि 5 लिटर पाणी त्याचं स्वतंत्र द्रावण तयार करायचं आणि दोन्ही द्रावण एकत्र तयार करायचे. एकत्र मिश्रण जर केलं तर जे तयार होईल ते बोर्डो पेस्ट. साधारणतः आपण जमिनीपासून 1 मीटर उंचीपर्यंत पिकाला आपण बोर्डो पेस्टचा वापर हा पेस्ट म्हणून करत असतो. विशेषतः संत्रावर्गीय पिकामध्ये जून आणि सप्टेंबरमध्ये आपण याची शिफारस करतो. त्याच्यामुळं आपल्याला डिंक्या किंवा फायटोफ्थोराचा प्रतिबंध याच्यामधून मिळतो. तर आपण अशा पद्धतीनं करणं गरजेचं आहे आणि शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच याचा वापर करावा. अन्यथा कधीकधी याचे दुष्परिणाम दिसतात. पण थोडंसं चौकस राहून पीक संरक्षण शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली याचा वापर करावा. नमस्कार.

0: रसिका श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आरजे शुभांगी सोबत. श्रोते हो, संगीताच्या प्रांतात परंपरेचा समृद्ध वारसा निर्माण करणं ही आहेत शिकण्याची संधी. भजन यासारख्या विविध गायन प्रकारांमध्ये त्यांनी स्वतःचं वेगळं असं स्थान निर्माण घेऊया
1: तर एक आपल्या जीवनाचा भाग बनलीये. आता आपण आपल्या मूळ बचपणापासून सुरुवात करू मॅडम. बालपणाचा काळ सुखाचा असं आपण म्हणत असतो, तर तुमच्या बालपणाविषयी काय आठवणी आहेत का, त्याबद्दल सांगा ना.
2: नमस्कार, माझं नाव कलापिनी कोमकली. मी देवासून इथं आलेले आहे आणि तुम्ही माझ्या बालपणाच्या बद्दल मला प्रश्न विचारलात तर मला हा अतिशय आनंद वाटतो सांगायला. आणि मला अभिमानाची गोष्ट आहे की मी ज्या घरात जन्मले, म्हणजे ते घर म्हणजे पंडित कुमार गंधर्व आणि श्रीमती वसुंधरा कोमकली, हे दोघेही माझे आई वडील. तर ह्यांच्या घरात जन्मल्यामुळे अर्थातच संगीत हे बालपणापासून माझ्या कानावरती येत राहिलेलं आहे. आणि त्याला सोडून काही इतर विचार करणं खरं म्हणजे अशक्यच होतं. तर त्यामुळे मी बऱ्यापैकी संगीताच्या वातावरणामध्ये ओढली गेले आणि त्यामुळे मी नंतर बऱ्याच एका अवकाशानंतर का होईना, पण संगीत ह्या दृष्टिकोनातून, वेगळ्या दृष्टिकोनातून मी संगीताकडे बघायला लागले.
1: वा वा. पण मला एक प्रश्न विचारा असं वाटतं की एक मुलगी आणि मॅम जे
2: का हे तुम्ही सोडा की हे अमुक घराण्याचं आहे तर अमुक घराण्याचं आहे, हे ऐकावं की नाही ऐकावं, काही तो कला दिवस नाही. हे तुम्ही
0: सर्जनशीलता या

0: श्रोतेहो नमस्कार. आजीबाईचा बटवा या कार्यक्रमात जे किडे किंवा कृमी यासारखे आणि याचे नंतर कृमध्यात एक दिवस यानंतर कांदा झुली याच्या ज्या गोळ्या आहेत दिवसातून दोन.
1: काळ बदलला, टेक्नॉलॉजी बदलली, कम्युनिकेशन बदललं, पण एक प्रश्न कायम आहे, प्रेम बदललं का? तर तयार रहा, कारण आजचा कार्यक्रम फक्त प्रेम कथा नाही, हा आहे दोन पिढ्यांच्या प्रेमाचा सुंदर संवाद. त्यांना प्रश्न विचार जुन्या काळासारखं प्रेम पतन आणि ही मला तर इंस्टाग्राम तिच्यातील व्यक्तीसारखं जाणीव ज्याला असेल नाही. रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.

0: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात लोह अशा घटकांनी युक्त
1: टक्क्यांपेक्षा कमी खंड पोटॅशियम नायट्रेट न केल्या शेतकरी
0: प्रत्यक्षात अर्ध काढला जातो. लिंबू मकार ठेवण्याची गुणवत्ता आणि प्रस्तुती

राम कृष्ण हरी। जीवनात काहीही एकतर्फीच आहे, तुम्हाला याची इच्छा असेल देणे देखील शिकले पाहिजे, मग ते प्रेम असो किंवा सन्मान असो, जे द्याल तेच मिळवाल। त्यामुळे जगासमोर स्वतःला कितीही चांगलं दाखवण्याचा प्रयत्न केला तरी देवा की तो वसूल करू, की जसे आहात चार गेल्यावर पडलेला यांची किंमत

श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आरजे शुभांगी सोबत शुभदिन आयोरे मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज 9 ऑक्टोबर हा दिवस संवाद आणि आरोग्याच्या दृष्टीने जगभर आदराने पाहिला जातो. जागतिक टपाल दिन 9 ऑक्टोबर 1874 रोजी स्वित्झर्लंड मधील बर्न इथं युनिव्हर्सल पोस्टल युनियनची स्थापना झाली होती. त्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी आजचा दिवस संपूर्ण जगात जागतिक टपाल दिन म्हणून साजरा केला जातो. आजचा व्हॉट्सअप आणि ईमेलचा वेगवान जमाना कितीही पुढे गेला तरी खाकी कपड्यातील पोस्टमन काकांनी दारात आणून दिलेल्या त्या पोस्टकार्ड आणि आंतरदेशीय पत्रातील भावनांची सर कशालाही नाही. पत्रांची ती प्रतीक्षा आणि अक्षरांचा तो जिव्हाळा आठवण्याचा हा दिवस. जागतिक अंडी दिन दरवर्षी ऑक्टोबरच्या 2 शुक्रवारी हा दिवस पाळला जातो. कुपोषण मुक्तीसाठी शरीराला आवश्यक असणाऱ्या प्रथिनांविषयी जनजागृती करण्यासाठी आणि निरोगी आरोग्यासाठी हा दिवस महत्वाचा मानला जातो. आज भारतीय शास्त्रीय संगीतातील एका मूर्तिमंत अवलियाचा वाढदिवस आणि संपूर्ण भारताचे श्रद्धास्थान असणाऱ्या उद्योग महर्षींचे भावस्पूर्ण स्मरण आहे. सरोद उस्ताद अमजद अली खान. भारतीय शास्त्रीय संगीतातील अद्वितीय वाद्य सरोदला वैश्विक ओळख मिळवून देणारे पद्मविभूषण उस्ताद अमजद अली खान आज वयाची 81 वर्ष पूर्ण करत आहेत. त्यांच्या बोटांमधून सरोदच्या तारांवरून पाझरणारे सूर थेट आत्म्याला भिडतात. संगीताला कोणतीही जात, धर्म किंवा सीमा नसते हे त्यांनी आपल्या अखंड साधनेतून सिद्ध केलं. भारताचे अनभिषिक सम्राट रतन टाटा. भारतीय उद्योग जगताला नैतिकतेचे सर्वोच्च अधिष्ठान देणारे परोपकाराचे मूर्तिमंत रूप पद्मविभूषण रतन टाटा यांचा आज स्मृतिदिन. अब्जावधींचे साम्राज्य उभारूनही एका सामान्य माणसासारखे साधं जगणे आणि गरिबांप्रती अपार करुणा बाळगणं आणि संकट काळात देशाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं त्यांनी खऱ्या अर्थानं शिकवलं की उद्योग हा केवळ नफ्यासाठी नसून समाज घडवण्यासाठी असतो. आजचा मनभावन सुविचार. यश आणि संपत्तीच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचणं फार कठीण नसतं, पण तिथे पोहोचल्यानंतरही माणुसकी, नम्रता आणि पायाखालची माती याशी घट्ट नातं जोडलेलं राहणं हेच माणसाचं खरं मोठेपण असतं. घाईघाईने पाठवलेल्या 1000 शब्दांपेक्षा अंतःकरणातून लिहिलेला आपुलकीचा 1 शब्द माणसांची मनं कायमची जिंकून घेतो. आणि आजची बोधकथा पुण्यातील टाटा मोटर्सच्या कारखान्यातील एक सत्य प्रसंग आहे. तिथल्या एका सामान्य कर्मचाऱ्याची तब्येत अचानक खूप बिघडली आणि तो कर्करोगासारख्या गंभीर आजाराने अंथरुणाला खिळला. अनेक महिने तो कामावर येऊ शकला नाही. एके दिवशी दुपारी त्या कर्मचाऱ्याच्या साध्या चाळीतील घराबाहेर एक साधी गाडी येऊन थांबली. कसलाही गाजावाजा नाही, कुठलंही सुरक्षा रक्षक नाही आणि कॅमेरे तर अजिबातच नाहीत. गाडीतून एक वृद्ध सुटाबुटातील गृहस्थ उतरले आणि त्यांनी त्या साध्या खोलीचे दार ठोठावले. दारात खुद्द रतन टाटा उभे होते. त्या आजारी कर्मचाऱ्याला आणि त्याच्या कुटुंबियांना स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. भारतातील सर्वात मोठ्या उद्योग समूहाचे प्रमुख स्वतः आपल्या एका सामान्य कामगाराची विचारपूस करायला त्यांच्या घरी आले होते. रतन टाटांनी त्या कर्मचाऱ्याच्या खांद्यावर हात ठेवला, त्याच्या उपचारांची आस्थेने चौकशी केली आणि म्हणाले, तुम्ही कंपनीचे फक्त कर्मचारी नाही तर माझ्या कुटुंबाचा भाग आहात. उपचाराचा सर्व खर्च कंपनी करेल. तुम्ही कसलीही चिंता करू नका आणि ठणठणीत बरे व्हा. त्या कर्मचाऱ्याच्या डोळ्यातून वाहणारे आनंदाश्रू हे सांगत होते की माणसाला पैशाने विकत घेता येत नाही, पण निस्वार्थ माणुसकीने संपूर्ण जग जिंकता येतं. तुम्ही पदाने कितीही मोठे झालात तरी स्वतःच्या माणसांना आणि सहकाऱ्यांना पडत्या काळात दिलेला मायेचा आधार हाच तुम्हाला अमर बनवतो.
तेव्हा श्रोते हो, आज 9 ऑक्टोबरचा हा शुक्रवार आपल्याला डिजिटल जगातून थोडा वेळ बाहेर पडून माणसांशी जोडले जायला सांगतो. आपण रोज शेकडो मेसेज फॉरवर्ड करतो पण त्यात मनाचा ओलावा नसतो. आजच्या या सुंदर दिवशी आपण काही संकल्प करूया. पहिला म्हणजे आजच्या टपाल दिनानिमित्त आपल्या आई वडिलांसाठी, जोडीदारासाठी किंवा एका जुन्या मित्रासाठी कागदावर स्वतःच्या हाताने 2 ओळींचं एक छोटंसं पत्र, प्रेमपत्र किंवा थँक यू नोट लिहा. बघा त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेलं हास्य तुमचं संपूर्ण वर्ष उजळून टाकेल. आणि दुसरा म्हणजे रतन टाटांप्रमाणे स्वतःच्या बोलण्यातून अहंकार काढून टाका. आज कामाच्या ठिकाणी प्रत्येकाशी आदराने आणि प्रेमाने बोला. खरी शुभता कुठल्याही नक्षत्रात नसते, ती आपल्या नम्र स्वभावात आणि शब्दांमधील प्रामाणिकतेत असते. जोपर्यंत तुमचे विचार स्वच्छ आहेत तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो. तेव्हा आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: श्रीराम समर्थ. भगवंताचे स्मरण हेच भक्तीचे रहस्य. मी नाही तू आहेस हे जाणणे हीच खरी भक्ती होय. भक्तीचा विषय एक भगवंत ठेवला की बाकी सर्वांचा विसर पडतो. भक्ती केली की चित्त निर्विषय होते हे सांगावेच लागत नाही. स्वतःचे विस्मरण आणि भगवंताचे स्मरण हेच भक्तीचे रहस्य. भगवंताची प्राप्ती पाहिजे असेल तर भक्ती करावी. भगवंताच्या चरित्रात भक्तांच्या सर्व तऱ्हा आहेत, त्यामध्ये आपण कुठेतरी खासच बसू. भगवंताने त्या सर्वांना समाधान दिले, मग ते आपल्याला का मिळणार नाही. जग प्रगतीपर आहे हे खरे, पण पैसा, मुले, मान्यता वगैरे ऐहिक सुखांची वाढ होणे यालाच आपण प्रगती समजतो. भगवंताची भक्ती ही खरी प्रगती होय. ही प्रगती बाहेर दिसण्यासारखी नाही. भगवंता वाचून यश हे अपयशच समजावे. कित्येक वेळा अपयश हेच यश बनते, म्हणून अपयश जरी आले तरी ते भगवंताच्या इच्छेने आले असे समजून शांत राहावे. भगवंत आहे असे म्हणणे किंवा मानणे याचा अर्थ असा की ही सर्व सृष्टी भगवंताने उत्पन्न केली आहे, त्या सृष्टीचे तो रक्षण आणि पालन करतो. सृष्टीमध्ये अनेक समूह आहेत, त्यांचे सुद्धा रक्षण आणि पालन तोच करतो. त्या समूहांपैकी आपण एक जीव आहोत आणि आपलेही रक्षण आणि पालन तो सदा करत आहे. खरे पाहिले असता प्रत्येक मनुष्य अद्वैताचाच अभ्यास करत असतो. अद्वैतामध्ये नेणारे द्वैत आपल्याला पाहिजे. भगवंत म्हणजे सगुण परमात्मा असा आहे की तो वेगळा दिसतो खरा, परंतु भक्ताला तो आपल्यासारखा करून घेतो. आई आणि मुलगा यांच्यामध्ये साम्य असते. मुलाचा आवाज आईला नेहमी गोडच लागतो, त्याप्रमाणे भक्ताचा आवाज भगवंताला गोड लागतो. शेताची राखण करण्याकरता जसे काठीवर कांबळे घालून त्याचे सोंग करतात, तसे सगुण उपासनेचे. राखणदार हजर नसताना ते सोंग ज्याप्रमाणे शेताचे रक्षण करायला उपयोगी पडते, त्याचप्रमाणे निर्गुणाच्या अभावी परमात्म्याची आठवण करून देण्यासाठी सगुण हे उपयोगी पडते. डोंगराच्या माथ्यावर चढल्याशिवाय आपले पलीकडे असलेले गाव जसे आपल्याला दिसत नाही, तसे सगुण रूपमय झाल्याशिवाय निर्गुण होता येत नाही. जो भगवंतावर अवलंबून आहे तोच खरा स्वतंत्र होय. भगवंताचा ध्यास लागणे म्हणजे तद्रूपच होणे होय. भगवंताची प्रीती याचेच नाव भक्ती. माझा त्राता, माझी काळजी घेणारा, माझे रक्षण करणारा आणि पालन करणारा तो भगवंत आहे असे मानणे आणि तसे वागणे हीच भगवंताबद्दलची खरी अस्तित्व बुद्धी होय. आपले स्वतःवर जितके प्रेम आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रेम भगवंतावर करणे हीच खरी उपासना आणि हेच जीवनाचे सर्वस्व होय. आजचे बोधवचन. संकटांचे डोंगर अंगावर पडले तरी ज्याची वृत्ती भगवंतापासून चळत नाही तोच खरा भगवंताचा झाला. जानकी जीवन स्मरण. जय जय.
2: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
3: कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, आत्मा आणि रेडिओ वत्सगुण द्वारा प्रसारित कृषी कार्यक्रम श्रृंखला ऐकत रहा रेडिओ वत्सगुण 90.8 FM वर. आवाज वाशिमचा.
4: शेतकरी बंधूंनो नमस्कार.

0: नमस्कार. माझं वावर माझं शिवार या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं परत एकदा आम्ही स्वागत करत आहोत. शेतकरी बंधूंनो, आज आपल्या स्टुडिओमध्ये या कार्यक्रमासाठी भाजीपाल्याच्या संदर्भात काही माहिती घेणार आहोत. याच्यावर येणारे रोग कोणकोणते आहे, याचं व्यवस्थापन कसं करायला पाहिजे, या संदर्भात आपण एक मुलाखत घेणार आहोत त्यांच्याशी आणि आपल्याला ती माहिती नक्कीच उपयुक्त ठरणार आहे.
1: नमस्कार.
0: सर्वात प्रथम माझा प्रश्न असा असेल की आपल्या भागामध्ये कोणकोणत्या महत्वाच्या भाजीपाला पिकाची लागवड केली जाऊ शकते ते सांगा आमच्या शेतकरी बांधवांना.
1: तर भाजीपाल्याचा जर विचार केला तर आपल्या भागामध्ये टोमॅटो, वांगी, मिरची, कोबी, बटाटे, कांदा अशी काही महत्वाची भाजीपाला पिकं आहेत की जी मोठ्या प्रमाणावर शेतकरी घेतात.
0: अच्छा, म्हणजे टोमॅटो, वांगे हे जे भाजीपाला पिकं आहेत आपण घेऊ शकतो या भागामध्ये. आता दुसरा प्रश्न साहजिकच माझा असा असेल की भाजीपाला पिकामध्ये कमी उत्पादकतेची जी प्रमुख कारणे कोणती आहेत ती सांगता येतील का आपल्याला?
1: निश्चितच. भाजीपाल्याच्या उत्पादनाचा जर आपण विचार केला तर अनेक अशा बाबी आहेत की ज्याच्यामुळे कमी उत्पादकता मिळते. त्यामध्ये जी शिफारसित वाण आहे किंवा संकरित उत्तम जे वाण आहेत त्याचा वापर न करणे, त्यानंतर खताचं व्यवस्थापन व्यवस्थित नसणे, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव, विशेषतः रोगाच्या जो प्रादुर्भाव भाजीपाल्यावर होतो त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये भाजीपाल्याचं उत्पादन जे आहे ते घटते.
0: अच्छा, हे प्रमुख कारणे आहेत म्हणजे उत्पादन मध्ये घट होण्याची.
1: नक्कीच.
0: अच्छा, भाजीपाला पिकावर जे काही रोग येतात त्याचे वर्गीकरण आपल्याला कसं करता येईल बरं?
1: तर जसं मी म्हटलं की बाबा भाजीपाल्याचं जे उत्पादन आहे ते अधिकाधिक घ्यायचं असेल तर भाजीपाल्यावर येणारे विविध जे रोग आहेत त्याचं व्यवस्थापन योग्य रीतीने करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा भाजीपाल्याच्या रोगाचं वर्गीकरणाचा जेव्हा विचार करतो आपण तर काही रोग जे आहेत बुरशीपासून होतात त्यांना आपण बुरशीजन्य रोग म्हणतो. काही रोग हे विषाणूपासून होतात त्यांना आपण विषाणूजन्य रोग असं म्हणतो. काही रोग हे जीवाणूपासून होतात त्यांना जीवाणूजन्य रोग म्हणतो. आणि काही रोगांचा प्रादुर्भाव भाजीपाल्यामध्ये सूत्रकृमीमुळे होतो त्याला आपण सूत्रकृमीजन्य रोग असं म्हणतो. तर असं आपण साधारणतः भाजीपाल्यावर येणाऱ्या रोगाचं वर्गीकरण करत असतो.
0: अच्छा, आता एक महत्वाचा असा एक प्रश्न आहे की भाजीपाल्याच्या रोप वाटिकेतील प्रमुख रोग कोणते आहेत आणि त्याचं नियंत्रण कसं काय करायला पाहिजे आपण?
1: तर आपण पाहतो की भाजीपाल्यामध्ये रोपवाटिका ही फार महत्वाची बाब आहे. जिथे बियाणं टाकून आपण त्याच्यापासून रोपाची निर्मिती करतो त्याला आपण रोपवाटिका असं म्हणतो. तर रोपवाटिकेमध्ये भाजीपाल्यांवर मोठ्या प्रमाणात रोग येतात. विशेषतः टोमॅटो आहे, वांगी आहे, मिरची आहे, कोबी आहे, ही जी भाजीपाला पिकं आहेत याच्यामध्ये रोपवाटिकेमध्ये सगळ्यात महत्वाचा जर रोग कोणता असेल तर तो मर रोग आहे. आणि तो मोठ्या प्रमाणामध्ये रोपवाटिकेत येतो.
0: अच्छा,
1: आणि या रोगामध्ये काय आहे की उगवण्यापूर्वी म्हणजे बियाणं उगवण्यापूर्वी किंवा उगवण झाल्यानंतर रोपवाटिकेत रोपे जे आहेत ते कोलमडून पडतात आणि रोपाचा जमीन लगतचा जो भाग असतो तो कुजतो आणि नंतर तिथे काही वेळा बुरशीची वाढ होते. म्हणून ही जी मर रोग आहे जो रोपवाटिकेत येतो भाजीपाल्याच्या, तर रोपवाटिका जी आहे ती शक्यतो उघड्या जागी आणि पाण्याचा निचरा ज्या ठिकाणी होणारी जागा आहे त्या जागी आपण केली पाहिजे. रोपवाटिकेमध्ये आपण 1% बोडो मिश्रणाची किंवा 0.2% मेटालॅक्झिल या बुरशीनाशकाची 8 ते 10 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 वेळा फवारणी केली पाहिजे. आणि बुरशीनाशकाची संरक्षणात्मक भिजवण एकदा पूर्णी जी पेरणी आहे रोपवाटिकेमध्ये त्याच्या 8 दिवस आधी करणं गरजेचं असतं.
0: रोगांविषयी आपण थोडंसं बोलूया, म्हणजे भुरी रोग असेल भाजीपाल्यावर येणार, करपा रोग आहे, चुरडा मुरडा रोग आहे, शेंडे मर किंवा फळ कुजव्या रोग आहे. तर मी एक एक विचारत जातो तुम्हाला. सर्वप्रथम तुम्ही भुरी रोगाविषयी थोडंसं सांगा.
1: तर हा भाजीपाल्यामधला अत्यंत महत्वाचा रोग.
0: हा
1: भुरी जो आहे हा मिरचीमध्ये, भेंडीमध्ये, गवार, काकडीवर्गीय भाजीपाला, चवळी व वाटाणा या भाजीपाल्यात येतो. आणि हा जो रोग आहे हा इरिसिफी, ओईडियम, लेव्हिलुरिया यासारखी ज्या बुरशी आहेत त्यांच्यामुळे हा रोग होतो. या रोगामध्ये काय असतं की पानाच्या दोन्ही पृष्ठभागावर, देठांवर आणि काही वेळा खोडांवर सुद्धा पांढऱ्या बुरशीची वाढ होते. परिणामी झाडावर पांढऱ्या रंगाची भुकटी पसरल्यासारखी दिसते आणि पानाची अकाली गळ होते किंवा पाणी करपतात सुद्धा. परिणामी पिकांचा जोम कमी होतो. साधारणतः पेरणी किंवा लागवडीनंतर 40 ते 45 दिवसांनी विशेषतः मुळे येण्याच्या आधी मुळे वा मुळे येण्याच्या आधी किंवा मुळे वाढीच्या अवस्थेत या रोगाची लागण होते. आणि भुरी जो रोग आहे, अशा जर या भुरी रोगाची लक्षणं जर आपल्याला आढळली तर आपण याच्यामध्ये पाण्यात विरघळणारं गंधक जे आहे 0.2% किंवा कार्बन डायझिन 0.1% किंवा डायनोकॅप 0.05% किंवा ट्रायडोमॉर्फ 0.2% किंवा हेक्झॅकोनॅझिम 0.2% यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची फवारणी करणं गरजेचं आहे. आणि ही फवारणी झाल्यानंतर 15 दिवसाच्या अंतराने आवश्यकतेच्यानुसार 2 ते 3 फवारण्या करणं गरजेचं आहे. एक काळजी आपण घेणं आवश्यक आहे, ती म्हणजे अशी की काकडीवर्गीय पिकात जर भुरी रोग दिसला तर त्यामध्ये आपण गंधकाचा वापर टाळला पाहिजे. हे शेतकरी बंधूंनी विशेषतः लक्षात घेणं गरजेचं आहे.
0: अच्छा, आता दुसरा आणखीन एक महत्वाचा रोग आहे, त्या रोगाचं नाव आपल्याला माहीत आहे, शेतकऱ्यांना सुद्धा माहिती आहे, करपा रोग आहे. तर याचं नियंत्रण कसं करायला पाहिजे?
1: अतिशय चांगला प्रश्न. करपा हा सुद्धा अतिशय महत्वाचा रोग आहे भाजीपाल्यामध्ये, विशेषतः मिरचीमध्ये, वांग्यात, टोमॅटोमध्ये, कलिंगडामध्ये, बटाट्यामध्ये आणि कांद्यामध्ये हा रोग दिसतो.
0: अच्छा,
1: हा जो रोग आहे करपा हा अल्टरनेरिया नावाच्या बुरशीमुळे होत असतो. तर या रोगाचं जर वैशिष्ट्य जर आपण पाहिलं किंवा लक्षणं जर पाहिली तर पानावर तपकिरी रंगाची एक केंद्रीय गोलाकार ठिपके निर्माण होतात आणि ठिपक्यांचा आकार वाढतो आणि संपूर्ण पान करपत. टोमॅटोचा आकार वाढतो आणि संपूर्ण पान करपतात. टोमॅटोच्या शिवाय इतर पिकामध्ये हा जो रोग आहे, रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर कळ्या आणि खुडावर आणि फळावरही याची लक्षणं दिसतात. अल्टरनेरिया बुरशी झाडाच्या पेशी जीवरसायने तयार करते. या जीवरसायनामुळे झाडांची आणि वेलांची मर मोठ्या प्रमाणामध्ये होते. म्हणून ही जी फळे वाढीच्या अवस्थेत प्रामुख्यानं या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात भाजीपाल्यावर होत असतो. परंतु क्वचित प्रसंगी रोपवाटिकेतही हा रोग दिसतो. जर या कर्परोगाची आपल्याला जर प्रादुर्भाव आढळला तर रोपवाटिकेमध्ये एकदा बुरशीनाशकाची संरक्षणात्मक फवारणी करणं गरजेचं असतं आणि फलधारणे तर झाल्याच्या नंतर आणखी एक संरक्षणात्मक फवारणी आवश्यकता असते. तर साधारणतः या रोगाच्या व्यवस्थापनासाठी मॅनकोझेप 0.25% किंवा कार्बन डायझिम 0.1% किंवा कॅप्टन 0.2% किंवा झायरम 0.3% यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची आपण फवारणी करणं गरजेचं आहे. आणि रोगाचे प्रादुर्भाव पाहून आवश्यकतेच्यानुसार 2 ते 3 फवारण्या आपण त्याच्यामध्ये गरजेनुसार कराव्यात, म्हणजे या रोगाचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन आपल्याला मिळू शकतं.
0: एक गमतीदार असा एक शब्द आहे, आपण एरवी सुद्धा म्हणत असो की चुरडा मुरडा झाला, एक असा शब्द आहे. तर म्हणजे नेमका हा जो शब्द आहे भाजीपाल्यावर येणारा एक रोग आहे, तर गमतीदार शब्द पण याचा चुरडा मुरडा म्हणजे काय आणि त्याचं व्यवस्थापन कसं करायला पाहिजे आपण?
1: अतिशय चांगला आणि छान प्रश्न. चुरडा मुरडा हा शेतकऱ्यांचा आवडता शब्द आणि अतिशय महत्वाचा रोग. हा मिरचीमध्ये, टोमॅटोमध्ये आणि बटाटा या पिकामध्ये दिसून येतो. विशेषतः मिरचीमध्ये हा रोग मोठ्या प्रमाणात दिसतो. आता याला आपण चुरडा मुरडा म्हणतो. याचं कारण असं, हा तसं पाहिलं तर विषाणू जो आहे, विषाणू याला कारणीभूत आहेत आणि त्याच्यापासून होणारा रोग आहे. पण चुरडा मुरडा का? तर पाने जाड होतात आणि चुरगळल्यासारखे दिसतात, पानांचा आकार लहान होतो आणि झाडांची वाढ खुंटते आणि पानाचे आणि फांद्याचे गुच्छ अथवा झुपके तयार होतात. आणि हे जे झुपके तयार झाल्याच्या नंतर जी अवस्था दिसते त्याला शेतकरी आपल्या भाषेमध्ये, ज्याला आपण स्थानिक भाषेमध्ये चुरडा मुरडा असं म्हणतात. प्रामुख्यानं फलधारणेपूर्वी हे लक्षणं दिसतात. तर याच्यामध्ये जे व्यवस्थापन योजनेचा जर आपण विचार केला तर चुरडा मुरड्याची जर लक्षणं आपल्याला आढळली तर ज्या रस शोषणाऱ्या किडी आहेत त्याच्यासाठी आपण या हा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आंतरप्रवाही कीटकनाशकामध्ये एक तर मिथिल डेमॅटॉन 25% प्रवाही 8 मिली किंवा मोनोक्रोटोफॉस 36% प्रवाही 0.03% या कीटकनाशकाची फवारणी 15 दिवसाच्या अंतराने 3 वेळा करणं गरजेचं आहे. म्हणजे त्याचा प्रादुर्भाव आहे तो जो दुय्यम प्रादुर्भाव आहे टळतो. आणि रोगग्रस्त झाडं जर आपल्याला पहिलं दुसरं आढळलं तर सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की असं जर पहिलं दुसरं झाड आढळलं तर याचा फैलाव वाढू नये म्हणून हे रोगग्रस्त झाड आपण नष्ट केलं पाहिजे.
0: म्हणजे भाजीपाल्यावर समजा हा रोग आला म्हणजे त्या झाडाचा चुरडा मोडा होऊन जातो, म्हणूनच काहीतरी त्याचं नाव असं पडलेलं आहे.
1: नक्कीच, म्हणजे पूर्ण झाड चुरडा मुरडा होऊन शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये हानी पोहोचते म्हणून शेतकरी त्याला स्थानिक भाषेत चुरडा मुरडा असं म्हणतात.
0: बरं, आणखीन एक असा एक प्रश्न आहे की आपण शेंडे मर आपण एक रोग आहे या भाजीपाल्यामध्ये, म्हणजे शेंडा म्हणजे सर्वात वरचा जो भाग असतो झाडाचा मग तो मरून जातो अशा प्रकारचा हा काहीतरी रोग असेल, त्या संदर्भात तुम्ही थोडं सविस्तर सांगा. आणि फळ कुजव्या हा एक रोग आहे, याबद्दल थोडीशी माहिती सांगा तुम्ही.
1: तर शेंडेमर हा जो रोग आहे आणि फळ कुजव्या, तर हे जे रोग आहेत हे मिरचीमध्ये आपल्याला हा रोग आढळतो. तर हे जी शेंडेमर आहे हे कोलेटेट्रायकम कॅप्सिकी या बुरशीमुळे हा मिरचीमध्ये होतो. तर शेंडेमर या नावातच आपल्याला लक्षात येईल की झाडाचे शेंडे सुकतात आणि फांद्या शेंड्याकडून मागे वाळतात, पाने गळतात आणि झाड निष्पर्ण होते, कळ्या आणि फांद्या गळून जातात, फळांवर विटकरी रंगाचे चट्टे तयार होतात आणि अशा ठिकाणी सुरकुत्या पडतात. पिकलेल्या मिरच्यावरही विटकरी चट्टे निर्माण होतात आणि तेथे काळ्या रंगाची बुरशीची बीजे तयार होतात. मग अशी जर ही जी ही रोगाची लक्षणं आहेत, पुनर्लागवडीनंतर वाढीच्या आणि फळधारणेच्या अवस्थेत या रोगाचा प्रादुर्भाव पावसाळी हंगामात जास्त प्रमाणात होतो.
0: अच्छा.
1: म्हणून या रोगाच्या व्यवस्थापनासाठी पेरणीपूर्वी जे आहे बियाण्यास 3 ग्रॅम थायरम या बुरशीनाशकाची आपण जे आहे बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे आणि रोगग्रस्त झाडाची शेंड्याकडून बुरशीनाशकाची फवारणी करणं गरजेचं आहे. जसं मी म्हटलं की बाबा शेंड्याकडून हा रोग दिसतो, तर अशी लक्षणं जर दिसली तर ताबडतोब आपण त्याच्यासाठी कार्बेंडायझिन हे जे बुरशीनाशक आहे 0.1% किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 0.25% किंवा मॅनकोझेब 0.3% यापैकी कोणत्या एका बुरशीनाशकाची आवश्यकतेनुसार आपण जर फवारणी केली तर मग या रोगाचं आपल्याला व्यवस्थापन मिळू शकतं.
0: मला वाटते आपण भाजीपाल्या पिकावर जे येणारे रोग आहे, आता आपण चर्चा केली भुरी रोग आहे, करपा रोग आहे, चुरडा मुरडा आहे, शेंडेमर आहे, एक प्रकार झाला आपल्या रोगांचा. पण दुसरा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये जीवाणूजन्य असतील, विषाणूजन्य आहे आणि सूत्रकृमीजन्य हे जे रोग आहेत, तर या रोगांविषयी आपण थोडंसं सविस्तर बोलूयात. सर्वप्रथम भाजीपाल्यावर जे जीवाणूजन्य रोग आहे याविषयी माहिती सांग आमच्या शेतकऱ्यांना.
1: अतिशय छान प्रश्न आपण विचारला. बऱ्याच वेळा काय होतं की ज्या रोगांविषयी आपण आता चर्चा केली ते बुरशीजन्य रोग आहेत,
0: बरोबर आहे,
1: परंतु भाजीपाल्यांवर जीवाणूंपासून सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये रोग येतात. त्याच्यामध्ये वांगी, मिरची आणि टोमॅटो आणि बटाटा हे जे पिकं आहेत, या पिकामध्ये जीवाणूजन्य मर नावाचा जो रोग आहे तो सुडोमोनस सोलॅनेशियम नावाच्या जीवाणूच्या प्रादुर्भावामुळे होतो.
0: अच्छा.
1: तर या रोगामध्ये काय असतं की पुनर्लागवडीनंतर 15 ते 20 दिवसांनी आणि नंतर झाडाचे शेंडे मलूल होतात आणि 1 ते 2 दिवसात संपूर्ण झाड सुकतं आणि झाडाची मर होते. हा जो रोग आहे पीक फुलवत असताना या रोगामुळे झाडाची मर होत असते. तर याच्यामध्ये जी उपाययोजनेचा बाब जर विचार केला तर प्रतिकारक जे वाहन आहेत ते आपण याच्यासाठी वापरणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ टोमॅटोचा जर विचार केला तर सोनाली आहे किंवा PWR नावाची जात आहे, किंवा वांग्यामध्ये फनसाल किंवा क्लस्टर आहे, किंवा आर्का खेशन आहे, किंवा आर्का निळखंठ आहेत. ह्या रोगाच्या ह्या ज्या जाती आहेत ह्या प्रतिकारक्षम आहेत. तर आपण ह्या जाती निवडताना एक गृहित धरणं आवश्यक आहे की या रोगाचा प्रादुर्भाव जिथे जास्त होतो तिथे या जाती आपण वापरणं गरजेचं आहे. परंतु जिथे आपल्याला हा रोग दिसत नाही तिथं मग आपण दुसऱ्या जातीचा विचार करू शकतो. पण प्रतिकारक वाहनाचा विचार करणं यासाठी आवश्यक आहे, कारण या रोगासाठी रासायनिक औषधं आपल्याजवळ व्यवस्थापनासाठी उपलब्ध नाही.
0: याचा अर्थ असा की शेतकऱ्यांनी अशा वाहनांची निवड केली पाहिजे की ज्या वाहनामध्ये हा जो रोग आहे आता आपण सांगितलेला या त्या वाहनामध्ये रोग प्रतिकार शक्ती त्या वाहनामध्ये असायला पाहिजे. आणि अशा वाहनांची तुम्ही शिफारस केल्याप्रमाणे त्या वाहनांची निवड करून शेतकरी हा आपला भाजीपाल्याचा व्यवसाय करू शकतो. दुसरा एक याच्यामध्ये आणखीन एक विषाणूजन्य जे रोग आहे त्याविषयी थोडं सांगा तुम्ही.
1: तर जसं आपण बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य रोगाविषयी पाहिलं तर भेंडी आहे, घेवडा आहे, चवळी आहे, वाल आहे, किंवा वेलवर्गीय भाजीपाले जे आहेत त्याच्यामध्ये हा विषाणूजन्य केवडा हा विषाणूमुळे होणारा जो रोग आहे तो आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात दिसतो. हा रोग जो आहे या रोगाची लक्षणाचा जर आपण विचार केला तर पानांचा शिरा पिवळ्या होतात, पानावर पिवळ्या आणि हिरव्या रंगाची नक्षी तयार होते, पानाचा आकार लहान होतो, झाडाची वाढ खुंटते आणि फळाची आणि शेंगाची सुद्धा वाढ खुंटते आणि खोडाच्या 2 पेरामधील अंतर कमी होते आणि नवीन येणारी पाणी आकाराने लहान आणि पिवळी दिसतात. तर मग ही जी अवस्था आहे या रोगाची, विशेषतः पीक वाढीच्या कोणत्याही अवस्थेत हा रोग दिसू शकतो. तर काय असतं की विषाणूजन्य रोगाच्या बाबतीमध्ये जसं आपण विचार करतो की याच्यामध्ये जे वाण आहेत की जे प्रतिकारक्षम आहेत, अर्का अनामिका, अर्का अभय किंवा परभणी क्रांती, भेंडी संदर्भामध्ये जसं मी म्हटलं की हे वाण थोडेसे प्रतिकारक आहेत, तर या वाणाची लागवड करणं गरजेचं आहे. रोगग्रस्त झाड आपल्याला दिसलं, एखादं दुखाट झाड जर आपल्याला विषाणूजन्य रोगाने या विषाणूजन्य केवड्याचं दिसलं तर ताबडतोब आपण त्याचा उपटून आपण नायनाश केला पाहिजे. आणि या रोगाचा जो प्रसार असतो तो पांढरी माशी किंवा अन्य शोषण करणारी ज्या किडी आहे तर दुय्यम प्रादुर्भाव त्याच्यामुळे प्रसार होतो. तर याच्यासाठी आपण आंतरप्रवाही कीटकनाशक जे आहे किंवा इंडोसल्फॉन सारखं कीटकनाशक जे आहे 35% प्रवाही फवारून या ज्या पांढऱ्या माशीसारख्या किडी आहेत याचं जर आपण व्यवस्थापन केलं तर त्याच्यामुळे होणारा जो प्रसार आहे तो आपण दुय्यम प्रादुर्भाव आपण त्याच्यामध्ये रोखू शकतो,
0: म्हणजे आपण टाळू शकतो
1: नक्कीच.
0: आता जीवाणूजन्य आणि विषाणूजन्य तुम्ही सांगितलात या रोगांविषयी, भाजीपाल्यावर हे येणारे जे रोग आहेत. आता एक तिसरा एक रोग आहे सूत्रकृमीजन्य रोग, या प्रकाराबद्दल काय माहिती सांगाल तुम्ही?
1: तर विशेषतः टोमॅटोमध्ये, वांग्यामध्ये आणि भेंडीमध्ये सूत्रकृमीजन्य मर नावाचा जो रोग आहे हा सूत्रकृमीमुळे होतो. मेलॅड गायनी सूत्रकृमी हे याच्यासाठी कारणीभूत आहेत. तर याच्यामध्ये काय असतं की पिकाच्या मुळांवर सूत्रकृमीमुळे जे आहेत गाठी तयार होतात आणि त्यामुळे काय होतं की झाडाची वाढ खुंटते आणि कालांतराने झाडं मरतात. तर पुनर्लागवड केल्यानंतर हा रोग केव्हाही होऊ शकतो.
0: बरोबर.
1: तर अशा परिस्थितीमध्ये काय असतं की या रोगाचं जर व्यवस्थापन करायचं असेल तर जमिनीची खोल नांगरट करून पूर्व पिकाची जी मुळं आहेत ती आपण जमा करून नष्ट केली पाहिजेत.
0: बरोबर.
1: पिकांची फेरपालट करणं गरजेचं आहे. पुनर्लागवडीच्या वेळी निरोगी मुळावर गाठी नसणारी रोपच आपण निवडली पाहिजेत.
0: बरोबर.
1: आणि रोपवाटिकेमध्ये पेरणीपूर्वी जे आहे 4:10 3 ग्रॅम प्रति चौरस मीटर या प्रमाणामध्ये त्याचा रोपवाटिकेमध्ये आपण वापर केला पाहिजे. आणि पुनर्लागवडीनंतर 4:10 10 किलो प्रति हेक्टर या प्रमाणात प्रत्येक झाडास बांगडी पद्धतीने जर दिलं तर याच्यामुळे काय होतं की हे जे सूत्रकृमीजन्य मर नावाचा जो रोग आहे याचं आपल्याला व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने मिळू शकतं.
0: नक्कीच. म्हणजे भाजीपाला हा जो विषय होता आजचा आपला, दररोज लागणारा असा भाजीपाला आहे, सर्वांना लागणारा, आणि या भाजीपाल्यापासून शेतकरी बांधवांना म्हणजे भरघोस उत्पादन सुद्धा मिळू शकतो, आणि त्याविषयी आपण एक चर्चा केली की यावर येणारे रोग कोणकोणते आहेत आणि त्याचे उपाय काय आपण करू शकतो. या संदर्भात आपली ही मुलाखत झाली, शेतकऱ्यांना नक्कीच आवडली असेल. आज आपण या ठिकाणी आलात आणि मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.
1: नमस्कार.

कृषि विभाग महाराष्ट्र शासन आत्मा आणि रेडिओ वत्सगुण द्वारा प्रसारित कृषि कार्यक्रम श्रृंखला ऐकत रहा रेडिओ वत्सगुण 90.8 FM वर आवाज वाशिमचा। कृषि विभाग महाराष्ट्र शासन आत्मा आणि रेडिओ वत्सगुण द्वारा प्रसारित कृषि कार्यक्रम श्रृंखला ऐकत रहा रेडिओ वत्सगुण 90.8 FM वर आवाज वाशिमचा।

0: फुले हिरे। नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपल्या आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बोल अनुभवाचे। या कार्यक्रमामध्ये आज आपल्या या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलेलं आहे आपण, आणि यांचा शेतीचा अनुभव आहे, सोबत यांचे काही जोडधंदे आहेत त्याबद्दल आपण माहिती घेऊयात। नमस्कार साहेब।
1: नमस्कार।
0: तर देशमुख साहेब, शेती हा जो व्यवसाय आहे हा निसर्गावर अवलंबून आहे आणि भारत हा कृषीप्रधान देश आहे। जरी किती छोट्याचा धंदा जरी असला तरी शेती आपल्याला करावंच लागते। तुम्ही जेव्हा शेती करता तुमचे अनुभव आमच्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत, तर आमच्या शेतकऱ्यांसाठी सांगा की तुम्ही जेव्हा शेती करता पूर्वीची शेती आणि आताची शेती या शेती करण्याच्या पद्धतीमध्ये तेव्हा काय करत होता आता काय करतायत याच्यामध्ये काय फरक जाणवतो का, नफ्या तोट्यामध्ये काय फरक जाणवतो का, हे आमच्या शेतकऱ्यांना सांगा।
1: याच्या पहिले आम्ही जी जुनी शेती करत होतो 25 वर्षाच्या अगोदरपासून, त्यावेळेस आम्ही रासायनिक खत बिलकुल वापरत नव्हतो। तर आमच्याकडे 25 एक ढोर राहायचे जनावरं, तर त्याचं शेणखतच वापरत होतो, ते रासायनिक बिलकुल वापरत नव्हतो। तर त्यावेळेस आम्हाला भरकच पीक होत होतं आणि खर्च कमी येत होता आणि उत्पन्न जास्त होतं। आता या त्यावेळेस म्हणजे काय झालं की जुने पिकं राहायचे, बारकी सरकी म्हणायचं झाले, H4 असे काही राहायचे, हायब्रिड आपली जवळ राहायची, पण काही काळानं निसर्ग त्या साथ दे ना ते बरोबर येत, नंतर मग आम्ही नवीन पिकं घेतले, हायब्रिड घेतलं। ते हायब्रिड काही लोक माझ्यावर खत दिल्याशिवाय येतच नाही रासायनिक, म्हणून आम्ही थोडं त्याला खत देणं सुरू केलं होतं। परंतु ज्यानंतर पुन्हा मग सरकी H4 आली, आणखी अनेक प्रकारच्या सरक्या आल्या, तर हे आम्ही खत सुरू केल्यामुळं आमच्या उत्पन्नात तोटा झाला, खर्च जास्त उलाला आणि उत्पन्न कमी उलालं। असं एक सध्याची परिस्थिती, पहिली जी शेती होती आमची ती फायद्याची होती, खर्च कमी येत होता आणि उत्पन्न जास्त मिळत होतो।
0: बरं, अगदी सुरुवातीला रासायनिक खताचा वापर करावं असं कुठून कळालं बरं शेतकऱ्यांना?
1: हे आम्हाला इथं आमची कंपनीवाले, आमचं गाव दत्त घेतलं होतं कंपनीवाला, त्यांनी आम्हाला सांगितलं, तेव्हापासून आम्ही खत सुरुवात केली खताची, म्हणजे पहिले आम्ही खत पेरतच नव्हतो।
0: अच्छा, मग नवीन खतांचा वापर करण्यासाठी त्या काळामध्ये शेतकरी आपले हे पुढे सरसावले का, की मनामध्ये भीती होती?
1: नाही, पहिले सुरुवातीला भीती वाटायची, उत्पन्न होते का नाही होत हे विचारी आहे, त्याच्यामुळे आपल्या काही बाधा होते का असं लोकांना वाटायचं, पण थोडं मग सुरुवात केल्यानंतर केली सुरुवात। तर पहिले भीती वाटायची, वेळ आपलं उत्पन्न घटते का, माणसाला म्हणजे काही तकलीफ होते, विषारी आहे खत विषारी आहे असं वाटायचं।
0: पण एक सर्वसाधारण तुमच्या अनुभवावरून तुम्ही काय सांगाल की बाबा रासायनिक खतांचा वापर किंवा कीटकनाशकांचा वापर हे फायद्याचा आहे की तोट्याचा आहे?
1: नाही, हे कीटकनाशकाचा वापर हा तोट्याचाच आहे आणि खताचा तोट्याचा आहे, कारण याचा खर्च जास्त होते आणि उत्पन्न कमी मिळते। तर ही सेंद्रिय खतीच जी शेती आहे तीच फायद्याची।
0: अच्छा, त्याच्यावर उपाय म्हणजे सेंद्रिय खताचा वापर करायला पाहिजे आणि जे सेंद्रिय औषधं आहेत त्याचा आपण वापर करायला पाहिजे, मग या संदर्भात आपले प्रयत्न?
1: शेणखत याला गुरं ढोरं पाळायचे आणि खत तयार करायचं, पुन्हा गांडूळ खत तयार करायचं, याचं ट्रेनिंग आम्हाला कृषी केंद्रामध्ये दिलेलंच आहे। आणि हे सर्व फायदे म्हणजे आम्हाला अंतर्भावामुळेच आहेत। याच्या अगोदर आमची अशी परिस्थिती होती की आमच्या गावात पियायला पाणीसुद्धा मिळत नव्हतं, तर आम्हाला 2 किलोमीटर पाणी यायला लागत होतं शेतीला कुठं, तर हे अंतर्भावाने आमच्या तलाव करून दिला, त्याच्यामुळं आमचा एवढा फायदा झाला की आमचं गाव म्हणजे छोटं बारामतीसारखं झालं म्हणलं चालते, आता कशाचं घाटा नाही आम्हाला, तर भरपूर पीक होते। पण या सध्या परिस्थिती एकदम आमची चांगली, ही फक्त केवळ अंतर्भावामुळं,
0: म्हणजे पाण्याची व्यवस्था झाली तुम्हाला, तुमच्या गावामध्ये तलाव झाला आणि तलावामुळे पिण्याचा पाण्याचा जो प्रश्न आहे तो सुटला, शेतीसाठी सुद्धा तुमचा पाण्याचा प्रश्न सुटल्यासारखा झालेला आहे। आणि ही सर्व किमया म्हणजे आपले जे आदरणीय आनंदराव भाऊ देशमुख जे आहेत त्यांच्यामुळे हे सगळं झालेलं आहे। अच्छा, आता आपण शेतकरी आहात आणि हा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी आहे, आपले बहुतेक हा जो कार्यक्रम ऐकणारे श्रोते आहेत हे शेतकरी बांधव आहेत, तर जेव्हा आपण शेती करतो तर वेगवेगळे जे पिकं असतात तर शेतकरी असं करतात का बाबा यावर्षी समजा एका प्रकारचं बियाणं लावलं, दरवर्षी त्या जमिनीमध्ये त्याच प्रकारचं बियाणं लावतात, तर याच्यामुळे काय नुकसान वगैरे होतो का?
1: हो, दर साल जर बदलून पेरलं पीक तर पीक चांगलं येते, हा फायदा होतो. दर साल एकच एक पीक जर घेतला आपण तर उत्पन्न कमी येते, हा फायदा आहे. बरं, दुसरी गोष्ट पुन्हा या शेतीच्या बरोबर माझ्याकडे जोडधंदा एक, थोडा शेतकऱ्याला काहीतरी जोडधंदा असल्याशिवाय परवडत नाही, तर आपल्याकडं म्हशी आहेत, त्याचंसुद्धा आम्ही दूध विकतो पीस सोळ्या नेऊ, आणि छोटे किराणा दुकान आहे गावातल्या गावात, त्याच्यावर थोडा नफा मिळवतो. त्याच्यामुळं माझी शेती मला परवडते, कारण खर्च करण्यासाठी आपल्या जो या जोडधंद्यामुळं पैसे राहतात.
0: आता दुधाचा व्यवसाय तुम्ही करता, आत्ताच तुम्ही सांगितलं, तर केव्हापासून करता, किती म्हशी होते, आता किती आहेत, मग फायद्याचा आहे की तोट्याचा आहे?
1: तर हा फायद्याचा, यानं एक तर फायदा शेतीला शेणखत मिळते, दुसरी गोष्ट हे जे म्हशी आहेत, त्या चार पाच म्हशी आमच्याकडं, तर शेतात जो चारा निघते गवत कडबा वगैरे, तो त्यांना कमी येते, आपल्या विकत घ्यायची गरज नाही, त्याच्यामुळं शेतकऱ्याला म्हणजे आम्हाला फायदेशीर आहे.
0: अच्छा, सोबत किराणा व्यवसाय सुद्धा. मग हे सगळं दुधाचा व्यवसाय, किराणा व्यवसाय आणि शेती, हे तिघांचं समतोल कसं काय करता बरं तुम्ही?
1: हे माझा मला मुलं आहे दोन तीन, काही मुलं करतात आणि मीही करतो. मुलं दूध काढतात, म्हशी राखतात, दूध नेऊन देतात, शिवाय मी किराणा दुकान चालवतो.
0: अच्छा, शेती आपण करत असतो, पण असं म्हणतात की शेती करण्यासाठी आपण जे खतं वापरतात, सर्वसाधारण शेतकरी काय करतात, आपल्या मनाने खतं वगैरे वापरतात, पण त्याच्यासाठी एक आवश्यक बाब म्हणजे माती परीक्षणाची असते, तर ते आपण केलेलं आहात का?
1: हो, ते आम्ही माती परीक्षण केलेलं आहे, की डवरे साहेब पुन्हा देशमुख साहेब हे वेळोवेळी मार्गदर्शन करतात, आणि कोणतं खत कसं द्यायचं, कशी मात्रा द्यायची, कशी फवारणी करायची, हे नेहमी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन दिल्यामुळं आम्ही व्यवस्थित देतो आहे, त्याच्यामुळं आमचा बराच फायदा आहे.
0: शेतामध्ये जे सालदार असतात, मग त्यांना आपल्याला पगारसुद्धा द्यावी लागते, आणि इतर औषधांचा खर्च आहे, बी बियाणांचा खर्च आहे, मग मार्केटिंगचं म्हणजे नेणं आणणं, ट्रॅव्हलिंग ज्याला म्हणतो पण त्याचा खर्च आहे, हे सर्व करत असताना तुम्ही नियोजन करता की नाही याच्यासाठी?
1: नियोजन असते ना आमच्याकडे, सर्व लिहिलं असते आमच्याकडे की उत्पन्न किती व्हायला, खर्च किती व्हायला, हे असं नियोजन असते. तर त्यासाठी आम्ही यावर्षी आपण शेतामध्ये खत किती टाकलं, फवारणी किती केली, किती औषध लागलं, हे सर्व नियोजन असते. गड्याला खर्च किती झाला, हे सर्व लिहून नियोजन शेवटी आम्ही पाडव्याला त्याचा हिशोब पाहत असतो. तर शेवटी आम्हाला 50% नफा राहतो ते जोडधंद्यामुळं.
0: आपल्या या मुलाखतीच्या माध्यमातून काय सांगणार, बरोबर कशा प्रकारे तुमच्या अनुभवाच्या आधारे की कशा प्रकारे आपण शेती केल्यानंतर आपल्याला हमखास फायदा मिळतो असं सांगता येईल का? बरोबर
1: सांगा. मी आपल्या शेतकऱ्याला असं सांगू इच्छितो की प्रत्येक कष्टकऱ्याने जोडधंदा म्हशी ठेवल्या पाहिजे, शेळ्या ठेवल्या पाहिजे, आणि त्याच्यानंतर त्याचं जे शेणखत मिळते ते आपल्या शेतीत टाकायला पाहिजे, आणि रासायनिक खत बंद करायला पाहिजे, फवारण्या बंद करायला पाहिजे, हे आपले जे निंबोळी खत निंबोळी जे अर्क जे आहे औषध, आणि शिवाय दुसरे काही जे आपली खाजगी औषधं आहेत तेच टाकायला पाहिजे, आणि हे सरकार हे जे रासायनिक आहे रासायनिक स्वरूप बंद करायला पाहिजे, त्याच्यामुळे शेतकऱ्याला भरपूर फायदा मिळू शकतो.
0: आता तुम्ही शेतकऱ्यांना सांगितलं की बिलकुल जोडधंदा केल्यानंतर तुमचा जो हा शेती व्यवसाय आहे तो फायद्याचा ठरू शकतो, सोबत जनावरं ठेवायला पाहिजे, पण त्याच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट असते की जनावरांची निवड, कुठल्या जातीची जनावरं पाहिजे, तर या संदर्भात काय माहिती आहे का?
1: या संदर्भात आम्ही म्हशी गावरानी शेत आमच्याकडे, तर गावरानी म्हशीचंही संगोपन करायला सोपं असते, कारण त्यांच्यावर बिमारी जास्त येत नाही, आणि त्या कुठेही चरतात तर ते भरपूर उत्पन्न मिळते. हे जे नवीन असतात जर्सी गाई वगैरे याचं उत्पन्न मिळते, परंतु त्यांच्या मागं कीड जास्त असते, त्याच्यामुळं गावरानीच ठेवा पुरतात, त्याच्यामुळं आपलं भरपूर उत्पन्न मिळते, खर्च कमी येते, उत्पन्न जास्त मिळते.
0: सुरुवातीला शेती किती होती?
1: साहेब माझ्याकडे 2 एकर शेती होती, तर 2 एकर शेती होती, तर त्याच्यानंतर मी दुधासाठी 2 म्हशी घेतल्या आणि किराणा दुकान लावले, असे 3 धंदे झाले माझ्याकडं. तर त्याच्या त्या उत्पन्नावर मी सेविंग खातं काढलं, आणि थोडे त्याच्यात शिल्लक पैसे टाकून नंतर शेती वाढवत गेलो. त्याच्यापुढे काही दिवसांनी मग लग्न आले, तर आपलं सेविंगचं खातं असल्यामुळं ते लग्न करण्यासाठी मला कोणत्याही प्रकारची कोण्या बँकेची मदत घ्यायची गरज नाही पडली आणि कोणाला पडतही नाही. माझ्यासारखे जर लोक जर वागले की प्रत्येक माणसानं काय करायला पाहिजे की आपल्या उत्पन्नातून 5,000 जर उत्पन्न असेल तर 1-1.5 हजार रुपये शिल्लक टाकायला पाहिजे आणि आपल्याला जेव्हा काम पडलं तेव्हाच काढायला पाहिजे. आत्ता याच्यानंतर कोणी शेती आपल्या लग्नासाठी किंवा इतर काहीसाठी शेती विकू नये. आज माझ्यासारखे जर वागले तर शेती विकायची काही गरज पडत नाही.
0: या संदर्भात तुम्ही शेतकऱ्यांना आणखीन एकदा सांगा.
1: तर शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे, आपल्या शेतीवर उत्पन्न काढायचं, त्याला जोडधंदा ठेवायचा आणि आपलं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नातून सेविंग खात्या सेविंगमध्ये पैसे जमा करायचे आणि त्यातून आपला काय जे काही काम पडेल लग्नाचं हो काही हो ते करायचं. शेती विकायची नाही, शेती विकून काही उपयोग नाही ना. शेती मौल्यवान असते, पुन्हा शेती मनुष्य घेऊ शकत नाही. मला त्याचा परिपूर्ण अनुभव आहे. माझ्याकडे 2 एकर शेती होती, त्याच्यावर मी अशा माझ्या प्रयत्नाने मी 32 एकर शेती केली.
0: आता आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असा असतो की शेतकऱ्यांसाठी शासनाच्या खूप काही योजना असतात. योजना आपण घेतो, परिश्रमाने घेतो, पण त्याचा फायदा त्या योजनेसाठी मिळालेला पैसा आपण वापरत नाही असं लक्षात येतं. तर या संदर्भात काय सांगाल तुम्ही?
1: तर याच्यासाठी असं की जी ज्या योजनेचा जो पैसा मिळाला तो त्याच्यासाठी जर उपयोगात आणला तर आपल्याला फायदा होतो. दुसरीकडे जर आपण ते उपयोगात आणला तर त्याचा उपयोग होत नाही, तर आपल्यालाही फायदा होत नाही. काही
0: शेवटी काय सांगाल आमच्या शेतकरी बांधवांना, काय सांगाल तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगणार?
1: तर प्रत्येक मी असं शेतकऱ्याला सांगायला इच्छितो की प्रत्येक कष्टकऱ्याने कमीत कमी 4 म्हशी ठेवा पाहिजे. गाय म्हशी ठेवा पाहिजे, गाई ठेवा पाहिजे, बकऱ्या ठेवा पाहिजे. त्याच्यापासून आपल्या उत्पन्न शेतीपेक्षा जास्त मिळते. जोडधंदा होते, शेतीचं होते आणि हे होते. त्यामुळं शेतकऱ्याला शेतीला पैसे लावण्यासाठी अडचण येत नाही, त्याच्यामुळे उत्पन्न वाढते. तो प्रत्येकाने ठेवाच पाहिजे शेळ्या म्हशी आणि दूध व्यवसाय करायच पाहिजे. पुन्हा कोणत्या वर्षी कमी जास्त पावसाळा होऊ शकते, निसर्ग साथ देऊ शकत नाही किंवा तर हिंमत सोडा नाही पाहिजे, हिमतीनं काम करायला पाहिजे.
0: तर एकदम तुम्ही मुद्द्याचा बोललात की जीवन आहे तर त्या ठिकाणी सुख दुःख नफा तोटा हे लागलेलंच आहे. तर शेतकरी बांधवांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंमत सोडता कामा नाही, हिंमतीने बिलकुल प्रत्येक येणाऱ्या संकटाला, ते नैसर्गिक संकट असो कुठल्याही प्रकारचं संकट असो, तर ह्या सर्व संकटांना तोंड देण्याची हिंमत त्या शेतकऱ्यामध्ये असते. शेतकरी हा सर्वात ताकदवान असतो आणि तो सगळ्या प्रकारच्या संकटांना तोंड देऊ शकतो. आणि शेतकऱ्यांनी बिलकुल हिंमत सोडायला नको आणि हिमतीनं काम केल्यानंतर निश्चितच शेती ही फायद्याची ठरेल, जेणेकरून शेतकरी हा म्हणजे प्रगती करेल तर आपला देशसुद्धा प्रगती करेल. आपण या ठिकाणी मुलाखत दिली, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.
1: नमस्कार.

0: कृषि विभाग महाराष्ट्र शासन आत्मा आणि रेडिओ वत्सगुण द्वारा प्रसारित कृषि कार्यक्रम श्रृंखला ऐकत रहा रेडिओ वत्सगुण 90.8 FM वर आवाज वाशिमचा वाशिमचा।
1: श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ वत्सगुल्मचं प्रसारण। आता वेळ झाली आहे कृषी कार्यक्रमाची। कार्यक्रम प्रसारित करीत आहोत किसानों की बात रेडिओ वत्सगुल्म के साथ।
0: कृषी विभाग महाराष्ट्र शासन आत्मा आणि रेडिओ वत्सगुल्म द्वारा प्रसारित कृषी कार्यक्रम श्रृंखला ऐकत रहा रेडिओ वत्सगुल्म 90.8 FM वर आवाज वाशिमचा।

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूयात जिजाऊ स्वयंसहायता महिला बचत गट सोनखासच्या अध्यक्षा आणि सचिवा यांच्यासोबत, आणि त्यांना हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची हा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. तर ह्या बचत गटाची कामगिरी नेमकी झाली कशी आणि त्यांना पुरस्कार मिळाला कसा याविषयीची सविस्तर चर्चा आज आपण या कार्यक्रमात करणार आहोत. तर आपल्यासोबत आहेत जिजाऊ स्वयंसहायता महिला बचत गट सोनखासच्या अध्यक्षा विमलताई गोरे. विमलताई, आपल्या या कार्यक्रमामध्ये आहे स्वागत, नमस्कार.
1: धन्यवाद.
0: सोबतच जिजाऊ स्वयंसहायता महिला बचत गटाच्या सचिवा शोभा गोरे ह्या सुद्धा आपल्या सोबत आहेत, त्यांचं सुद्धा या कार्यक्रमात स्वागत आहे.
2: धन्यवाद.
0: श्रोते, तुम्हाला माहितच आहे की महिला बचत गटाची चळवळ म्हणजे खूप मोठी चळवळ झालेली आहे आणि या महिला बचत गटाने एवढं मोठं आपलं आर्थिक सहाय्य आपल्या सरकारला दिलेलं आहे की अनेक व्यवहार आपल्या महिला बचत गटाच्या या व्यवहारातून होतात आहे. तर नक्कीच हे महिला बचत गट म्हणजे आमच्या महिलांचं सक्षमीकरण, जेणेकरून त्यांची स्वतःची

0: चला हा पुरस्कार त्यांना कसा मिळाला याविषयी सविस्तर चर्चा करूया. तर सर्वात पहिला माझा प्रश्न आहे अध्यक्षा विमलताई गोरे यांना. विमलताई, तुम्ही ह्या जिजाऊ महिला बचत गटाची सर्वप्रथम स्थापना कशी काय केली?
1: नमस्कार, माझं नाव विमल संतोष गोरे, सोनखास वरून आलेली आहे मी. आणि आमच्या गटाचं नाव आहे जिजाऊ स्वयं सहायता महिला बचत गट सोनखास. मॅडम, आमच्या गटाला किमान 2018 मध्ये आमचा गट स्थापन झाला, म्हणजे 1 जानेवारी 2018. तर आता की 1 वर्ष आमच्या महिला गटाला पूर्ण झालेलं आहे. आणि आमच्या महिलांचं म्हणजे आम्ही काय उद्योग करायचा, कसं काय करायचं, हे आमच्या महिलांचं म्हणजे 6 महिन्यापासून ही त्यांच्या मनात चळवळ चालू होती. जे तुम्हाला तर माहितीच आहे मॅडम, ग्रामीण भाग म्हटल्यानंतर की महिलांना म्हणजे शेती विषयीच थोडं काम करावं लागते. आणि शेतीत काही एवढं उत्पादनही समजा होत नाही. आणि आमच्या महिला हुतकरू पण होत्या, त्याच्यामुळं मग आम्ही असं ठरवलं की आपल्या ग्रामीण भागात की आपण महिला जे आहे त्या आपण काहीतरी करू शकलो पाहिजे. आणि आमच्या महिलांची तळमळ पण होती. त्या माध्यमातून मी आमच्या 10 महिला जमा केल्या. आणि त्यांच्याकडून आर्थिक बचत जास्त न होता आपल्याकडून झालीच पाहिजे, तर आम्ही 100 रुपये बचतीप्रमाणे बचत केली. आणि 2018 मध्ये आमचा गट ओपनिंग केला.
0: म्हणजे एकंदरीत महिला बचत गटाच्या माध्यमातून एकतर आपल्या हाताला कामही मिळेल आणि सोबतच आपली जी बचत आहे, जमा पुंजी आहे, ती एकत्र येऊन 10 जणींचा जो संच तयार होतो त्या 10 जणींच्या माध्यमातून फार मोठी रक्कम तयार होते. आणि ह्या रकमेचा आपल्या उद्योगासाठी वापर करणं हा या गटाचा उद्देश होता. नक्कीच. मग आता हा तुम्ही गट स्थापन केला, परंतु या गटामार्फत तुम्ही कोणते कोणते काम केले?
1: तर या गटामार्फत पहिल्यांदा आम्ही असं ठरवलं, तर आपण जे 10 महिला आहे आपल्या 10 महिलांना रोजगार सुद्धा मिळाला पाहिजे. आणि त्याचे आपण काय करणार, त्याच्यामुळे आपण जर एखादाच उद्योग टाकला तर आपलं 10 महिलाचं त्याच्यावर भागणार नाही. तर आम्ही आता समजा 12 महिने झाले आमच्या गटाला चालू होऊन, तर आमची आर्थिक बचत फक्त 12 महिन्याची 12,000. तर आपण 12,000 काय वस्तू घेणार, तर त्याच्या माध्यमातून मग आम्ही अंतर्गत व्यवहार केला आणि आमचा वैयक्तिक पण व्यवहार केला. आणि अंतर्गत आणि वैयक्तिक व्यवहारामध्ये आम्ही 27,000 शेवाळ्याची मशीन घेतली. आणि शेवाळ्याची मशीन घेतल्यानंतर पहिल्या वर्षी आम्ही असं केलं की जेवढ्या आमच्या 10 महिला होता, तर आमचं गाव तर ग्रामीणच आहे, पण आमचं प्रोडक्ट, आमची क्वालिटी हे असं सर्वांना माहीतच होतं. म्हणजे आधी मी वाशिमला पण काम करायची, त्याच्यामुळं माझं वाशिमला पण माहीतच होतं की गोरेताई करतात म्हणून. तर आम्ही पहिल्याच वर्षी किमान 18 क्विंटलच्या शेवाळ्या बनवल्या. आणि 18 क्विंटलच्या शेवाळ्या बनवून दिल्यानंतर काहीची म्हणजे जी वाशिमची महिला आहेत होत्या त्यांना हाताचे पापड पाहिजे होते. तर मग आम्ही त्यांना म्हटलं बा आमच्याजवळ तर अवेलेबल मशीन तर नव्हतीच. तर मग आम्ही आमच्या महिला ज्या 10 महिला आहेत तर आमच्या महिलांना पण कामगार मिळाला आणि आम्हाला आमची बचत पण झाली. तर आम्ही पापड लाटून देण्याचा पण व्यवसाय चालू केला.
0: म्हणजे तुम्ही एका वर्षातच एवढी मोठी ग्रीप घेतली की महिलांनी सगळ्या शेवाळ्याचा व्यवसाय केला आणि मशीन नसताना तुम्ही
1: हाताने पापड लाटले,
0: पापड सुद्धा पुरवले, म्हणजे हा चांगला व्यवसाय तुम्ही सुरू केला.
1: योग्यच आहे की सरकारने जे आपल्या पुढं जे उद्दिष्ट मांडलं होतं, कारण बचत गट तर हे भरपूरच आहेत. आणि सरकारचं एकच उद्दिष्ट होतं की ते तर एका बचत गटाला काही म्हणजे बक्षीस वगैरे देऊ शकत नव्हते, म्हणून त्यांनी ही स्पर्धा निवडली आणि नाविन्यता पण निर्माण केली. पण आमचा समूह जो असा आहे मॅडम, आमच्या महिला जेवढ्या म्हणजे मन मिळाऊ आहेत की आपण काहीतरी नाविन्यता दाखवायचीच त्यांना आणि काहीतरीच बनवायचं. पण बनवायचंच म्हणजे बनवायचं नाही, आपलं प्रोडक्ट जे आहे ते समाजाला आवडलं पाहिजे, त्याच्यातून म्हणजे त्यांना त्यांच्या शरीरासाठी पण फायदे झाले पाहिजे. याच्या माध्यमातून मग आम्ही आमचा महिलांचा समूह जमवला आणि त्यांचे म्हणजे विचारणा केली की आपण काय बनवायचं बा. तर आम्ही बीट शेवाळी, पालक शेवाळी, टोमॅटो शेवाळी, कैरी शेवाळी, परत ह्या शेवाळ्याचे प्रकार तर झाले, पण पापड पण, तर आम्ही बीट पापड, पालक पापड, टोमॅटो पापड, मसाला पापड हे पापडाचे पण प्रोडक्ट बनवले. आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही म्हणजे पोहाचा पापड, परत तांदळाचा पापड, मुगवडी, कोरुडा हे सर्वच प्रोडक्ट बनवतो, पण हे तर नेहमीचेच झाले. तर म्हणून आम्ही त्या माध्यमातून, कारण एक गहू आणि प्रकार बहू, अशी आम्ही त्यांना नाविन्यता दाखवली.
0: नक्कीच. म्हणजे श्रोते हो, आपण ऐकलंच असेल की आपल्या आहारामध्ये जो भाज्यांचा समावेश होत नाही तो या मॅडमनी शेवाळ्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे भाज्यांचा त्यामध्ये वापर करून ह्या शेवाळ्या बनवल्या आहे. म्हणजे नाविन्यता त्याच शेवाळ्यामध्ये नाविन्यता निर्माण केली आहे. नक्कीच. म्हणून ह्या पुरस्काराच्या

0: मानकरी सुद्धा ठरलेला आहे। तर हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची महिला सक्षमीकरणाच्या अंतर्गतातून हा कार्यक्रम होत असतो आणि या कार्यक्रमात महिला बचत गटाची स्पर्धा सुद्धा होत असते आणि 13 ऑगस्ट जिल्हास्तरीय स्पर्धा झाली आणि त्यामध्ये या जिजाऊ स्वयंसहायता महिला बचत सोनखास यांचा 3रा क्रमांक आलेला आहे आणि या क्रमांकाचा त्यांना तीच मानकरी आहे कारण त्यांनी प्रत्येक ह्याच्यात नाविन्यता दाखवलेली आहे। तर सोबतच त्यांना तालुकास्तरीय वर 29 जुलै रोजी जी स्पर्धा झाली होती त्यांना 1रा क्रमांक आलेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा त्यांनी नाविन्यता दाखवली म्हणून हा सगळा प्रकार झाला। आणि सोबतच जिजाऊ महिला बचत गटान यांनी 1 वर्षातच हा सगळा ग्रीप घेतला आणि 1 वर्षातच आपल्या गटाची प्रगती केलेली आहे। आता माझ्यासोबत आहेत जिजाऊ स्वयंसहायता महिला बचत गटाच्या सचिवा शोभा गोरे। तर गोरेताई, एक प्रश्न माझा तुमच्यासाठी आहे की आपल्या बचत गटामध्ये तुमच्या इतर महिलांशी किंवा तुम्ही कशा पद्धतीचा व्यवहार करता, मासिक बचत कशा पद्धतीची घेता, दर महिन्याला सभा घेता का, त्याचं लिखाण हे ते कसं करता?
1: नमस्कार, माझं नाव शोभा गोरे, जिजाऊ स्वयंसहायता बचत गट यांची मी सचिव। आमच्या महिला
0: दर 10 महिलांचा
1: आमचा 10 महिलांचा गट आहे आणि महिन्यातून आम्ही एक दिवस ठरवतो मीटिंग घ्यायची। आम्ही महिन्यातून 8 तारखेला आम्ही मीटिंग घेतो आणि काही महिलांची अडचण असली तर ती सर्व महिला मिळून म्हणजे हो भागवतो आणि अडचणी काय आपल्याला बनवायचं काय करायचं याची बी आम्ही चर्चा करतो। सोबतच आमच्या दर महिन्याला महिला बचत करतात, वेळेवर आणून देतात, प्रत्येक वेळेस एक एक महिना भरायला जाते बचत, म्हणजे त्याला बी समजलं पाहिजे बँकिंगचं कसं असते ते
0: बँकेचे। आता बचत गटाचे तुम्ही व्यवहार करत असताना एखाद्या वेळेस समजा तुमच्या गटातील एका महिलेने म्हटलं की मला लग्नासाठी पैशाची आवश्यकता आहे आणि एका महिलेने म्हटलं की मला माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी पैशाची आवश्यकता आहे, लग्नासाठी म्हणजे लग्न सरायचं आहे, अंधन हे ते घेण्यासाठी मला पैशाची आवश्यकता आहे, मग पैसे तुमच्याकडे फार कमी आहेत तर कोणत्याही एकाची तुम्ही गरज भागवू शकता, तर मग तुम्ही कोणाला प्राधान्य द्याल?
1: आम्ही शिक्षणासाठी प्राधान्य देऊ कारण की शिक्षण जास्त आवश्यक आहे, ज्या महिलेने लग्नासाठी आवश्यकता आहे म्हणजे पैशाची त्याला आम्ही आर्थिक रित्या मदत करू गटातून।
0: नक्कीच, म्हणजे बचत गटाचं काम काय आहे तर आपल्या गटामध्ये असणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना आर्थिक सहकार्य करणं, एकमेकींना जी 10 जणींची जी मदत जे पैसा एकत्र येतो त्या पैशातून जिची आवश्यकता आहे ती आपण तिची मदत करणं। तर पुन्हा एकदा माझा एक प्रश्न आहे गोरेताईंना। गोरेताई, आता तुम्ही हे जे प्रोडक्ट बनवता, तुम्ही सांगितलं की पालक शेवाळी, बीट शेवाळी, गाजर शेवाळी, वेगवेगळ्या पालेभाज्यांपासून तुम्ही शेवाळ्या बनवता, तर याचा समाजावर कसा प्रभाव पडतो?
2: हा प्रश्न तर योग्यच आहे मॅडम, कारण जे आम्ही हे प्रोडक्ट बनवतो तर हा या प्रोडक्टचे प्रभाव म्हणजे समाजावर काहीतरी म्हणजे खूप प्रमाणात, काहीतरी म्हणण्यापेक्षा की खूपच प्रमाणात प्रभावशाली आहेत, कारण बीट जी वस्तू आहे म्हणजे आमचं जे प्रोडक्ट आहे की ते प्रौढापासून तर 6 महिन्याच्या मुलापर्यंत चालते, कारण बीट लहान मूल खाऊ शकत नाही, प्रौढ व्यक्ती खाऊ शकत नाही, पालकसुद्धा लहान मूल खाऊ शकत नाही, प्रौढ व्यक्तीसुद्धा खाऊ शकत नाही, तर त्या माध्यमातून कारण बीट, पालक, परत टोमॅटो, कैरी या माध्यमातून म्हणजे आपल्या शरीराला कॅल्शियम, आयरन, प्रोटीन, ए जीवनसत्व, परत पांढऱ्या पेशी, लाल पेशी आपल्या शरीरात ज्या कार्यरत असतात त्या नेहमी कार्यरत राहतात व आपल्या आरोग्याची काळजी घेतात। आणि परत तुम्ही म्हणजे हा एक प्रश्न आहे की पालकही त्याच प्रकारचे म्हणजे पापडही त्याच प्रकारचे आहेत आणि शेवाळही त्याच प्रकारचे आहेत, तर पापड तर हा माणसाच्या जीवनातला आवश्यक घटकच आहे कारण पापड आपण डेलीसाठी यूज करतो आणि शेवाळी तर आपण नियमित खाऊ शकत नाही, तर आमचं असं प्रोडक्ट आहे की आम्हाला असं वाटतं की सर्वच समाजाने आपल्या प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे आणि आपलं आमचं हे प्रोडक्ट की त्याच्या आरोग्या म्हणजे त्यांच्या आरोग्यासाठी खूपच चांगलं आहे, म्हणून आम्ही या माध्यमातून कारण शेवाळी जर आपण हप्त्यातून 3 वेळेस जरी खाल्ली तर आमचे प्रोडक्ट त्यांच्या शरीरात म्हणजे जे आम्ही प्रोडक्ट बनवतो ते कॅल्शियम त्यांच्या शरीरात जाणार. आणि जो पापड बनवतो तर पापड तर हा यूज आपण डेली करतो, आणि मसाला पापड जो बनवला तर हा आपल्या जीभेचे चोचले पुरवण्यासाठी का म्हणा ना, तर हा आम्ही एक मसाला पापड सुद्धा हे केला की तुम्ही बाहेरचे प्रोडक्ट न खाता हे प्रोडक्ट जर वापरले तर मसाला पापड आम्ही म्हणजे उडीद मूग आणि चण्याची डाळ टाकून बनवलं आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर सांबार ते कोथिंबीर ओवा जिरं हे सर्व प्रोडक्ट टाकून आम्ही बनवलं आहे. म्हणजे बाहेरचे आम्ही केमिकल पदार्थ कोणतेच न वापरता तर आम्ही हे प्रोडक्ट मध्ये भाजीपाल्याचे टाकलेले आहे, आणि हा समाजावर खूपच प्रभावशाली आहे. आणि आमचं आम्हाला तर असं वाटते की आपल्या वाशिम जिल्ह्यापर्यंतच नाही तर आपल्या समाजाच्या कानाकोपऱ्यापर्यंत आमचं असं प्रोडक्ट गेलं पाहिजे, आणि त्यांच्या सर्वांची आरोग्याची काळजी त्यांनी सर्वांनी घेतली पाहिजे, आणि आम्हाला सुद्धा त्यांच्या आरोग्याची काळजी आहे म्हणूनच आम्ही हे प्रोडक्ट निर्माण केलेले आहे.
0: वाशिम जिल्ह्यापुरतच नाही तर जगामध्ये आता तुमचा इंटरव्ह्यू प्रसारित होणार आहे रेडिओ वत्सगुल्मवरून, कारण रेडिओ वत्सगुल्मचं एक ऍप आलेलं आहे आणि ते ऍप सगळ्या जगामध्ये ऐकायला जाते आहे. तुमचा जो प्रोडक्ट आहे प्रोडक्ट बद्दल माहिती आहे सगळ्या जगामध्ये जाणार आहे. तर आता तुम्ही बोलल्या की बीटचा पापड पालकची शेवाळी वगैरे, तर मला एक रेसिपी सांगा त्यातली की पालकची शेवाळी तुम्ही कशी बनवता.
2: तर मॅडम ही पालकची शेवाळी आहे तर आम्ही ते गहू पहिल्यांदा ओलून घेतो, कारण तुम्हाला तर माहितीच आहे की ओलवल्या गव्हामध्ये सुद्धा खूप कॅल्शियम आहे. आपण जर जी रव्याची शेवाळी बनवतो त्याच्यामध्ये न हे रव्याची शेवाळी न यूज करता आपण ओलवल्या गव्हाची जर शेवाळी खाल्ली तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप कॅल्शियम आहे. तर आम्ही पहिल्यांदा गहू ओलवतो आणि गहू ओलवल्यानंतर ते दळून वगैरे आणायचं, चाळून वगैरे घ्यायची, पालक आणल्यानंतर पालक धुवून स्वच्छ करून घ्यायचा आणि त्याचं ज्यूस बनवायचं. त्याच्यामध्ये जिरा ओवा लसूण पेस्ट हे सर्व बारीक वगैरे करून घ्यायचं आणि त्याची कणिक मळायची, म्हणजे ती कणिक आपण पिठामध्ये मिक्स करून ती कणिक व्यवस्थित तयार करायची आणि ती मशीनमध्ये टाकल्यानंतर त्याची शेवाळी होऊ शकते. आणि आमच्या महिला एवढ्या हुतकूर आहेत मॅडम की त्या हाताने सुद्धा शेवाळ्या करू शकतात, म्हणजे अशा मशीनची गरज नसली तरी हाताने सुद्धा करू शकतात. आणि ज्यांना कोणाला हव्या असतील तर आम्ही हाताने सुद्धा बनवून देतो, अशा आमच्या महिला आहेत. आणि जे एवढं आम्ही प्रोडक्ट बनवलं मॅडम तर यांचं आम्हाला सहकार्य म्हणजे आमच्या जे सीसी आहेत भाग्यश्री मॅडम, आमचे जे सर आहेत जिल्हा तालुका स्तरावरचे आवगन सर मेकरकर सर यांनी मला म्हणजे आमचा जो गट आहे तो दशसूत्रीप्रमाणे आम्ही चालवतो, त्यांच्या नियमित बैठका त्यांनी नेहमी म्हणजे नियमित वेळेवर आम्हाला येऊन म्हणजे मार्गदर्शन करणे खूप असं त्यांचं म्हणजे अनमोल असा सहभाग आहे. आणि त्यांनी वेळोवेळी आम्हाला असं मार्गदर्शन करून या कार्यक्रमामध्ये पण त्यांचा खूप असा म्हणजे अनमोल म्हणल्यापेक्षा सिंहाचाच वाटा त्यांचा आहे. आणि त्यांच्यापासूनच आम्हाला जो हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची जे महिला पुरस्कार आहे तर त्यांच्या माध्यमातून त्यांचा आम्हाला खूप सपोर्ट होता आणि राहील सुद्धा.
0: तर गोरेताई आणखी एक प्रश्न तुम्हाला की तुम्ही तुमच्या गटामार्फत या जिजाऊ स्वयंसहायता महिला बचत गट सोनखास मार्फत तुम्ही शेवाळी पापड तर बनवताच, शेवाळीची मशीन आहे तुमच्याकडे परंतु पापड तुम्ही स्वतः हाताने लाटून
2: ग्राहकांपर्यंत
0: ते
2: पोहोचवतो, हो
0: मग याचं सेलिंग कशा पद्धतीचं करता.
2: तर सेलिंग तर हे एक म्हणजे सांगण्यासारखीच गोष्ट आहे मॅडम, कारण आतापर्यंत जी एवढी आमची सेलिंग झालेली आहे कारण आम्ही 2018 18 क्विंटलच्या शेवाळ्या बनवल्या आणि 2019 आम्ही किमान 25 क्विंटलच्या शेवाळ्या बनवलेल्या आहे. कारण आम्हाला वाशिमचा एवढा प्रतिसाद आहे की भरपूर वाशिमच्या लाखाळा आयडूपी कॉलनी परत सिव्हिल लाईन इथून आमच्याकडे कस्टमर येतात. तर आमची जी ही शेवाळी बनवली आहे आम्ही आणि पालक बीट ज्या आमच्या सगळे व्यतिरिक्त प्रोडक्ट आहे त्या आमच्या इकडे बनवायला आल्या तर आम्ही आधी असं केलं, आमच्या महिलांचं असं म्हणणं होतं की आम्ही स्वतः ते प्रोडक्ट तयार करून त्यांना सॅम्पलसाठी दिलं की हे तुम्ही खाऊन बघा तुम्हाला आवडलं तर तुम्ही न्या, असं आम्ही म्हणजे अशी योजना केल्यासारखं केलं आणि त्यांना तू खूपच आवडलं. आणि त्यांचा आम्हाला एवढा रिप्लाय आला की परत त्यांनी कोणी 5 किलो कोणी 1 किलो असं गेलं आणि 1-2 स्टॉल वगैरे लावला होता आम्ही वाशिमला परत एक अकोला लावला होता, या माध्यमातून आमचं सेलिंग झालं. आणि आता इथून पुढे आम्हाला आम्ही त्या दिवशी सरांना निवेदन केलेलंच आहे की आम्ही एक ग्रामीण भागातल्या महिला आहो, आमचं जे हे प्रोडक्ट बनते आम्ही जास्त दूर तर काही जाऊ शकत नाही कारण ग्रामीण असल्यामुळं, तर आम्हाला एखादं मार्केट म्हणजे उपलब्ध व्हावं आणि सर्वच आम्हालाच नाही तर सर्व ज्या वाशिम जिल्ह्याच्या आसपासच्या सर्व महिला ज्या खेड्याच्या आहेत महिला बचत गटाच्या त्यांनी सुद्धा त्यांचं प्रोडक्ट आणून तिथं सेलिंग करण्यासाठी त्यांना सुद्धा सोयीस्कर होईल असं मी सरांना निवेदन केलं होतं.
0: जी नक्कीच. आणि सोबतच दरवर्षी आपल्या वाशिम शहरामध्ये महिला बचत सुद्धा लागतात आणि त्यामध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात लोकांपर्यंत माहिती जाते की या बचत गटाच्या मार्फत शेवाळ्या विक्री आहे,
2: पापड विक्री आहे.
0: शेवाळ्या पापड विक्री व्यतिरिक्त तुम्ही आणखी कोणते कोणते प्रोडक्ट?
2: तर कसं आहे, आता आमच्या जे 10 महिला आहेत मॅडम, कारण आपण जो उद्योग उभारणी केलेली आहे तर 10 महिलांना 10 म्हणजे किमान 100 रुपये तरी रोजगार पडला पाहिजे. या माध्यमातून शेवाळी आणि पापड याच्यावरच न थांबता आपण याच्या माध्यमातून अजून काय करू, तर आम्ही खारोडी, कुरोडी, मुगवडी, परत पोह्याचे पापड बनवले आता आणि नागिलीचे पापड बनवायची आमची आता तयारी आहे. तर या माध्यमातून आम्ही आमच्या बचत गटाच्या माध्यमातून हे सुद्धा प्रोडक्ट तयार करतो.
0: तर जिजाऊ स्वयंसहायता महिला बचत गटाच्या सचिवा सुद्धा आपल्या सोबत आहेत. तर शोभा गोरेताई, माझा तुम्हाला पुन्हा एक प्रश्न असा आहे की ज्यावेळेस तुम्ही गटाचे व्यवहार करता, गटामध्ये ज्या काही महिला आहेत, 10 महिला आहेत, त्यांची मासिक बचत जमा करता, तर त्या सर्व महिलांची बचत तुम्ही आळीपाळीने नेऊन टाकता की असं एकेकीला सोबत घेऊन जातात?
1: आम्ही महिला बचत गटातून बचत तयार जमा झाली की 10 महिला आमच्या गटात नाही आहे. एका वेळेस एकीने जायचं, जर नाही समजलं तर ज्या महिलाला नाही माहिती तर ज्या महिलाला माहिती आहे ती महिला तिच्या संघ जाऊन तिला म्हणजे प्रोत्साहन करून तिच्या हातून बचत भरून घेते. दरवेळेस आमचं महिना परत आम्ही असेच नियोजन करत असतो.
0: सोबतच तुम्ही महिलांसाठी अंतर्गत व्यवहार सुद्धा करता, मग अंतर्गत व्यवहारांतर्गत तुम्ही जे पैसे महिलांना देतात तर ते त्याची वसुली कशा पद्धतीची घेता, त्यावर व्याज काय टक्के दराने घेता?
1: आमच्या बचत गटातून रक्कम काढलेली असते ना, रक्कम काढलेली असते
0: तर जास्त
1: ज्या महिलेला जास्त गरज असली ना ती त्या महिलेला आम्ही बचत देतो आणि 2 रुपये टक्क्याने तिच्याकडून बँकेतनी व्याज सर्व महिन्या परत भरून घेतो.
0: श्रोतोही तुम्हाला माहितच आहे की ग्रामीण भागामध्ये अनेक महिला बचत गट आहे, परंतु त्याचा योग्य पद्धतीने वापर होत नाही, म्हणजे दशसूत्री त्यामध्ये वापरल्या जात नाही, जेणेकरून जे अंतर्गत व्यवहार आहे ते व्यवस्थितरित्या महिलांनी केले आणि त्याचे व्यवस्थितरित्या भरणा केला तर तो बचत गट पुढे वाढतो आणि त्याच अंतर्गत व्यवहाराच्या भरोशावर बँक या गटाला लोन देत असते आणि लोन दिल्यानंतर मग परत त्या लोनचा उपयोग आपण कसा करतो, तर त्याचा उपयोग आपण उद्योगासाठी करायला हवा, जसं या जिजाऊ स्वयंसहायता महिला बचत गटाने केलेला आहे. बऱ्याच महिला बचत गट आपण पाहतो की ते लोन घेतल्यानंतर आपल्या स्वतःच्या कामासाठी त्याचा खर्च करतात, मग आपल्याला भरताना मात्र फार त्रास होतो आणि त्यामुळे ते बचत गट बंद स्थितीत होऊन जातात. म्हणून पुन्हा एकदा सर्वांना आव्हान आहे की आपण बँकेकडून जे काही लोन घेतो त्याचा वापर आपण जास्तीत जास्त छोटा मोठा का होईना पण आपल्या गृहउद्योगाकरिता करावा, जेणेकरून त्याच्यातून आपला उद्योगही वाढेल आणि आपल्याला 4 पैशाची कमाई होईल आपली आणि आपले जे लोन आपण बँकेकडून घेतलेलं आहे त्याचा भरणा सुद्धा आपण आपल्या स्वतःच्या कमाईतून करू शकू. तर जिजाऊ स्वयंसहायता महिला बचत गटाच्या अध्यक्षा विमलताई गोरे आणि सचिवा शोभा गोरे ह्या आपल्या रेडिओच्या स्टुडिओमध्ये आल्या होत्या आणि त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल आणि त्या बनवत असलेल्या प्रोडक्टबद्दल त्यांनी आपल्याला माहिती दिली. तर जाता जाता विमलताई गोरे, तुम्ही आपल्या सर्व महिला श्रोत्यांना आणि इतर श्रोत्यांना काय संदेश देऊ इच्छिता?
2: तर मॅडम, मी असा संदेश देऊ इच्छिते की आपण ज्या ग्रामीण भागातल्या ज्या महिला आहेत आणि जे आपण म्हणजे बचत गट तयार केलेले आहेत त्या बचत गटा माध्यमातून तुम्ही म्हणजे चुपचाप न राहता काहीतरी बनवा आणि पुढे जा, कारण ग्रामीण भागातली जी महिला आहे ती तर फक्त चूल आणि मूल याच्याकरताच बनलेली आहे. तर माझं त्या महिलांना असं आव्हान आहे की तुम्ही चूल आणि मूल हे न करता की तुम्ही आपल्या संसाराला आर्थिक सहाय्य करा आणि आपल्या म्हणजे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काहीतरी त्यांना आम्ही काहीतरी करतो यांची त्यांना जाणीव द्या आणि त्यांना असं सांगा की आम्ही चूल मूल सांभाळून पुढं कसं जाऊ, असं आम्ही त्यांना म्हणजे उद्देश देऊ इच्छिते आणि त्यांना सांगू इच्छिते की तुम्ही प्रगती करा आणि आपल्यासाठी जे महाराष्ट्र म्हणजे शासनाने जे योजना आखलेल्या आहेत त्या योजनेचे तुम्ही फायदे घ्या. जे आपल्याला ते आर्थिक सहाय्य करत आहेत ते आर्थिक सहाय्य आपण घरातच न खर्च करता आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी ते अर्थसहाय्य वापरा आणि उद्योगाला चालना द्या आणि तुमच्या जे शरीरामध्ये तुमच्या अंगामध्ये जी कला आहे ती दडपून न ठेवता ती कला आपण समाजापर्यंत पोहोचवली पाहिजे आणि ते समाजापर्यंत पोहोचून आपल्या शरीरामध्ये ज्या कला आहेत त्या कला त्यांना दाखवून द्या की आम्ही सुद्धा काही कमी नाही, आम्ही सुद्धा काही करू शकतो आणि संसाराला हातभार लावू शकतो आणि आपण असाच आपल्या संसाराला हातभार लावा आणि तुम्ही सक्षम व्हा अशा आपल्या कलागुणांना दडपून ठेवू नका.
0: नक्कीच अतिशय छान असा संदेश गोरेताईंनी आपल्या सर्व महिला भगिनींपर्यंत पोहोचवलेला आहे. तर प्रत्येक महिलांमध्ये काही ना काही गुण असतो. कुणाला चांगला स्वयंपाक बनवता येतो, कुणाला चांगलं शिवणकाम येते, कुणाला चांगलं विणकाम येते, कुणी घरातले छान लोणची पापड बनवतात. तर अनेक असे गुण आहेत जे आमच्या महिलांमध्ये आहे, परंतु काही काही ठिकाणी असे गुण त्या महिला आपल्या दाखवू इच्छित नाही. तर ह्या बचत गटाची अशी चळवळ आहे की या चळवळीच्या माध्यमातून 10 महिला एकत्र येऊन आपली बचत जमा करून त्या माध्यमातून आपला उद्योग सुरू करू इच्छितात आणि त्यातूनच आपल्या स्वतःतील कलागुणांना वाव देऊन त्या आपला बिझनेस वाढवू शकतात. तर हा सुंदर संदेश आपल्या सर्व श्रोत्यांपर्यंत जातो आहे. तर खूप खूप धन्यवाद विमलताई गोरे आणि शोभाताई गोरे आणि सोबतच त्यांचा पूर्ण महिला बचत गटांच्या सर्व सदस्यांचे मी आभार मानते की त्या या कार्यक्रमात सहभागी झाल्या आणि आपल्या श्रोत्यांपर्यंत महत्वाची माहिती त्यांनी पोहोचवली आहे. तर
2: मी सुद्धा आभार मानते रेडिओ वत्सगुल्मचे की त्यांनी सुद्धा आम्हाला ही संधी दिली की आमचे जे कार्यक्रम जे झालेले आहेत ती श्रोत्यापर्यंत पोहोचविले आणि त्यांचे मनापासून खूप खूप अभिनंदन सुद्धा करते.
0: शेतकरी बंधूंनो आताच आपण जिजाऊ स्वयंसहायता महिला बचत गट सोनखास येथील महिलांची आरजे ज्योती यांनी घेतलेली मुलाखत हा कार्यक्रम इथेच संपतो आहे. यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: नमस्कार नमस्कार नमस्कार श्रोते हो, तुम्ही ट्यून केलंय आपल्या आवडत्या रेडिओ स्टेशन मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आरजे गौरी
1: आणि मी आरजे प्रज्ञा ठाकूर तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये युवा शक्ती.
0: मित्रांनो, आजचा विषय असा आहे ज्याच्यापासून आपण सगळेच कधी ना कधी पळण्याचा प्रयत्न करतो, पण कधी परीक्षेत कमी मार्क्स आलेत म्हणून, कधी एखादी स्पर्धा हरलो म्हणून, कधी आपल्याला हवी असलेली संधी मिळाली नाही म्हणून, तर कधी आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीची अपेक्षा आपण पूर्ण करू शकलो नाही म्हणून. तो विषय म्हणजे अपयश. पण आज आपण अपयशावर रडणार नाही, अपयशाला दोष देणार नाही आणि मी अपयशी झालो आहे असेही म्हणणार नाही. आपण आज अपयशाला आपल्या समोर बसवणार आहोत आणि त्याच्याशी खूप गप्पा मारणार आहोत.
1: अगदी बरोबर गौरी, कारण आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं, पहिला नंबर मिळव, जिंक, यशस्वी हो, सगळ्यांपेक्षा पुढे जा. पण कुणी आपल्याला हे सांगत नाही की पडलास तर उठायचं कसं.
0: आणि कदाचित आजच्या तरुण पिढीला सगळ्यात जास्त गरज आहे ती याच शिकवणीची. कारण यश आपल्याला जगासमोर उभं करतं, पण अपयश आपल्याला स्वतः समोर उभं करतं.
1: गौरी, मला एक प्रश्न आहे, आपण अपयशाला खरंच घाबरतो की लोक आपल्याला अपयशी म्हणतील याला घाबरतो?
0: वा, हा प्रश्न आपल्या आजच्या चर्चेची सुरुवात आहे. कधी कधी आपल्याला अपयशापेक्षा लोकांचं मत जास्त त्रास देतं. तुझे मार्क्स किती आहेत? तुझं सिलेक्शन झालं का? नोकरी मिळाली? स्पर्धा जिंकलीस का? आणि जर उत्तर नाही असेल तर आपण स्वतःला प्रश्न विचारायला लागतो, माझ्यातच काही कमी आहे का?
1: पण एका परीक्षेचा निकाल म्हणजे व्यक्तीची किंमत नसते. एका इंटरव्ह्यू मध्ये रिजेक्शन मिळालं म्हणजे करिअर संपतं असं नाही. एका कॉम्पिटिशन मध्ये हरलो म्हणजे टॅलेंट संपतं असंही नाही. आणि एखादं स्वप्न उशिरा पूर्ण झालं म्हणजे ते चुकीचं स्वप्न ठरत नाही.
0: एक्झॅक्टली. आपण अपयशाला आयडेंटिटी बनवतो. माझं काम फेल झालं याऐवजी मी फेल झालो, हा फरक खूप मोठा आहे बरं का. प्रज्ञा, एक छोटासा एक्सपेरिमेंट करूया. मी म्हणते माझा प्रोजेक्ट फेल झाला, याचा अर्थ
1: प्रोजेक्ट मध्ये काहीतरी अपेक्षाप्रमाणे झालं नाही.
0: आता मी म्हणते मी फेल्युअर आहे, याचा अर्थ
1: आपण एका घटनेला संपूर्ण व्यक्तिमत्वाची ओळख बनवून टाकली.
0: आणि हीच मोठी चूक आहे. फेल्युअर इज अन इव्हेंट, नॉट अन आयडेंटिटी. अपयश ही घटना आहे, तुमची ओळख नाही.
1: गौरी, कल्पना कर, जर अपयशाला आवाज असता तर ते आपल्याला काय म्हणालं असतं?
0: प्रज्ञा, कदाचित ते म्हणालं असतं मी तुझं आयुष्य खराब करायला आलेलो नाही, मी तुला थांबवायलाही आलेलो नाही, तुला स्वतःला नव्याने ओळखायला आलो आहे.
1: आणि कदाचित ते म्हणालं असतं तू माझ्यामुळे हरलेला नाहीस, तू माझ्याकडून काहीतरी शिकत नसशील, तरच तू खरंच हरतोयस.
0: वा, म्हणजे अपयश हा शत्रू नसून शिक्षक असू शकतो.
1: आज आपण अपयशाचा एक नवीन अर्थ घेऊया. फेल, FAIL, म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग. हा फ्रेज आपण ऐकला आहे, पण मला वाटतं यापेक्षा महत्वाचा आहे फेलियर गिव्ज फीडबॅक.
0: हो, अपयश आपल्याला तीन प्रश्न विचारतं. मित्रांनो, काय चुकलं, का चुकलं, पुढच्या वेळी काय बदलणार. जर आपण हे तीन प्रश्न विचारले तर अपयशाचा अर्थ बदलतो. आजचा युवा रिझल्ट ओरिएंटेड आहे. आपण विचारतो किती मार्क्स, किती फॉलोअर्स, किती सॅलरी, किती पुरस्कार, पण एक प्रश्न आपण कमी विचारतो, मी यातून काय शिकलो.
1: आणि म्हणूनच आज एक नवीन हॅबिट सुरू करूया. जेव्हा काही चुकतं स्वतःला मी का हरलो असं विचारण्याऐवजी मला यातून काय शिकायला मिळालं असं विचारा. सोशल मीडिया आणि परफेक्ट लाईफचा भ्रम. गौरी, आज अपयशाची भीती वाढण्याचं आणखी एक कारण आहे सोशल मीडिया. आपण इंस्टाग्राम उघडतो, कुणीतरी अवॉर्ड घेतलेला, कुणीतरी फॉरेन ट्रिपवर, कुणीतरी नवीन बिझनेस सुरू केलेला, कुणीतरी IAS झालेला, कुणीतरी लाखो फॉलोअर्स मिळवलेले, आणि आपण आपलं बिहाइंड द सीन घेऊन दुसऱ्याच्या हायलाइट रील्सशी तुलना करतो.
0: एक्झॅक्टली. आपल्याला त्यांचा सक्सेस दिसतो, पण त्यांचे रात्रीचे डाऊट्स दिसत नाहीत, त्यांचे रिजेक्शन ईमेल दिसत नाही, आणि त्यांचे फेल अटेम्प्टही दिसत नाही. त्यांचे कित्येक महिने केलेले प्रयत्न आपल्याला दिसत नाही.
1: म्हणून लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्याचा रफ ड्राफ्ट दुसऱ्याच्या फायनल कॉपीशी कंपेअर करू नका.
0: आता एक थोडा संवेदनशील विषय, पॅरेंट्सच्या अपेक्षा. कधी कधी आपण अपयशापेक्षा आई बाबांना डिसअपॉइंट केल्याची भावना जास्त घेऊन बसतो.
1: हो, आई बाबांनी माझ्यासाठी एवढं केलं आणि मी त्यांना रिझल्ट देऊ शकलो नाही असं अनेक तरुणांना वाटतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, तुमचा प्रत्येक रिझल्ट तुमच्या प्रेमाची पावती नाही. तुमची किंमत फक्त तुमच्या मार्कशीटवर लिहिलेली नसते.
0: आणि पालकांशी संवाद करणंही महत्त्वाचं आहे. अपयश लपवण्याऐवजी सांगणं, हो माझ्याकडनं चूक झाली पण मी पुन्हा प्रयत्न करणार आहे, हे सांगण्याचं धैर्यही यशाचाच एक भाग आहे.
1: चला आता प्रॅक्टिकल होऊया. समजा एखाद्या तरुणाला आजचा अपयश आलं, तो काय करेल?
0: माझे 5 R रूल्स ऑफ फेल्युअर. रिकग्नाइज, हो माझ्याकडनं चूक झाली. सेकंड रूल, रेस्ट, थोडं थांबा, स्वतःला श्वास घेऊ द्या. थर्ड रूल, रिफ्लेक्ट, चूक कुठे झाली ते शोधा. फोर्थ, रीबिल्ड, नवीन स्ट्रॅटर्जी तयार करा. आणि फिफ्थ रूल, रिस्टार्ट, पुन्हा सुरुवात करा.
1: म्हणजे स्टॉप, थिंक, लर्न, चेंज अँड रिस्टार्ट.
0: समजा दोन तरुण आहेत, दोघेही एका परीक्षेत फेल झाले. पहिला म्हणतो, माझं काही होणार नाही. दुसरा म्हणतो, माझी तयारी पुरेशी नव्हती, पुढच्या अटेम्प्टसाठी स्ट्रॅटर्जी बदलतो. रिझल्ट दोघांचा एकच, पण रिस्पॉन्स वेगळा.
1: आणि आयुष्य अनेकदा आपल्याला काय मिळालं यापेक्षा आपल्याला जे मिळालं नाही त्यावर आपण कशी प्रतिक्रिया दिली यावर घडतं. एक मजेदार प्रश्न, यशाची किंमत काय?
0: मेहनत.
1: आणि अपयशाची किंमत?
0: अनुभव.
1: आणि अनुभवाची किंमत?
0: पुढच्या निर्णयात दिसणारी मॅच्युरिटी.
1: रिजेक्शन म्हणजे?
0: कधी कधी आपल्याला जी गोष्ट मिळत नाही तीच आपल्याला दुसऱ्या मार्गावर घेऊन जाते. एका कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं नाही, एका जॉबमध्ये सिलेक्शन झालं नाही, एका कॉम्पिटिशनमध्ये आपण हारलो, आपल्याला वाटतं सगळं संपलं. पण कधी कधी एक बंद झालेला दरवाजा दुसऱ्या दिशेला रस्ता दाखवत असतो.
1: पण एक गोष्ट स्पष्ट आहे, प्रत्येक रिजेक्शन म्हणजे डेस्टिनीने आपल्याला साठी दुसरा मार्ग ठरवला आहे असं आपण गृहीत धरू नये. कधी रिजेक्शन फक्त रिजेक्शन असतं, पण त्यानंतरचा आपला निर्णय आपल्या हातात असतो.
0: हा मुद्दा खूपच महत्त्वाचा. अपयशाला रोमॅन्टिसाइज करण्यापेक्षा त्यातून शिकायचं.
1: गौरी, मला एक आयडिया सुचली. प्रत्येक युवा व्यक्तीने एक छोटीशी फेलियर डायरी ठेवावी.
0: वा, आणि त्यात प्रत्येक अपयशासाठी 4 गोष्टी लिहायच्या. मी काय प्रयत्न केला, काय चुकलं, मी काय शिकलो आणि पुढच्या वेळी काय बदलणार.
1: काही महिन्यांनी मागे वळून पाहिलं तर कदाचित आपल्या लक्षात येईल आपली अपयशाची यादी आपल्या शिक्षणाची यादी बनली आहे.
0: चला श्रोत्यांसाठी एक चॅलेंज घेऊया. आज रात्री कागद घ्या, त्यावर लिहा माझं अपयश मला काय शिकवून गेलं, आणि खाली 3 गोष्टी लिहा, एक चूक, एक शिकवण आणि एक पुढचा प्रयत्न.
1: आणि शेवटची स्वतःला एक वाक्य लिहा, मी माझ्या अपयशापेक्षा मोठा आहे.
0: चला प्रज्ञा, आजच्या कार्यक्रमाचा शेवट एका छोट्या पत्राने करूया. प्रिय अपयश, तू माझ्या आयुष्यात आलास तेव्हा मला वाटलं होतं की तू माझं सगळं काही हिरावून घेतलंस. माझा कॉन्फिडन्स, माझा आनंद, माझी स्वप्न, पण आज समजतंय तू माझ्याकडून काही घेऊन गेला नाहीस, तू मला काही देऊन गेलेला आहेस. स्वतःला ओळखण्याची संधी, चुका स्वीकारण्याची ताकद, पुन्हा सुरुवात करण्याचं धैर्य आणि सर्वात महत्त्वाचं, पडल्यावर स्वतःचा हात स्वतःच पकडण्याची सवय.
1: आणि म्हणूनच प्रिय युवा मित्रांनो, तुमच्या आयुष्यात अपयश आलं तर त्याला म्हणू नका तू मला हरवलंस. त्याला म्हणा तू मला काय शिकवायला आलास. कारण अपयश तुमच्या प्रवासाचा शेवट नसतो, कधी कधी ते तुमच्या पुढच्या आवृत्तीची सुरुवात असत.
0: युवा शक्ती म्हणजे फक्त जिंकण्याची ताकद नाही
1: तर हरल्यानंतर पुन्हा उभं राहण्याची ताकद आहे.
0: युवा शक्ती म्हणजे चुका न करण्याची क्षमता नाही
1: तर चुकांमधून शिकण्याची तयारी आहे.
0: युवा शक्ती म्हणजे प्रत्येक वेळी पहिलं येणं नाही
1: तर मागे पडल्यावरही स्वतःचा विश्वास न सोडणं आहे.
0: म्हणूनच
1: अपयशाला घाबरू नका,
0: त्याला समजून घ्या,
1: त्यातून शिका
0: आणि पुन्हा सुरुवात करा. मी होते तुमची आरजे गौरी
1: आणि मी तुमची लाडकी आरजे प्रज्ञा.
0: युवा शक्तीला सलाम. पुन्हा भेटूया एका नव्या विचारासह नव्या कार्यक्रमात. तोपर्यंत
1: ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM.

नमस्कार श्रोतेहो, आजीबाईचा बटवा या सदरांतर्गत आज आपण जाणणार आहोत डोकेदुखी याबद्दल. डोके या अवयवाच्या स्थानी ज्या वेदना होतात त्यास आयुर्वेदानुसार शिरशूल किंवा व्यवहारात आपण डोकेदुखी असं म्हणतो. डोकेदुखीची कारणे जी आहेत ती सामान्यत अशी असतात की लघवी, शिंख, शौच हे नैसर्गिक वेग आले असता रोखून धरणे, रात्री जागरण करणे, सकाळी बराच वेळ झोपणे, धूळ किंवा धूर नाकातोंडात जाणे, वारंवार सर्दी होणे, फार मोठ्याने बोलणे किंवा रेडिओ, टी व्ही, अन्य दुसऱ्या वाद्यांचा मोठा आवाज आपल्या कानावर सतत पडणे, सतत प्रवास करणे, नेहमी आंबट, तिखट, खारट पदार्थ खाणे किंवा व्यसन करणे, डोक्यावर मार लागणे, डोक्यावर ताण पडणे किंवा चिंता करणे, तसेच मेंदू किंवा अन्य एखाद्या शारीरिक व्याधीचा परिणाम म्हणूनही डोके दुखते. आता डोकेदुखीचे प्रकार कोणते आहेत आणि त्याचे उपाय कोणते आहेत त्याबद्दल आपण जाणून घेऊया. यामध्ये वाताची डोकेदुखी जी आहे ती कोणत्याही कारणाशिवाय, विशेषतः रात्री डोके गळून गेल्यासारखे वाटते, कपाळ, भुवया या तीव्र वेदना झाल्यासारख्या वाटतात आणि डोळे बांधून घ्यावेसे वाटते, डोळे बाहेर आल्यासारखे वाटते आणि डोके दाबल्यावर किंवा शेकल्यावर आपल्याला बरे वाटते, अशी लक्षणे या प्रकारच्या डोके दुखीमध्ये आपल्याला दिसून येते. तर यावरील उपाय कोणते आहेत ते आपण जाणून घेऊया. प्रथम आपलं पोट साफ ठेवण्यासाठी 1-2 चमचे एरंड तेल गरम पाण्याबरोबर आपण घ्यावे. झोपताना डोक्याला किंवा तळपायाला तेल चोळावे. उडदापासून बनविलेले जे पदार्थ आहेत ते आपल्या आहारामध्ये त्यांचा समावेश करून घ्यावा. तसंच 1-2 चमचे तूप एकटे किंवा जेवणामध्ये खावे आणि गरम पाणी प्यावे. तसेच डोके, कपाळ हे शेकून घ्यावे. पित्ताची डोकेदुखी जी आहे, या प्रकारच्या डोकेदुखीमध्ये ही डोकेदुखी सामान्यत रात्री कमी होते आणि दिवसा वाढते. डोळ्याची आग होते, डोळ्यातून पाणी येते, कपाळाला घाम येतो आणि बरेच वेळा असं होते की अंग गरम झाल्यासारखं वाटतं आणि ताप येतो. यावरील उपाय आपण पाहूया. कोठा साफ ठेवण्यासाठी आपल्याला रात्री अविपित्तकर चूर्ण जे आहे ते 1-1 ग्रॅम या प्रमाणात गरम पाणी किंवा गरम दुधाबरोबर घ्यावे आणि रात्री झोपताना 15-20 मनुकाही खाव्यात. डोक्याला चंदन किंवा कापूर यांचा लेप करावा. तसंच अनुशापोटी जिलेबी खावी. चिंचेची पाने किंवा तरवडाचे जे बी आहे ते एकत्र कुटून त्याचा लेप आपण डोक्यावर लावावा. आहारात दुधाचा, तुपाचा वापर अधिक करावा. कफाची डोकेदुखी, या प्रकारच्या डोकेदुखीमध्ये डोके जड आणि गच्च वाटते. प्रत्यक्षात डोके दुखण्यापेक्षा ते सुन्न अधिक वाटते. रात्री डोके जास्त दुखते, अधिक आळस येतो, उत्साह वाटत नाही. त्याचबरोबर बरेच वेळा सर्वांग दुखते, सर्दी खोकला आल्यासारखंही आपल्याला जाणवतो. त्यामध्ये आपण उपाय असे करू शकतो की उपवास करून आपण वारंवार गरम पाणी प्यावे. तसंच शौचास साफ होण्यासाठी रात्री झोपताना 1-2 ग्रॅम त्रिफळा चूर्ण गरम पाण्याबरोबर घ्यावे. तसंच सुंठ किंवा वेखण जे आहे त्याचा लेप आपण उगाळून कपाळावर लावावा. गरम पाण्यात फडके गरम करून किंवा वाळूची पुरचुंडी वीट गरम करून त्याने डोके शेकावे. सर्व प्रकारच्या डोकेदुखीवर सामान्यत गोंधती भस्म जे आहे ते 1-1 ग्रॅम या प्रमाणात दिवसातून 2-3 वेळा आपण मधातून गरम पाण्याबरोबर घेऊ शकतो. तसेच तुळशीच्या पाण्याचा जो रस आहे तसंच 2 चमचे तुळशीच्या रसात 1 चमचा मध मिसळून आपण दिवसातून 2-3 वेळा घेऊ शकतो. असे केल्याने आपल्याला डोके

नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, पीक म्हटल्यानंतर त्याच्यावर विविध व्याधी विशेषतः रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो आणि रोगाच्या व्यवस्थापनाकरता रोगनाशकाचा वापर आपल्याला अपरिहार्य ठरतो. तर याकरता जे जुने काही बुरशीनाशकं आहेत किंवा रोगनाशकं आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जो उल्लेख केला जातो तो आहे बोर्डो मिश्रणाचा आणि दुसरा एक संकल्पना आहे बोर्डो पेस्ट. तर याच्याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. बोर्डो मिश्रण हे मिलार्डेट या शास्त्रज्ञानं आपल्याला समोर सर्वप्रथम दिलं आणि आजही हे घरी तयार करता येणारं बुरशीनाशक किंवा ज्याला आपण रोगनाशक म्हणतो असं हे बोर्डो मिश्रण आपण पिकावरील रोगांच्या व्यवस्थापनासाठी शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वापरू शकतो. बोर्डो मिश्रण आपल्याला तयार करायचं असेल तर त्यासाठी प्रामुख्यानं कळीचा चुना, मोरछूत आणि पाणी या तीन घटकाची गरज असते. आपल्याला 1% तीव्रतेचं जर बोर्डो मिश्रण तयार करायचं असेल तर साधारणतः 1 किलो मोरछूत 10 लिटर पाण्यामध्ये आपण स्वतंत्र जागी घ्यायचं आणि द्रावण तयार करत असताना लोखंडी भांडी आपण न वापरता माठ किंवा रांजण यामध्ये जर तयार केलं तर ते केव्हाही चांगलं असतं. लोखंडी भांडी आपण टाळली पाहिजे. तर 1 किलो मोरछूत 10 लिटर पाण्यामध्ये स्वतंत्र जागी आपण विरघळवायचं. दुसऱ्या एका जागी 1 किलो कळीचा चुना आणि 10 लिटर पाणी त्याचं आपण मिश्रण चांगलं ढवळून घ्यायचं. नंतर हे दोन्ही द्रावणं आपण तिसऱ्या भांड्यामध्ये रांजणामध्ये आपण ओतायची आणि त्यामध्ये उरलेलं 80 लिटर पाणी टाकायचं. म्हणजे 100 लिटर पाण्यामध्ये 1 किलो मोरछूत आणि 1 किलो कळीचा चुना याचं द्रावण एकत्ररित्या तयार होईल आणि 100 मध्ये 1 किलो मोरछूत आणि 1 किलो कळीचा चुना पडल्यामुळं आपण याला 1% बोर्डो मिश्रण म्हणतो. आणि विविध पिकांवरील रोगांकरता विशेषतः फळबागावरील जी बुरशीजन्य रोग आहेत याच्यामध्ये शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपण याचा वापर करू शकतो. पण आपल्याला याच्यामध्ये एक दक्षता घ्यायची आहे की बोर्डो मिश्रण तयार करत असताना जर मोरछूताचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त झालं तर कधीकधी आपल्याला झाडावर बऱ्याच प्रकारचे डाग पडलेले आढळतात, त्याला स्कॉर्चिंग असंही म्हणतो आपण. तर हे आपण तपासून पाहिलं पाहिजे लिटमस पेपरनं की जर ॲसिडिक द्रावण तयार झालं तर त्याच्यात आपण कळीच्या चुन्याचं जे द्रावण प्रमाण आहे ते आपण वाढवायचं आहे. त्याच्यामुळं आपण थोडंसं सावकाश आणि चौकस राहून हे द्रावण वापरलं पाहिजे. दुसरं जे आहे ते आहे बोर्डोपेस्ट. तर बोर्डोपेस्ट ही आपण साधारणतः संत्रावर्गीय पिकं किंवा आणखी आवळ्यासारखी पिकं याच्यामध्ये आपण खुडाला लावण्याकरता शिफारसित करत असतो. तर याच्यामध्ये 1 किलो मोरछूत आणि 5 लिटर पाणी याचं स्वतंत्र द्रावण तयार करायचं, 1 किलो कळीचा चुना आणि 5 लिटर पाणी त्याचं स्वतंत्र द्रावण तयार करायचं आणि दोन्ही द्रावण एकत्र तयार करायचे. एकत्र मिश्रण जर केलं तर जे तयार होईल ते बोर्डोपेस्ट. साधारणतः आपण जमिनीपासून 1 मीटर उंचीपर्यंत पिकाला आपण बोर्डो पेस्टचा वापर हा पेस्ट म्हणून करत असतो. विशेषतः संत्रावर्गीय पिकामध्ये जून आणि सप्टेंबरमध्ये आपण याची शिफारस करतो. त्याच्यामुळे आपल्याला डिंक्या किंवा फायटोफथोराचा प्रतिबंध याच्यामधून मिळतो. तर आपण अशा पद्धतीनं करणं गरजेचं आहे आणि शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच याचा वापर करावा, अन्यथा कधीकधी याचे दुष्परिणाम दिसतात. पण थोडंसं चौकस राहून पीक संरक्षण शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली याचा वापर करावा